सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. एफएमएंड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 9 आश्विन शके 1948, दिनांक 1 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेचं प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

एफएमएन 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: प्याज का मूल्य 413 रुपए प्रति क्विंटल बढ़ाया गया है। दिल्ली जल बोर्ड ने राजधानी में जल आपूर्ति, सीवर और इससे निकलने वाले गंदे पानी की सफाई करने के तंत्र को सुदृढ़ करने के लिए 17,900 करोड़ रुपए से अधिक की कई बड़ी परियोजनाओं को मंजूरी दी है। जल बोर्ड ने दक्षिण दिल्ली में जल आपूर्ति तंत्र को और मजबूत करने के लिए 6,044 करोड़ रुपए की परियोजना को भी मंजूरी दी है। यमुना नदी की सफाई के लिए 13 नए सीवेज ट्रीटमेंट प्लांट लगाए जाएंगे। भारत ने कल रात गुवाहाटी में खेले गए 3 मैचों की श्रृंखला के दूसरे एक दिवसीय क्रिकेट मैच में वेस्टइंडीज को 8 विकेट से हराया। इसके साथ ही भारत ने श्रीलंका में श्रृंखला में 2-0 की अजेय बढ़त हासिल कर ली। श्रृंखला का तीसरा और आखिरी मैच शनिवार को न्यू चंडीगढ़ में खेला जाएगा। और जापान एशियाई खेलों में भारत ने तीरंदाजी में 3 और निशानेबाजी में 1 स्वर्ण सहित कुल 4 स्वर्ण पदक जीत लिए हैं। पदक तालिका में भारत 10 स्वर्ण, 21 रजत और 29 कांस्य सहित कुल 60 पदकों के साथ 8वें स्थान पर पहुंच गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चारुशील विस्पुते यांच्याकडून स्वाभिमान याविषयीचे विचार।
2: स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचे मूल्यांकन आणि स्वतःची कदर यांची गोळाबेरीज म्हणजे स्वाभिमान होय। आपल्या स्वाभिमानाचे स्वरूप आपल्या समजूतदारपणावर, स्वीकार क्षमतेवर आधारित असते। स्वाभिमान बळकट असणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व त्यांचे चांगले विचार त्यांच्या भावना वर्तनातून व्यक्त होत असतात। आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनानं किंवा वागण्यानं इतरांसमोर बऱ्याच गोष्टी प्रकट होत असतात। व्यक्ती म्हणून आपलं मूल्यांकन, आपण गाठलेली उद्दिष्टे, आपले स्वतःचे मत, आपल्या आयुष्याचे ध्येय, जगातील आपले स्थान, यशासाठी आपली क्षमता, आपली सामाजिक पातळी आणि आपले इतरांशी असलेले संबंध, आपले स्वातंत्र्य आणि आपली स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता, स्वाभिमानात बळकटी असणे हे आपल्या आयुष्यासाठी फार महत्वाचे असते। कारण आपले आयुष्य हे आव्हानांनी भरलेले असते। आपल्या स्वतःमध्ये डोकावून स्वतःला ओळखून स्वतःची किंमत ओळखणे म्हणजेच आपल्या स्वाभिमानाची पातळी वाढवणे होय। स्वतःवर विश्वास ठेवणं, जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत इतरांना माफ करणं महत्वाचं ठरतं। कोणतीही अट न ठेवता स्वतःचा स्वीकार करावा, स्वतःवर प्रेम करावं, योजनाबद्धरित्या आपल्या जीवनात ध्येय निश्चित करावं। आपण आपलं ध्येय गाठत आहोत, यशस्वी करत आहोत अशी कल्पना करावी, त्या दिशेने क्रियाशील राहावं। सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यानं आणि पुष्टीकरणानं स्वतःवर विश्वास ठेवल्यास मदत होते आणि स्वाभिमानानं आपल्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि तेज भरत असतंय। स्वाभिमान टिकवणं तितकेच महत्वाचं असतं। यासाठी आपल्यात संयम आणि अफाट मेहनतीची तयारी असावी लागते। तसेच प्रयत्न हेच स्वाभिमानाचे मूल्य निश्चित करत असतात। स्वाभिमानी व्यक्ती आपल्या मर्यादांचा आणि कमकुवतेचा स्वीकार करत असतो। आपला स्वाभिमान हा भांड्यातील पाण्याप्रमाणेच असतो। जीवनात घडणाऱ्या गोष्टींमुळे त्याची पातळी कमी जास्त होत असते। आपल्याला महत्व देऊन एखादी व्यक्ती आपल्याशी संवाद साधत असेल किंवा आपल्या कामावर खुश होऊन दिलेल्या शाबासकीमुळे त्याची पातळी उंचावत असते। इतरांशी स्वाभिमानाची पातळी वाढवण्याचे खूप मार्ग असतात, जसे मित्रांशी पत्रव्यवहार ठेवणे, तसेच वेळोवेळी त्यांची आठवण येत असल्याचे नमूद करणं, यामुळे त्या व्यक्तींच्या स्वाभिमानाची पातळी उंचावत असते। परंतु त्याचबरोबर आपणही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वाभिमान कमकुवत करण्याचीही अनेक मार्ग असतात। उदाहरणार्थ, लहान मुलांच्या भावना न समजता त्यांना फटकारणे, त्यांना घालून पाडून बोलणं, त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उभे करणं अशा संवादामुळे स्वाभिमानाची पातळी खालावत जाऊन तो

0: संपुष्टात येतो, कारण लोक बोलताना त्याचे परिणाम काय होणार याचा विचार करत नाहीत. आपल्या आयुष्यात उंच सखर असे अनेक खडतर मार्ग येत असतात, पण या जीवनात आपण जर इतरांच्या स्वाभिमानाची पातळी उंचावत असू तर आपल्या स्वतःच्या पातळीवर काहीच परिणाम होत नाही. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, जगण्याचाच वाटतो भार, म्हणे तुला देतो आधार, अरे बाबा शिवरायांचा स्वाभिमान आमच्या आहे रक्तात, शून्यातून विश्व होत असे निर्माण, हेची मला आहे ठाव.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकला चारुशीला विस्तुते यांच्याकडून स्वाभिमान याविषयीचे विचार. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. शोधो आपण जगतो, अनुभवतो, विचार करतो आणि या प्रवासात अनेक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातात. संत वाङ्मयातही मानवी जीवन, आत्मचिंतन आणि भक्ती यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनांमध्ये जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांच्या शब्दांना जेव्हा संगीताची साथ मिळते तेव्हा तो अनुभव अधिकच सुरेल होऊन आपल्या मनापर्यंत पोहोचतो. अशाच एका सुंदर रचनेचा आस्वाद आता आपण घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना दत्ता हरकरे यांच्या स्वरात आणि शैलेश दानी यांच्या संगीत साजात सजलेली ही सुंदर रचना आता आपण ऐकूया.

मराठी संत साहित्यातील रचना आजही आपल्या मनाला जवळच्या वाटतात. याचं कारण म्हणजे त्यातला सहजपणा, मोठमोठे शब्द किंवा अवघड विचार न मांडता अगदी साध्या भाषेत मनातले सांगण्याची संतांची पद्धत होती. त्यामुळे त्या रचना वाचताना किंवा ऐकताना त्यांच्याशी एक आपलेपणाचं नातं निर्माण होतं. संत चोखामेळा यांच्या रचनांमध्येही ही सहजता जाणवते. त्यांच्या शब्दामध्ये असलेला भाव वेगवेगळ्या गायकांनी आणि संगीतकारांनी आपल्या पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. एखाद्या जुन्या रचनेला नवा स्वर आणि नवं संगीत मिळालं की तिच्याकडे पाहण्याची आणि ऐकण्याची दृष्टीही थोडी वेगळी होते. आज आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांचीच एक रचना, सुरेश वाडकर यांच्या स्वरात आणि श्रीधर फडके यांच्या संगीताने सजलेली ही रचना आता ऐकूया.

श्रोतो, भक्तीच्या भावनेला अनेक रूप आहेत. कधी प्रार्थनेतून व्यक्त होते, कधी नामस्मरणातून, तर कधी संगीताच्या माध्यमातून. मनातला हा भाव शब्द आणि स्वरांच्या साथीने व्यक्त झाला की त्याला एक वेगळंच सौंदर्य लाभतं. भक्तीसंगीत ऐकताना काही क्षण आपल्या रोजच्या धावपळीपासून दूर जाता येतं. मन एकाग्र होतं, विचारांना थोडा विराम मिळतो आणि त्या क्षणापुरता लक्ष केवळ ऐकण्याकडे राहतं. म्हणूनच भक्तीची गाणी ही केवळ ऐकण्यापुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक सुंदर भाग बनतात. याच भावने

सकाळच्या या प्रसन्न वेळेत काही क्षण स्वतःसाठी देणंही तितकंच आवश्यक असतं. रोजच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी मनाला शांत करणारे काही क्षण मिळाले तर पुढचा दिवसही अधिक निवांतपणे सुरू करता येतो. आपल्या संगीत परंपरेत भक्तिसंगीताने हे काम नेहमीच केलं आहे. साधे स्वर, मनाला भिडणारी गायकी आणि श्रद्धेचा भाव यामुळे भक्तिगीतं अनेक वर्षापासून आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग राहिली आहेत. पारंपरिक रचनांची हीच एक सुंदर बाजू आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या तरी त्या रचना ऐकणाऱ्यांशी नातं टिकून ठेवतात. आता भक्तिसंगीताच्या या कार्यक्रमातील शेवटची रचना ऐकूया. पारंपरिक रचना आरती अंकलीकर यांच्या स्वरात आणि मिलिंद जोशी यांच्या संगीताने सजलेली.

सकाळच्या या प्रसन्न वेळेत भक्तीच्या सुरांसोबत आपण काही क्षण घालवले. या भक्तीमधून मिळालेला आनंद आणि मनात निर्माण झालेली सकारात्मक भावना दिवसभर आपल्यासोबत राहो हीच शुभेच्छा. आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला इथेच विराम देत आहोत. आकाशवाणी नांदेड केंद्रावर उद्या याच वेळी याच भक्तिभावाने पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपला दिवस आनंदाचा, प्रसन्नतेचा आणि समाधानाचा जावो ही सदिच्छा. नमस्कार.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. या रुपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल दुष्काळी परिस्थितीत पाणलोट याविषयीची माहिती. सकाळी 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 कार्यक्रम परिसर आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे संक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आणि सकाळी 7:00 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आणि 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:50 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही अनुक्रमे प्रसारित करू. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल मिश्र संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून, तसंच सकाळी 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी 10:00 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. शेवटी आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ऑलवेज कभी कभी, कपूर अँड सन्स, लुका छुपी, मैने प्यार क्यू किया, पटियाला हाऊस, सिम्बा आणि ट्यूबलाइट या चित्रपटातील काही निवडक गीतरचना. सकाळी 10:30 आशा बघे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 95 आणि 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही अनुक्रमे प्रसारित करू. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल जगन्नाथ बोडके आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं. सकाळी 11:00 आपण ऐकू शकाल एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड. सकाळी 11:40 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम आणि दुपारी 12:00 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू.

दुपारी 1 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे तसंच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यानच्या काळात रात्री 11:30 आणि एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाच्या खेळाचा दैनंदिन आढावा आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:30. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी दुष्काळ ही पर्जन्यमानातील कमतरता, पावसाचं असमान वितरण आणि उपलब्ध जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे निर्माण होणारी गंभीर समस्या आहे. याचा शेती, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण जीवनावर परिणाम होऊ शकतो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या परिस्थितीचं योग्य आकलन आणि उपलब्ध पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आवश्यक आहे. पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्जन्य जल संवर्धन, मृदा आर्द्रता संरक्षण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांना चालना देता येते. मंडळी दुष्काळाची कारणं ही आहेत: दुष्काळाची निर्मिती, पर्जन्यमानातील कमतरता, पावसातील दीर्घ खंड, पर्जन्याचे असमान वितरण, वाढलेली बाष्पोत्सर्जनाची मागणी आणि जलसंसाधनावरील वाढता दबाव यामुळे होऊ शकते. एखाद्या प्रदेशातील एकूण हंगामी पर्जन्यमान सामान्य असलं तरी पावसाचं असमान वितरण आणि पिकांच्या महत्वाच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचा अभाव असल्यास कृषी क्षेत्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाऊस न पडल्यास मातीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण कमी होऊन पिकांवर जलताण निर्माण होतो. त्याचप्रमाणे पावसातील दीर्घ खंडामुळे भूजल पुनर्भरण कमी होऊन विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांवरील दबाव वाढू शकतो. मंडळी वाढत्या तापमानासह इतर हवामान घटकांमध्ये होणारे बदल बाष्पीभवन, वाष्पोत्सर्जनाची मागणी वाढवू शकतात. परिणामी मातीतील उपलब्ध आर्द्रता जलद कमी होण्याची शक्यता असते. भूजलाचा अतिवापर, जलसंसाधनाचे अपुरे नियोजन, पाण्याचा अकार्यक्षम वापर आणि पिकांच्या पाण्याच्या गरजांकडे दुर्लक्ष यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू शकते. मंडळी दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम असे आहेत: दुष्काळाचं स्वरूप, कारण आणि परिणामानुसार त्यांचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण. पर्जन्यात झालेली कमतरता किंवा पावसातील दीर्घ खंड यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला हवामानशास्त्रीय दुष्काळ असं म्हणतात. मातीतील उपलब्ध आर्द्रता पिकांच्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी होऊन पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम झाल्यास कृषी दुष्काळ निर्माण होतो. नद्या, तलाव, जलाशय आणि भूजल यासारख्या जलस्रोतांमधील उपलब्धता किंवा प्रवाह दीर्घकाळ सामान्य पातळीपेक्षा कमी झाल्यास जलवैज्ञानिक दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या विविध प्रकारच्या दुष्काळाचा शेती उत्पादन, पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. मंडळी दुष्काळाची तीव्रता, कालावधी आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. दुष्काळाचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानातील विचलन, मृदा आर्द्रता, भूजल पातळी, जलाशयातील साठा आणि नदी प्रवाह यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रमाणित पर्जन्यमान निर्देशांक अर्थात SPI चा वापर पर्जन्यमानातील कमतरतेचं विश्लेषण करण्यासाठी तर प्रमाणित पर्जन्यमान बाष्पोत्सर्जन निर्देशांक अर्थात SPEI

0: याचा वापर पर्जन्यमान आणि संभाव्य बाष्पोत्सर्जन यातील बदलांचा विचार करून कोरडेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे निर्देशांक दुष्काळाची स्थिती, कालावधी आणि तीव्रता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. मंडळी, दुष्काळी परिस्थितीत पाणलोट व्यवस्थापनाअंतर्गत दुष्काळाचे प्रकार आणि परिणाम आता आपण ऐकलेत.
1: आताच आपण ऐकला कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात आपण ऐकला दुष्काळी परिस्थितीत पाणलोट याविषयीची माहिती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि कार्यक्रम परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. या वर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे वय. वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो जरी पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल, तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स ज्यामध्ये आपण काही प्रमाणात

0: बदल करू शकतो. यामध्ये विशेषतः मेनोपॉज नंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ऍक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही, आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात, कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्वाची आहे.
1: श्रोते हो, आताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्र.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
4: धन्यवाद सर.
3: श्रोतेहो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली, आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेले हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
4: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी, म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत, आणि त्याच्याशिवाय शेतीची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपल्या इथे खाली जर तुम्ही बघितले तर अरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UNने मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे, आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
3: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल, तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी घ्यावी लागते.
4: पारंपरिक बियाणी जपताना ती ऑथेंटिक किती आहेत हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. मगाशी मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला तर आपली जी जैवविविधता आहे पिकांमधली, त्याचे आकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले तर किती विविध जातींना संपूर्ण होतं. तर भाताची आपल्याकडे 2 लाखाहून जास्त बियाणी होती, कडधान्य, भरडधान्य ह्याच्यामध्ये हजारून भाताच्या जाती होत्या आपल्याकडे. त्यानंतर भाजीपाला आहे, रानभाज्या आहेत, रानभाज्यांची तर हजारहून जास्त आपल्याकडे रानभाज्याच आहेत. नंतर 850 जास्त कंद आहेत. पण हरित क्रांतीनंतर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊन गेले, कारण हायब्रिड बियाणांनी आपल्या बाजारपेठ कब्जा केला आणि त्यामुळे कुठेतरी ही जी पारंपरिक बियाणी होती जी आपल्याकडे काही लोकांनी जपली, तर आपल्याला जर ही पारंपरिक बियाणी जपायची असेल तर सर्वात प्रथम त्याची लागवड होणे मोठ्या प्रमाणात हे गरजेचं आहे, आणि ते पारंपरिक पद्धतीने कशी साठवली जातील ह्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. पारंपरिक बियाणी जपण्याची प्रक्रिया कशी असते तर लागवड केल्यानंतर जेव्हा कुठलंही पीक

0: त्याच्या काही ज्या बिया येतात तर चांगल्या पद्धतीच्या बिया निवडणं हे सर्वात महत्वाचं काम असतं. नंतर ते पूर्ण वर्षभर कसं टिकून राहील, म्हणजे आपली जुनी पद्धत होती राख लावून ठेवणं, कडुलिंबाचा पाला किंवा निरगुडीचा पाला, आणि मुळात जी साधनं होती ज्याच्यामध्ये वाताच्या टोपल्या असाव्या त्याच्यामध्ये ठेवणं, त्या नसतील मातीच्या भांडी आहेत त्याच्यामध्ये जपून ठेवणं, अशा पद्धतीने आपण करायचं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण

0: आजच्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्याचा वापर करून पर्यावरण संवर्धनाकडे कसं वळू शकतो याबद्दलची जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या परिसर या कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण कुणाल अनिराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की याच पारंपरिक बियाण्यांचा कशा पद्धतीने कमी पाण्याचा वापर करून किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतीसाठी वापर केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्या भोवताला असलेल्या पर्यावरणाचं आपण संवर्धन करू शकतो. नमस्कार.
1: श्रोते आताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात.
2: एफएमएंड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष. आजचा सुविचार: ज्यांचे मन स्थिर नाही त्याने केलेली कृपा सुद्धा विफल ठरते. ऐकूयात दिनविशेष. डॉक्टर अॅनी बेझंट यांचा आज जन्मदिन. भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले. 1854 हे तिकीट छापण्यात आले होते. नाट्यछटाकार दिवाकर यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांचा आज जन्मदिन. मेट्रिक दशमान पद्धतीची सुरुवात आणि आज जागतिक प्राणी दिन. ऐकूयात व्यक्तिविशेष. एमिली अँड विल्यम पेजवूड या इंग्लिश दाम्पत्याच्या पोटी जन्मलेली प्रती सरस्वती म्हणजे डॉक्टर अॅनी बेझंट आज त्यांचा जन्मदिन. दिनांक 1 ऑक्टोबर 1847 रोजी लंडन येथे त्यांचा जन्म झाला. नॅशनल रिफॉर्मर या वृत्तपत्राच्या सहसंपादक म्हणून त्यांनी कार्यारंभ केला. पुढे त्या स्वतः थिओसॉफिस्ट झाल्या. आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे त्यांचा प्रवास झाला. त्यांनी स्त्रीमुक्तीचा, निरीश्वरवादाचा, संत नियमनाचा पुरस्कार आणि प्रचार केला. सन 1893 थिओसॉफिकल सोसायटीचा कार्यभार स्वीकारून त्या भारतात आल्या. 1898 त्यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची उभारणी केली. 1907 त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष झाल्या आणि नंतर राजकारणाकडे वळल्या. 1915 मुंबई काँग्रेसमध्ये त्यांनी होमरूल योजनेचे सूतवाच केले. काँग्रेसमधील जहाल आणि मवाळ गटाच्या एकीकरणाचेही त्यांनी प्रयत्न केले. भारतीय स्वातंत्र्याच्या जनजागरणासाठी त्यांनी कॉमनवेल्थ हे साप्ताहिक तर न्यू इंडिया हे दैनिक सुरू केले. भारतीय स्वातंत्र्यासाठी कारावासही भोगला. 1917 कलकत्ता काँग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अॅनी बेझंट नावाची तेजस्वी कालखंड होऊन गेला. हा झंझावात दिनांक 20 सप्टेंबर 1933 रोजी तामिळनाडू राज्यातील अड्यार या आपल्या तपोभूमीत शांत झाला. आताच आपण ऐकला दिनविशेष आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजले. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेली इंदिवर यांची गीतरचना. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: या गीतरचनेबरोबरच देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: प्रेक्षकांनो, खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
2: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय, नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
1: आजच कॉल करा
0: 9637 35 49 85
1: 9637 354 985.
2: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश, जलसंपदा मंत्र्यांचीही आढावा बैठक. राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांचं उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित. 46वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्यात बनसारोळा इथं जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी 4 सुवर्णपदकांसह भारताची 8व्या क्रमांकावर झेप. आणि वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून मात करत भारताची एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करडईच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल 675 रुपयांची सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मोहरी आणि खसखशीच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल 413 रुपये, मसूरसाठी प्रति क्विंटल 390 रुपये, बार्ली 136 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गव्हासाठी प्रति क्विंटल 25 रुपये इतकी किमान आधारभूत मूल्यातील वाढ करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. आप जानते हैं कि इसका एक प्रॉपर मैकेनिज्म है, सीएसीपी, कमीशन फॉर एग्रीकल्चर कॉस्ट एंड प्राइसेस. सीएसीपी की रिकमेंडेशन आई और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, व्हीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सनफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए.
0: केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत ग्रीन एनर्जी कॉरिडॉर, हरित ऊर्जा मार्गिकेच्या 3र्या टप्प्यालाही मंजुरी दिली. यामुळे आंतरराज्य पारेषण यंत्रणा बळकट होईल आणि विविध राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांदरम्यान 135 गिगावॅट पर्यंतच्या अक्षय ऊर्जेचं पारेषण करणं शक्य होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच सीएएफई मानकांची अधिसूचना जारी केली आहे. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. ही नवी मानकं एप्रिल 2027 पासून 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागात संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगानं काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक घेतली. विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेऊन कामातले अडथळे तातडीनं दूर करून प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या ज्या धरणात पिण्याचं मुबलक पाणी असेल अशा धरणातल्या पाण्याच्या नियोजनाचा निर्णय घेणार असल्याचं विखे

0: पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सर्व प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आधार ओळखपत्र महसूल विभागानं अनिवार्य केलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. मालमत्ता खरेदी विक्रीतली फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: तरुणांचं संशोधन राज्याला जगाचं इनोव्हेशन हब करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत द गव्हर्नन्स चॅलेंज स्पर्धेच्या विजेत्यांना काल पारितोषिकं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही स्पर्धा म्हणजे देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांनी उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित केलं आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी हा निर्णय जाहीर केला. आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा राज्यपालांना नाही. याबाबत 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. याशिवाय आयोगाच्या सचिवांची बदली करण्याचं तसंच परीक्षा पद्धतीत विद्यार्थी घटकांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय न घेण्याचं आश्वासनही देत आयोगामार्फत विक्रमी पदभरतीची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मराठवाडा साहित्य परिषदेचं 46वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात बनसारोळा इथं श्री बनेश्वर शिक्षण संस्थेत होणार आहे. तर दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनासाठी गेवराई इथल्या बालग्राम परिवाराच्या निमंत्रणाचा कार्यकारिणीनं स्वीकार केला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली. दोन्ही संमेलनांच्या तारखा लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. सेवा संकल्प अभियानांतर्गत काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात योग आणि ध्यान शिबिर घेण्यात आलं. योग साधक प्रल्हाद हरबक यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेलं महत्व सांगितलं. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानाचं प्रात्यक्षिक केलं. सेवा संकल्प अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भीमनगर आरोग्य केंद्रात काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यात 22 जणांनी रक्तदान केलं. 33 वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना काल लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. किल्लारी इथं स्मृतीवनातल्या स्मृतीस्तंभाला जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी पोलीस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं. किल्लारीसह भूकंपग्रस्त गावांमध्ये काल काळा दिवस पाळण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 4 सुवर्णपदकांची कमाई केली. तिरंदाजीत ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली. साहिल जाधव, चिकिता तनिपार्थी यांच्या मिश्र कंपाऊंड जोडीनंही सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीत पुरुषांच्या कंपाऊंड संघानं देखील सुवर्णपदक जिंकलं. तर नेमबाजीत ट्रॅप मिश्र प्रकारात निरुधांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीनंही सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धात प्रिया गंगास, नरेंद्र बेरेवाल आणि कपिल पोखरिया यांनी कांस्यपदकांची कमाई केली. कुस्तीमध्ये पुरुषांच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमारनं कांस्यपदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत आता या स्पर्धेत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्यपदकांसह 60 पदकं जिंकून 8व्या स्थानावर पोहोचला आहे. गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 406 धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं कर्णधार शुभमन गिलच्या द्विशतकी आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर 44व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. 133 चेंडूत नाबाद 223 धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. मालिकेत तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी चंदीगड इथं खेळला जाणार आहे. आगामी काळात चारा टंचाईची शक्यता पाहता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागानं जनावरं आणि उपलब्ध चारा साठ्याचं सर्वेक्षण सुरू केलं आहे. लातूर जिल्ह्यातही चारा वाहतुकीला जिल्हा प्रशासनानं

0: बंदी घातली आहे. इतर उपाययोजनांचंही सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण कक्ष अर्थात वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान लातूर शहरात आता 6 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. मांजरा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्यानं उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं कथित मत चोरी तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईसह विविध मागण्यांसाठी डाव्या आघाडीच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं निदर्शनं करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश, जलसंपदा मंत्र्यांचीही आढावा बैठक. आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांचं उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएमएन 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. श्रोते, सकाळची वेळ म्हणजे दिवसाची सुरुवात. दिवस कसा जाईल हे सांगता येत नाही, पण दिवसाची सुरुवात मात्र आपल्या हातात असते. काही क्षण शांतपणे स्वतःसाठी दिले, एखादा चांगला विचार मनात ठेवला की आसपासच्या एखाद्या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष दिलं तरी सकाळ थोडी वेगळी वाटू शकते. आपल्या रोजच्या जीवनात अशा अनेक साध्या गोष्टी असतात ज्या आपण घाईघाईत पाहूनही दुसरीकडे लक्ष देतो, अर्थात त्या दुर्लक्षित करतो. एखाद्या व्यक्तीचं हसू, खिडकीतून येणारा सकाळचा प्रकाश, चहाचा पहिला घोट किंवा आवडीचं एखादं गाणं, या गोष्टी फार मोठ्या नसतात, पण दिवसाला एक छोटासा आनंद देऊन जातात. अशाच छोट्या गोष्टीकडे आजपासून थोडं लक्ष देऊया, कारण आनंद नेहमी मोठ्या प्रसंगातच मिळतो असं नाही, तो आपल्या रोजच्या जगण्यातही शांतपणे आपली वाट पाहत असतो. ही होती सकाळच्या काही क्षणांची छोटीशी गोष्ट. आता पुढील कार्यक्रमाकडे वळूया.
2: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्तीरसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405251520.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
3: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
6: फोन फरमाईश.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज भारत क्रीडा क्षेत्रात आपली जागतिक पातळीवर क्षमता अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने दीर्घकालीन तयारी करताना भविष्यातील पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी लहान वयापासून गुणवत्तेचा शोध, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाचा वापर याला विशेष महत्व आहे. अच्छा, डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाइम लक्षात घेता त्यांना मैदानी खेळांकडे वळवणं ही पालक आणि शासन यांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातून भविष्यातील ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी राज्य शासनाचं दीर्घकालीन नियोजन काय आहे? उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ओळख, त्यांचं प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची तयारी कशा पद्धतीने केली जात आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपल्या युवा खेळाडूंना आणि पालकांना काय संदेश आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलासच्या विशेष भागात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, दिव्यांग खेळाडूंनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, तर महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना एक सक्षम व्यासपीठ मिळावं त्यासाठी शासनाकडून काय विशेष प्रयत्न होत आहेत?
1: आता ऑलिम्पिक्समध्ये पण किंवा कॉमनवेल्थमध्ये तर आता कॉमन्स गेम होते. कॉमनवेल्थमध्ये पाहिला तर ते दिव्यांगची गेम्स पण त्यांच्या रेग्युलर गेम सोबतच होते आणि ऑलिम्पिक्समध्ये पण तसंच आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पण आम्ही काही शासनामार्फत काही भेदभाव होत नाही, म्हणजे ते जसा दिव्यांग खेळाडू आहे त्यांना पण त्याच पद्धतीने आम्ही प्रोत्साहन देत आहे ज्या पद्धतीने रेग्युलर दुसऱ्या खेळाडूंना देत आहे. आणि आपल्याला माहिती असेल की जे कुठलाही खेळाडूने कोई अवॉर्ड म्हणजे ते मेडल जिंकला जे ते अवॉर्डची अमाऊंट असतात, जर त्या ऑलिम्पिक्समध्ये 1 कोटी रेग्युलर ऑलिम्पिक्समध्ये भेटणार असेल त्या स्वर्ण पदकला ते म्हणजे 5 कोटी स्वर्ण पदकला, पण ऑलिम्पिक्समध्ये जर ते दिव्यांग खेळाडू असेल त्यांना पण तेवढाच अमाऊंट भेटणार आहे. आणि किंवा ते 5% नोकरीमध्ये जे संधी आहे ते पण म्हणजे त्यांची कामगिरी म्हणजे सारखीच आपण ग्रह धरतो, असा काही ग्रह धरत नाही की ते दिव्यांगसाठी आम्हाला वेगळी नियमावली आणि ते रेग्युलरसाठी वेगळी नियमावली आहे, ते सारखीच आहे प्रत्येक.
0: नक्कीच नक्कीच. सर, जेव्हा आपण म्हणतो खेळामुळे आपलं आयुष्य बदलतं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा अनेक खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना शासकीय सेवेमध्ये 5% आरक्षणाची तरतूदही आहे, तर कुठले असे निकष आहेत की जे त्याच्यासाठी ग्राह्य धरले जातात किंवा कुठली अशी प्रमाणपत्र त्याची पडताळणी केली जाते?
1: आता जे 5% आरक्षण आहे त्यांचे बेसिक पर्पज आहे की ते एक पर्टिक्युलर एज असतात खेळामध्ये, त्यांच्यानंतर त्यांना ते म्हणजे त्यांच्यानंतर खेळामध्ये त्यांचा कॅरियर राहत नाही, पण तरी खेळाडूसाठी भरपूर कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे त्यांच्यानंतर पण. आता आपल्याला माहिती असेल की ते स्पोर्ट्स मॅनेजमेंट

0: किंवा ते इवन स्पोर्ट्सचे इव्हेंट असतात त्यांच्यामध्ये अँकरिंग आहे, किंवा आता फिजिओथेरपी आहे, सायकॉलॉजिस्ट आहे, ह्यांच्यामध्ये आणि कोचेस आहे, भरपूर ठिकाणी आता आपल्याला त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. पण शासनामध्ये ज्यावेळी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असतील तर ते त्यांच्यामध्ये, क्योंकि ते आता स्पोर्ट्समध्ये अधिक राहिलेले आहे आणि अकॅडमिक्समध्ये थोडासा त्यांचा कमी असेल तर ते त्यांच्यासाठी सेपरेट आरक्षण, 5% आरक्षण आपण प्रत्येक अ ब क जे वर्ग त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये आता मी आहे की जे ऑलिम्पिक्समध्ये सलग 3 ऑलिम्पिक्समध्ये जे गेम असतात ते सगळे गेम याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. सगळं 3 समर ऑलिम्पिक्समध्ये जे जे गेम राहिलेले आहे ते सगळे याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. आणि मला वाटतं की माझ्या तर असं मत आहे की हे जे खेळाडू आहेत त्यांनी ते देशाचं नाव वर करण्यासाठी आपण ते खेळत आहे, ते फक्त जॉबसाठी नाही आहे, ते एक ऍडिशनल फॅसिलिटी आहे. मला असं वाटतं की खेळाडूंनी अगोदर ते त्यांच्यामध्ये पूर्ण आपला वेळ त्यांच्यामध्ये मेडल जिंकण्यासाठी दिला पाहिजे आणि त्यांच्यानंतर म्हणजे जॉबसाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच पद्धतीने आम्ही जे फार चांगले खेळाडू आहे समजा जे ऑलिम्पिक्समध्ये किंवा एशियन गेम्समध्ये जिंकतात आणि ते पर्टिक्युलर लेवलला जिंकतात त्यांच्या ते आता मी इथे फार लांब होईल ते सगळा ते नियमावली सांगितली तर ते त्यांना आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट पण देतो. जसं ऑलिम्पिक्समध्ये कोणी गोल्ड मेडल सिल्वर किंवा ते आले ते आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट देतो आणि ते रिक्रुटमेंट झाल्यानंतर ऍज अ स्पोर्ट्स कोच म्हणूनच आपण त्यांना नियुक्ती देत आहे सध्याच्या नियमाप्रमाणे. आणि आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर त्यांना 5 मॉरेटोरियम पिरियड पण देतात. तुम्ही 5 तुम्ही जॉईन व्हा पण जर तुम्हाला खेळामध्ये एक्सेल करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जॉब पण राहील तुमच्या पण खेळ तुमचा फार महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. ते खेळत राहायचं आणि आणखी पदक आणायचे ते पण आपली स्कीम आहे जे एक पर्टिक्युलर लेवल वरून जास्त एक्सेल जे खेळाडू करत आहे त्यांच्यासाठी.
1: म्हणजे शासनाकडून पूर्ण सुविधा आणि सगळ्या धोरण यांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. आत्ताचं सर सगळं डिजिटल युग आहे, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला आणि तो कमी करावा याच्यासाठी शाळा शासन आणि कुठली भूमिका काय वाटतं बजावली पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं?
0: आता ते स्क्रीन टाइम तर कमी केलाच पाहिजे.
1: मैदानावर येऊन
0: मैदानावर मी तर 2-3 ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे की उदर ज्यावेळी आम्ही लहान होते त्यावेळी ते मला पेरेंट्स सांगायचे की ते घरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे की खेळाच्या मैदानावरून घरी या आणि वाचा. आता आपल्याला उलट वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला मुलांना आता खेळाच्या मैदानामध्ये पाठवला पाहिजे आणि म्हणजे स्क्रीन टाइम वरून. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की आम्ही आता या वर्षापासून काही काही जिल्ह्यामध्ये गोदरेज होत आहे. आम्ही आता शाळा क्रीडा स्पर्धापन सुरू करत आहे. आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे म्हणजे शाळा स्तरावर केंद्र प्रमुख स्तरावर क्रीडा स्पर्धा असणार आहे, तालुका स्तरावर असणार आहे, डिस्ट्रिक्ट स्तरावर असणार आहे, जेणेकरून मुलांमध्ये ते पुन्हा जे मुलांमध्ये ते थोडासा आवड निर्माण व्हावी खेळण्यासाठी. ते पण आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे मुलांना ते खेळणं म्हणजे मैदानामध्ये आणण्यासाठी.
1: खरंच आहे, कारण की मुलं स्क्रीन टाइम कमी करून मैदानात येणं आणि खेळाडू तयार होणं हे खूप गरजेचं आहे. सर खरं तर नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला तर महाराष्ट्रात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने असं कुठले विशेष उपक्रम राबवले गेले होते का?
0: ज्या राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला आपण साजरा करतो मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्ताने, पण आपण त्यावेळी जे उपक्रम आहे ते त्या दिवसासाठीच नसतात. त्या दिवसासाठी एक म्हणजे सांगण्यासाठी असतात की आपण सगळ्यांना काही रॅलीमध्ये आणला पाहिजे, थोडासा जॉगिंग करणं केला पाहिजे किंवा ते छोटे मोठे मॅरेथॉन केले पाहिजे किंवा सायकल रॅली केली पाहिजे. या पद्धतीने प्रयत्न करतो पण त्यांच्यासोबत हे प्रयत्न करतो की हे आपल्याला आपल्या समाजाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे काही एक दिवसाचा नाही आहे. एक दिवसामध्ये आपण आपला समाज तंदुरुस्त होणार नाही, ते म्हणजे सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच जे मोटिव्ह तेच आहे की मुलांना पण खेळामध्ये आणण्यासाठी फक्त सगळेच खेळाडू निर्माण करायचे तसा नाही आहे, पण ज्यावेळी खेळत असेल मूल तर ते शिक्षण मध्ये पण चांगले असणार आहे आणि जे दुसरी ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये पण चांगले असणार आणि ते जर तंदुरुस्त असेल तर डेफिनेटली प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक्सेल करू शकतात.
1: खेळ ही अशी गोष्ट आहे की तुमच्या आयुष्याला एक दिशा देते, तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. कारण फक्त जिंकणं किंवा हारणं नाहीये तर तिथे तुम्हाला एक आयुष्याला एक शिस्त लागते. सगळे हे जे खेळाडू आहेत किंवा ह्या किंवा फक्त खेळाडू घडवण्यासाठी समाजाची भूमिका तितकीच महत्वाची आहे, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल सर?
0: मला वाटतं की खेळ जसा आपण फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की खेळ फक्त खेळणं आता मेडल जिंकण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी नसतात, ते खेळ

0: ज्यावेळी आपण खेळाच्या मैदानामध्ये येतात तर एकतर आपला फक्त ते बॉडीमध्ये मला दिमाग पासून प्रत्येक जे बॉडीच्या पार्ट आहेत ते ऍक्टिव्ह होतात त्याच्यामध्ये. मला ऍक्टिव्ह बॉडी असतात पण आपण माइंड जे आहे ते बाकी जे रुटीनचे जे टेन्शनचे विषय असतात ते आपण विसरून जातात आणि पूर्णपणे त्या गेममध्ये जातात. आणि ज्यावेळी गेम खेळतात त्यांच्यामध्ये आणखी भरपूर अशी गोष्टी असतात जे तयार होतात. एकतर कॉम्पिटेटिव्हनेस तयार होतात, कॉम्पिटेटिव्हनेस सोबत टीम वर्क पण तयार होतात त्यांच्यामध्ये. आणि कधी कधी आपण पाहिलं असतं ते स्पोर्ट्समॅनशिप आहे ते दुसऱ्याचं असं फक्त ते तुम्हाला जर जिंकायचं असेल दुसऱ्याकडून अशी आपल्यामध्ये भावना निर्माण होतात ज्यावेळी खेळतात आपण. त्यांच्यापेक्षा आपण चांगला केला पाहिजे, त्यांनी चांगला नाही केला ह्या पद्धतीने कुणाचा इच्छा नसतात की आम्ही म्हणजे त्यांना काही झाला त्याच्यानंतर आम्ही जिंकलो किंवा त्यांची इंजरी झाली आता आपण आम्हाला ते चान्स भेटला ते कुणीही खुश होत नाही त्यांच्यामुळे. खेळाडू जे असतात ते म्हणजे हे सगळी गोष्टी मला वाटते ह्यांच्यामधून एक संपूर्ण जे ह्युमन बिंग आहे ते तयार होतात खेळामध्ये. आणि मला वाटतं की प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त खेळला पाहिजे. आणि आता जे सगळे जे डेव्हलप्ड सोसायटीज आहेत त्यांच्यामध्ये खेळाला फार महत्व आहे आपल्याला माहितीच आहे. मला वाटते आपला आपण आता 47 मध्ये आपला विकसित महाराष्ट्र विकसित भारत असणार आहे तर ते एक खेळ त्यांच्यामध्ये एक महत्वाचा अंग असणार आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये आणि विकसित भारतामध्ये.
1: नक्की सर, आणि सर खूप छान सांगितलं आता की या विकसित महाराष्ट्र विकसित भारतामध्ये खेळ एक प्रमुख अंग असणार आहे. खेळा आणि तंदुरुस्त राहा आणि आयुष्याला एक नवी दिशा द्या. श्रोत्याच्या विशेष संवादातून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या वर्तमानापासून भविष्यातील वाटचालीपर्यंत विविध रूप आपल्याला जाणून घेता आली. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करताना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि युवा पिढीमध्ये क्रीडेची आवड निर्माण करणं, गुणवंत खेळाडूंचा शोध घेणं आणि त्यांना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं आहे. खेळा आणि निरोगी राहा हा संदेश केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा हीच अपेक्षा. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कुटुंबात क्रीडा संस्कृती रुजली तर भविष्यात अनेक गुणवान खेळाडू राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील. आजच्या या विशेष संवादातून महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवा खेळाडू आणि पालकांना निश्चितच प्रेरणा मिळेल. क्रीडा विभागाचे प्रधान सचिव मानवी श्री रणजितसिंह देओल सर, दिलखुलास कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि श्रोते हो, आपल्या आवडीचा एखादा खेळ निवडा, मैदानावर उतरा आणि क्रीडेला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गांधी वंदना.
1: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण

0: देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि
3: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.

0: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अतिशय प्राचीन असं शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये एखादा विकार उद्भवला तर उपचार आहेतच, पण तो विकार उद्भवू नये म्हणूनही पथ्य आणि उपचार सांगितलेले आहेत. परंतु हे सगळे पथ्य आणि उपचार आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नीट घेतले तर आपण कोणत्याही विकारावर मला वाटतं मात करू शकतो. आणि याविषयीचीच माहिती देण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्या कार्यक्रमात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे येत असतात. आजही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती वारंवार देत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. गेले चार भाग आपण डोळ्यांच्या नसांच्या विकारांवर बोलत होतो. या डोळ्यांच्या नसांना हे जे विकार आहेत, सूज असेल, सुकणं असेल, ते कशामुळे होतात याची कारणं तुम्ही सांगताय, तर त्यातली अजूनही काही कारणं सांगायची राहिलेत का?
2: अजून बरीच आहेत, त्यातलं आता प्रामुख्यानं जे कॉमन दिसतं त्याच्याबद्दल सांगता येईल. जिरलेली जी सर्दी असते त्याचा परिणाम खूप मेजर आपल्याला ऊर्जा चतुर्गत
1: सर्दी
2: गळ्याच्या वरच्या विकारांमध्ये येते. हीच जुनी सर्दी तुमचे ऐकणं कमी करू शकते. हीच जुनी सर्दी असेल तर तुमच्या टेस्ट बर्डवरती त्याचा बर्ड्सवरती त्याचा परिणाम येतो. हीच जुनी सर्दी असेल तर तुम्हाला वारंवार जर सर्दी असेल तर भविष्यात टीबी सारखी लक्षणं, एक्समॅश सारखी लक्षणं दिसू शकतात. आणि हीच जर जिरलेली सर्दी असेल तर रातांदळेपणा सारखी लक्षणं आपल्याला मेजर आपल्याला दिसत असतात. रातांदळ पणा म्हटलं की त्याला आयुर्वेदिक निदान कफ विदग्ध दृष्टी म्हणजे कफामुळे दृष्टी बाधित होणं. कफामुळे बाधित होते म्हणजे कशामुळे तर कफ तयार होतो ना, त्यातला एक पार्ट असतो तो सर्दीचा. जिरलेली सर्दी व असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला रातांदळेपणाची लक्षणं असली तर सुरुवातीला रात्री दिसणं कमी होतं, काही दिवसांना मग त्यांचं दिवसा दिसणं कमी होतं आणि मग कायमस्वरूपी त्यांची दृष्टी जाते. ह्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला दिवसा जे दिसतं तेही फक्त समोरचं दिसतं आणि साईडचं दिसणं कमी व्हायला लागतं. हे ज्यावेळी लक्षात येतं म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार रातांदळेपणा रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हटलं जातं, हा पडद्याशी संबंधित विकार आहे, पण तो जुना झाला, ते बरेच वर्षे त्या शरीरात राहिला तर मात्र हा पडद्याचा विकार भविष्यात नसांवरती परिणाम करून नसा सुकवायला लागतो, त्याला म्हणायचं ऑप्टिक ऍट्रोपी. आणि मग ह्याची लक्षणं अशी असतात की ह्या रातांदळेपणाच्या पेशंटमध्ये रात्रीचं दिसणं कमी होतं, दिवसाही दिसणं कमी होतं, दिवसा दिसणं जे आहे ते अस्पष्ट राहतं आणि जे दिसतं ते फक्त समोरच्या बाजूला साईड व्हिजन कमी व्हायला लागते. तर हे परत आपण येतोय की सर्दीवरती. आता सर्दी म्हटलं की अशा लोकांची ट्रीटमेंट करताना आधी आपल्याला सर्दीवर फोकस करायला लागतो, मग डोळ्यावर करायला लागतो. अन्यथा त्यांच्या डोळ्याच्या आजारात आपल्याला म्हणावे इतकं यश येताना दिसत
1: मिळणार नाही. बरोबर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे

0: 9982251999 98252961 98252961. तर डॉक्टर, आता सर्दीमुळे होणारे परिणाम तुम्ही सांगताय, तर याबद्दलच अजून काही सांगता येईल का?
1: जसं सर्दीच्या बाबतीत म्हणजे होतं कसं, बऱ्याच वेळेला कसं आहे, सर्दी आणि डोळा ह्याचा काही संबंध हेही लोकांच्या लक्षात येत नाही. मला आता सांगतानाच, केस टेकिंग आम्ही ज्यावेळी घेतो, खरं तर आयुर्वेदात केस टेकिंगला फार महत्व आहे, की पूर्ण केस टेकिंग घेत असतो, कधी झालं, कधीपासून आहे, तुमच्या घरात हिस्ट्री आहे का, तुम्हाला इतर काय आजार आहेत का, पोटाचा त्रास आहे का, सर्दी आहे का, मेंदूची विकार, हे का घेत असतो, कारण निदान करायला फार सोपं पडतं. बऱ्याच वेळेला रुग्ण इतके वैतागलेले असतात, अरे काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे, मुळव्याध आहे का विचारतो, काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे, मुतखडा झालाय का विचारतो, पण डोळ्याचा डॉक्टर मी आलोय रातांदळेपणासाठी, मी आलोय माझी नस सुकली म्हणून, मला साईड विजन नाही म्हणून, हा माणूस सर्दीवर का अडकून बसलाय. तर हे जर सांगायचा मुद्दाच आहे, जोपर्यंत अशा लोकांमध्ये ज्याचं निदान जर दुष्ट प्रतिशय झाले, त्याचं निदान जर प्रतिशय झाले, त्याचं निदान जर कफज प्रतिशय झाले, आणि अशा लोकांमध्ये जर मी नुसती डोळ्याची औषध देत बसलो, तर त्या लोकांची दृष्टी तर सुधरत नाहीच, उलट त्यांच्या भविष्यात अंधत्व येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे एका बाजूला तर डोळ्याची दृष्टी सुधारायची औषधं द्यावीच लागतात, पण दुसऱ्या बाजूला लिव्हर फंक्शन नॉर्मल करणं, रक्तातला दोष कमी करणं, जर जिरलेली सर्दी आहे ती घालवणं, कफाची सर्दी आहे तर ती घालवणं, आणि अशी औषधं देणं जेणेकरून सर्दी तर कमी होईलच पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला डोळ्यावरती होऊ द्यायचे नाहीत, या पद्धतीनं जर ट्रीटमेंट केली गेली तर सर्दी, तत्सम कफज विकार जे गळ्याच्या वरचे होतात, त्याचा परिणाम स्वरूप जे रातांदळेपणा किंवा नसांना सूज येणं किंवा नसा सुकणं, हे जे नसांचे विकार होतात ह्या आजारांमध्ये, ते आपल्याला घालवता येतात. फक्त याच्यात म्हणजे बऱ्याचदा मानसिकता, आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायला येताना लोकांची मानसिकता अशी असते की कोर्स आहेत, मूळव्याधीचा 3 महिन्याचा, मुतखड्याचा 6 महिन्याचा, टीबीचा 9 महिन्याचा, आर्थरायटिसचा 12 महिन्याचा,
0: पेशन्स ठेवा.
1: हा, तर असे आयुर्वेदात कोर्सेस नसतात. व्यक्तीपरत्वे जे एखाद्याचा आजार वर्षाभरात बरा होईल तोच, काही लोकांचा 2 महिन्यातही होईल. व्यक्तीची आजार काय आहे, कोणत्या अवयवाशी निगडीत आहे, याचा सगळ्याचा विचार, तारतम्याने विचार करून ट्रीटमेंट करावी लागते.
0: प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंट वेगळी
1: असते, अगदी बरोबर आहे, वेगळी असते, आणि म्हणून कालावधी वेगळा आहे. ठराविक वेळ ट्रीटमेंट होईल असं सांगता येत नाही, आणि मुळात हे मोठे विकार आहेत, त्यामुळे ह्याला वेळ देऊन जर केलं तर ह्या मोठ्या आजारांची आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येऊ शकते.
0: तर तुम्ही कारण सांगता सांगता थोडस आयुर्वेदातल्या उपचारांविषयी सुद्धा सांगत होतात, तर याच डोळ्यांच्या नसांच्या विकाराची माहिती अजून आपल्याला घ्यायची एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98252961999 98252961999.
2: तर मग डॉक्टर, आता तुम्ही बऱ्याच कारणं सांगितलीत, म्हणजे मेंदू असेल, अगदी मुतखडा असेल, म्हणजे आर्थरायटिस सारख्या रोगामुळे सुद्धा त्या नसांवर परिणाम होतो हे सांगितलं, तर अजूनही काही असे आजार आहेत की ज्याच्यामुळे परिणाम होतो?
1: आता रक्ताशी संबंधित जनरली काय होतं, नसा बाधित होत असतील, नसांना सूज येणं, सुकणं हे जर होत असेल तर बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम रक्ताच्या मोठ्या विकारांच्या बाबतीत आहे. लिव्हरचे मोठे विकार असतील तरी त्याचा परिणाम रक्तावरती येतो, नसांवरती येतो, नसांना सूज येते. बऱ्याचदा ऑटोइम्युनो डिसीज म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं
0: की
1: पण हे जे ऑटोइम्युनो डिसीजेस आहेत ते रक्ताला बाधित जास्त करणारे, रक्ताला बाधित करायला लागले की व्हायटलवरती त्याचा परिणाम येतो, आणि बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यांवरती, नसांना सूज येणं, डोळा लाल होणं, डोळ्याला ठणकणं, डोळ्यातनं पाणी येणं, पडद्याला सूज येणं आणि दिसणं कमी होणं, अशी मेजर इम्पॅक्ट आपल्याला दिसत असतात. ह्याची ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा आयुर्वेदात त्याचा ज्वराचा विचार करायला लागतो, ग्रहणीचा करायला लागतो, पांडूचा करायला लागतो, जीर्ण ज्वराचा करायला लागतो. अशा गोष्टींचा विचार करून ज्यावेळेला ऑटोइम्युनो डिसीजेस सारख्याची निदान केलं जातं, मग त्या निदान करून ज्यावेळेला ट्रीटमेंट करतो त्यावेळेला ती रक्तदृष्टी कमी व्हायला लागते, मग त्याचा परिणाम स्वरूप जे नसांना सूज येणं किंवा सुकणं होतं ते टाळता येऊ शकतं.
2: बरोबर.
1: हे जसं मोठे मोठे आजारपण सांगितले म्हणजे सर्दी आहे, टीबी आहे, आरपी आहे, रेटिनायटिस पिगमेंटोज आहे, ह्याच पद्धतीनं काही बायकांच्या बाबतीत अत्यार्त म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं हेही नसा सुकण्याचं, नसांना सूज येण्याचं प्रमुख कारण सांगितले.
2: अच्छा.
1: आयुर्वेदानुसार शरीर शुद्ध, स्त्रियांच्या बाबतीत शरीर

0: नदीचं माध्यमून गर्भाशय रक्तदृष्टी जी आहे ती ज्या वेळेला त्याचा परिणाम गर्भाशयावरती व्हायला लागतो आणि अत्यार्तवासारखी लक्षणे दिसायला लागतात. शरीरावर तर ती परिणाम येतोच पण बऱ्याच बायकांमध्ये नसांवरती त्याचा परिणाम येतो आणि आपल्याला त्याच्यामुळे दिसणं कमी होऊ शकतं. कोणताही मोठा विकार असो तो लगेच वैद्यांना दाखवून त्याचं निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
1: तो विकार बरा झाला की आपोआप हा विकार बरा व्हायला मदत होते. तर डोळ्यांच्या नसा किती महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर कोणकोणते अवयव किंवा कोणते विकार इतर परिणाम करू शकतात याची माहिती खूप डिटेलमध्ये डॉक्टर तुम्ही देताय. पण अजूनही काही माहिती याविषयीची, डोळ्यांच्या नसा अतिशय नाजूक असा संवेदनशील असा हा भाग त्याची आम्हाला जाणून घ्यायची आहे, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98 225 261 99.
2: आता आपण ऐकला श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:51 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: ऑपरेशन शिवाय वेदना रहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड
0: मोबाईल 94 23 13 87 89
2: प्रेक्षकांनो खबरदार जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा
3: RBI सांगते कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या
4: ऐ ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत
5: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक
5: पिंपरी चिंचवड मध्ये तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार ते सुद्धा विना ऑपरेशन
4: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक संपर्क 95 95 24 25 59
6: भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली आशा धबाले यांची गीतरचना संगीत आहे चंद्रशेखर कुदमेथे यांचं

या गीतरचनेबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: को 8 विकेट से हराकर 2-0 की अजेय बढ़त हासिल की। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 8:15 झाली आहेत। प्रसारित करत आहोत मेश्रू संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेली बहिणाबाई चौधरी यांची गीतरचना। संगीत आहे यशवंत देव यांचं।

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूया भूपिंदर सिंग यांनी गायलेली आलम बरेलवी यांची गझल. संगीत आहे भूपिंदर सिंग यांचं.

FM एकशे एकांश मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वयित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून तसंच सकाळी 9 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससीचा शताब्दीपूर्ती सोहळा आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. युपीएससीची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 झाली होती. आज होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते युपीएससीच्या शताब्दीच्या स्मरणार्थ एक नाणं एका टपाल तिकीटाचं अनावरण होणार आहे. देशातल्या आयोगाच्या कामकाजावर प्रकाश टाकणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या सहकार्याचा त्यांनी आढावा घेतला. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. जागतिक शांतता आणि सुरक्षा यासाठी एकत्र प्रयत्न करण्यासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल 2027-28 या विपणन हंगामासाठी सर्व रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. करडईसाठी प्रति क्विंटल 675 रुपये तर मोहरीसाठी प्रति क्विंटल 413 रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. त्याशिवाय मसूर डाळीसाठी 390 रुपये, बार्लीसाठी 136 रुपये, हरभऱ्यासाठी 83 रुपये तर गव्हासाठी 25 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2026-27 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील प्रमुख कडधान्य आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 5,547 कोटींहून थोड्या अधिक मूल्याच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या 3रा टप्प्याच्या योजनेलाही मान्यता दिली. या उपक्रमामुळे आंतरराज्यीय पारेषण प्रणाली मजबूत होईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 135 गिगावॅटपर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जेचं वहन करणं शक्य होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या 279 वार्षिक दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विभागाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय लष्कराच्या वित्तीय माहिती प्रणालीचं सक्षम या व्यासपीठाबरोबर एकत्रीकरण, संरक्षण मंत्रालयासाठी सुधारित राष्ट्रीय संकलन प्रणालीचा यात समावेश आहे. त्याशिवाय सिंह यांच्या हस्ते काही पुस्तिकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेतल्या विस्कॉसिन इथं आयोजित G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पोलंडचे अर्थमंत्री आंद्रेज डोमान्स्की यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. तसंच भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करामुळे व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करण्यावर आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मुद्द्यावर विचार विनिमय केला. ही भेट फलदायी ठरल्याचं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काल एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 526 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

पदार्थांची किंमत जवळपास 3,000 कोटी रुपये आहे. लक्षद्वीपच्या किनाऱ्याजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इराणी जहाजाला अडवून झडती घेतली असता हा साठा सापडला. या बोटीतून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून गुजरात एटीएस पथक पुढील तपास करत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दुबईहून इस्रायलच्या तेल अबीब इथं जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमान अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या घटनेत सहवैमानिकानं कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकून हल्ला करत 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान 17,000 फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास मदत केली. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी या घटनेचं वर्णन एक गंभीर सुरक्षा घटना आणि संशयित दहशतवादी हल्ला असं केलं आहे. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मिथ मच्छार जखमी झाले असून त्यांनी शौर्यानं प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्टन स्मिथ मच्छार यांचं कौतुक केलं असून आकाशातील आपत्ती टाळणारे नायक अशा शब्दात मच्छार यांचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमांवरील संदेशातून मच्छार यांच्या शौर्याचा गौरव केला आहे. कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या धाडसी कार्याला देशाला अभिमान आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. खाण मंत्रालय आजपासून सागरी खनिज पट्टाचा लिलाव सुरू करणार आहे. भारताची सागरी खनिज क्षमता विकसित करण्यासाठी आणि दीर्घकालीन खनिज संसाधन सुरक्षितता बळकट करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. या लिलावात अंदमान समुद्र क्षेत्रातील 2 सागरी खनिज पट्ट्यांचा समावेश आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्यपदक पटकावलं आहे. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना न्यू चंडीगड इथं येत्या 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही काल भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनिपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. भारताच्या महिला हॉकी संघानं दक्षिण कोरियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुरुष आणि महिला स्क्वॅश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आणखी 2 पदकं निश्चित केली आहे. या विजयांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. या स्पर्धेत आज पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चीनला पराभूत करून अंतिम सामन्यात आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातला भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीतला सामना होणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय खेळाडू नेमबाजी, ज्युडो, व्हॉलीबॉल, ट्रॅक सायकलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये आज सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 18 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम म्युझिकल टुरिझम, एक अभिनव संकल्पना.
1: श्रोतेहो नमस्कार. आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त राज्यस्तरीय समन्वित विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती.
2: म्युझिकल टुरिझम मिरजेतली एक अभिनव संकल्पना. रसिक हो, माणूस जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा तो काय शोधत असतो? कधी निसर्गाचं हिरवगार सौंदर्य, कधी समुद्राच्या उचंबळणाऱ्या लाटा, कधी जुन्या किल्ल्यांच्या तटांवर अडकलेला इतिहास, तर कधी मनशांतीसाठी मंदिरं आणि तीर्थक्षेत्र. पर्यटनाची रूपं तरी किती सांगावीत. निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, समुद्र पर्यटन आणि जिथं वैद्यकीय उपचार उत्तम मिळतात तिथं विकसित झालेलं मेडिकल टुरिझम. पण मला सांगा, कधी तुम्ही केवळ आणि केवळ सुरांच्या मागं सफर केली आहे? असा प्रवास जिथं हवेतही रागांचे तरंग असतात, जिथं प्रत्येक गल्लीत तंबोऱ्याची सुरेल झंकार ऐकू येते आणि जिथल्या मातीत संगीत महर्षींच्या पावलांचे ठसे जपलेले असतात. आज आपण अशाच एका अनोख्या प्रवासाला जाणार आहे. एक अशी संकल्पना जी देशात पहिल्यांदाच आकाराला आली आहे, म्युझिकल टुरिझम म्हणजेच संगीत पर्यटन. आणि या अद्भुत संगीतमय सफरीचं केंद्रस्थान आहे आपली संगीत पंढरी मिरज. श्रोते हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभिनव उपक्रमातून मिरजेतलं संगीत वैभव प्रत्यक्षात अनुभवण्याची, डोळ्यांनी पाहण्याची आणि कानात साठवण्याची पर्वणीच उपलब्ध झाली आहे. चला तर मग आजच्या या जागतिक संगीत दिनाच्या कार्यक्रमात आपण घर बसल्याच मिरजेच्या या संगीतमय गल्ल्यांमधून फिरूया. तिथल्या प्रत्येक वास्तूचा, प्रत्येक स्मारकाचा आणि वाद्यनिर्मितीच्या अलौकिक कौशल्याचा प्रवास अनुभवूया. रसिक हो, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं प्रसिद्ध ग्वाल्हेर घराणं महाराष्ट्रात आणण्याचं ऐतिहासिक कार्य ज्यांनी केलं ते महादेवबुवा गोखले हे याच मिरजेचे. पुढे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी अनेक वर्ष रसिकांची सेवा केली. बाळकृष्णबुवांच्या पायाशी बसून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायनविद्या संपादन केली. विचार करा, ज्या विष्णू दिगंबरांनी संपूर्ण देशात संगीताचा प्रचार केला, ज्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली, त्या गानमहर्षींचं संगीत बालपण या मिरजेच्या मातीत घडलं. आणि ही साखळी इथंच थांबत नाही. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य विनायकबुवा पटवर्धन आणि प्रोफेसर बी आर देवधर हे सुद्धा याच भूमीशी जोडलेले. हेच ते बी आर देवधर ज्यांनी पुढे जाऊन पंडित कुमार गंधर्वांसारख्या अलौकिक प्रतिभेला गायनाचे धडे दिले. दुसरीकडे बाळकृष्णबुवांचे दुसरे शिष्य मिरजेतले निळकंठबुवा जंगम यांच्याकडे कुणी धडे घेतले माहितीये? ख्यातनाम गायक, तानसम्राट पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी. म्हणजे बघा, ग्वाल्हेर घराण्याची ही सगळी दिग्गज मंडळी कुठल्या ना कुठल्या रूपानं मिरजेशी बांधलेली होती. पण मिरज फक्त ग्वाल्हेर घराण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती जशी ग्वाल्हेर घराण्याची कर्मभूमी होती, तशीच ती किराणा घराण्याच्या अलौकिक सुरांनी न्हावून निघालेली नगरी ठरली.

संगीतरत्न खासाहेब अब्दुल करीम खान यांनी तब्बल 40 वर्ष मिरजेत वास्तव्य केलं. त्यांनी या शहराला आपल्या सुरांनी पुनीत केलं. खरं सांगायचं तर किराणा

त्याला मिरज घराणं म्हणावं इतका घट्ट आणि आपुलकीचा संबंध किराण्याचा आणि मिरजेचा आला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि खानसाहेब अब्दुल करीम खान या दोघांचंही मिरजेवर इतकं अथांग प्रेम होतं की मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा देह याच मिरजेच्या पवित्र मातीत एकरूप झाला. याशिवाय मिरजेच्या संगीताच्या आकाशात चमकलेले इतर तारे आठवूया. ख्यातना मृदंगवादक गुरुदेव पटवर्धन, पंडित केशवराव दातार, शापित गंधर्व वामनबुवा चाफेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव, ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार, राम कदम, सनई वादक एस बी माने आणि तिप्पन्ना मुळे अशी एकाहून एक सरस गायक वादक आणि संगीतकारांची नामावली मिरजेच्या नावावर आहे. या सगळ्या महान कलाकारांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या वास्तू, त्यांची स्मृतीस्थळं, त्यांनी लिहिलेली दुर्मिळ कागदपत्र आणि त्यांचे पुतळे आजही जसेच्या तसे जतन केलेले आहेत. आणि याच सर्व गोष्टी पर्यटकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी म्युझिकल टुरिझमची ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. हा प्रवास सुरू होतो मिरजेच्या त्या ऐतिहासिक गल्ली बोळांमधून जिथं संगीताचा इतिहास घडला. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर राहत असलेलं त्यांचं ऐतिहासिक घर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचे गुरु निळकंठबुवा जंगम यांचं घर, तबलावादक भानुदासबुवा गुरव यांचं घर आणि अप्रतिम संगीतकार वसंत पवार यांची समाधी आणि विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेलं पलुस्कर स्मृती मंदिर. ज्या वास्तूंच्या भिंतींनी पंडितजींच्या ताना ऐकल्या असतील, जिथं संगीताचे रियाज रात्र रात्र चालले असतील, तिथं उभं राहणं हाच एक भावूक अनुभव असतो.

या म्युझिकल सफरीतला सगळ्यात भाऊक आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा आणि संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेबांची समाधी. खान साहेबांची मीरा साहेबांवर असीम श्रद्धा होती. एकदा खान साहेब प्लेगच्या गंभीर आजारानं ग्रस्त झाले होते. मीरा साहेबांच्या कृपेनंच आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी खान साहेबांची दृढ भावना होती. म्हणूनच त्यांनी मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती, माझ्या मृत्यूनंतर माझा देह मीरा साहेबांच्या चरणीच दफन करण्यात यावा. त्यांच्या इच्छेनुसार दर्गा आवारातच त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. आज तिथं अतिशय सुंदर असं स्मारक उभारण्यात आलं आहे. शेजारीच त्यांच्या पत्नी बनुबाई लाटकर यांची सुद्धा समाधी आहे. आणि या समाधीचं खास वैशिष्ट्य माहितीये? खान साहेबांच्या समाधीवर त्यांच्या अत्यंत आवडत्या दरबारी कानडा या रागाच्या स्वररचना कोरण्यात आलेल्या आहेत. एखाद्या संगीत उपासकासाठी याहून मोठं स्मारक काय असू शकतं? आणि याच दर्गा आवारात उभं आहे एक ऐतिहासिक चिंचेचं झाड. हे झाड खान साहेबांच्या अथांग संगीत सेवेचं मूक साक्षीदार आहे. याच झाडाखाली बसून खान साहेब आपली गायन सेवा अर्पण करत असत. खान साहेबांच्या मृत्यूनंतर किराणा घराण्याचे गायक आजही या झाडाखाली बसून सुरांची सेवा अर्पण करतात. म्युझिकल टुरिझममध्ये या झाडाखाली क्षणभर थांबून तो इतिहास आठवणं हा पर्यटकांसाठी एक विलक्षण अनुभव ठरतो. पुढे हा प्रवास आपल्याला घेऊन जातो मिरजेच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही तर संगीताचं मोठं व्यासपीठ आहे. इथं होणारा नवरात्र संगीत महोत्सव जगभरातील संगीत रसिकांचं आकर्षण ठरलं आहे. तिथंच असलेलं बालगंधर्व नाट्यगृह मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळाची साक्ष सांगणारं बालगंधर्व नाट्यगृह सध्या नव्या रूपात मिरजेत उभं आहे. मिरजेच्या पर्यटनात आणखी एक दुर्लक्षित पण रंजक टप्पा दाखवला जातो, तो म्हणजे जुन्या काळातल्या गझल गाणाऱ्या नायकिणींचे वाडे. त्या काळात शास्त्रीय संगीत आणि गझल गायकीला राजाश्रय आणि लोकाश्रय कसा मिळत होता याची रंजक माहिती इथं मिळते. रसिकहो, या संगीतमयी पर्यटनाचा पुढचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

माहितीये? आपल्या याच मिरजेत. संपूर्ण देशभरात चालणाऱ्या संगीत, नृत्य आणि वाद्य परीक्षांचं नियंत्रण याच मिरजेच्या कार्यालयातून केलं जातं. तसंच 60 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे प्रकाशित होणारं संगीत कलाविहार हे प्रसिद्ध मासिक सुद्धा याच मिरजेतून प्रसिद्ध होतं. रसिक हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाद्वारे मिरजेच्या संगीत परंपरेचा एक अथांग ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवला आहे. म्युझिकल टुरिझममध्ये पर्यटकांना हा दुर्मिळ खजिना जवळून बघता येतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जुन्या ग्रॅमोफोन रेकॉर्ड प्लेअरवर मिरजेच्या प्राचीन गायकांनी गायलेली दुर्मिळ गाणी ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. जेव्हा तो जुना रेकॉर्ड प्लेअर फिरू लागतो आणि त्यातून 19व्या शतकातलं खा साहेबांचं किंवा बाळकृष्ण बुवांच्या परंपरेतले सूर बाहेर पडतात, तेव्हा काळ मागं फिरल्याचा भास होतो.

रसिक हो, आता आपण जाऊया मिर्झेच्या ओळखीच्या सगळ्यात मुख्य, अतिशय महत्वाच्या आणि नयनरम्य भागाकडं. मिरज शहराची सगळ्या जगात सगळ्यात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे तंतुवाद्यांचं माहेरघर. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं भारतीय शास्त्रीय संगीत गायलं किंवा वाजवलं जातं तिथं मिर्झेचा तानपुरा किंवा सतार असणारच. मग ते लंडन असो, पॅरिस असो, न्यूयॉर्क किंवा टोकियो, मिर्झेच्या तंतुवाद्याशिवाय भारतीय संगीताची मैफिल रंगूच शकत नाही. पण ही तंतुवाद्यांची निर्मिती मिर्झेत कशी सुरू झाली याचा इतिहास अतिशय रंजक आणि प्रेरणादायी आहे. गोष्ट आहे साधारण सन 1950 आसपासची. त्या काळी महाराष्ट्रात गवयांना लागणारे तंबोरे, सतार, बीन, दिलरुबा ही वाद्य उत्तर हिंदुस्थानातल्या जयपूर, बनारस किंवा लखनौवरून आणावी लागत असत. महाराष्ट्रात फक्त लाकडी एकतारे किंवा सुरसोटे बनायचे. बाहेरून वाद्य आणणं अतिशय खर्चाचं आणि धोक्याचं असायचं, त्यामुळे मोजक्याच गायकांकडे स्वतःची वाद्य असायची. मग मिर्झेत हा चमत्कार कसा घडला? मिर्झेतल्या तंतुवाद्यांचे आद्य निर्माते होते फरीद साहेब शिकलगार आणि त्यांचे बंधू मोहितदीन साहेब शिकलगार. या शिकलगार घराण्याचा मूळ व्यवसाय काय होता माहितीये? युद्धासाठी लागणारी हत्यारं, तलवार, भाले, बरचा, जांबिया, दांडपट्टा बनवणे आणि त्यांना धार लावणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ते मूळचे विजापूरचे. आदिलशाही राजवटीत मिर्झेच्या सुभेदारानं सैन्यासाठी हत्यारं बनवण्यासाठी या शिकलगार कुटुंबाला मिर्झेत आणलं, त्यांना राहायला जागा दिली आणि जमिनी इनाम दिल्या. पुढे ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला आणि तलवारी भाल्यांची मागणी घटली. मग हे शिकलगार कुटुंब कात्र्या, सूर्या, वस्तारे यांना धार लावून उदरनिर्वाह करू लागले. मिर्झेचे तत्कालीन संस्थानाधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन दुसरे हे कलाप्रेमी होते. त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध गायक गायिका येत असत. फरीद साहेब या कलाकारांची गाणी ऐकायला जायचे. गाता गाता कुणाचं वाद्य पिघडलं, तुटलं तर फरीद साहेब ते मोफत आणि कौशल्यानं दुरुस्त करून द्यायचे. दुरुस्त करतानाच त्या वाद्याचा सखोल अभ्यास करायचे, वाद्य पूर्ण उघडून त्याची रचना समजून घ्यायचे. आणि अनेक वर्षांच्या अशा अभ्यासानंतर फरीद साहेबांनी निश्चय केला, मी महाराष्ट्रात स्वतःच्या मातीत तंतुवाद्य तयार करणार. पण श्रोते हो, हा प्रवास सोपा नव्हता. अनंत अडचणींचा डोंगर समोर होता. तंबुरासाठी लागणारे मोठे भोपळे कुठे मिळत नव्हते, वाद्य बनवायला हत्यारं नव्हती. पण बंधू मोहितदीन साहेबांनी स्वतःच्या कल्पकतेनं करवत, रंधा, कानस बनवून दिली. डिंक नव्हता, तो चांबड्यापासून बनवला. भोपळा आणि लाकडी दांडी जोडण्यासाठी झाडांच्या डिंकाचा वापर केला. पॉलिश पेपर नव्हता तर काचेची पूड कागदावर चिकटवून पॉलिश पेपर तयार केला. वाद्यांना लाल रंग देण्यासाठी पानाचा विडा कुटून रंग बनवला आणि छत्रीच्या जुन्या लोखंडी तारा तापवून निरनिराळ्या छिद्रांमधून ओढून हव्या त्या जाडीच्या तारा तयार केल्या. अशा रीतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सन 1950 मध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या तंतुवाद्याचा जन्म मिर्झेत झाला.

तंतुवाद्य बनवण्यासाठी सगळ्यात कठीण आणि नाजूक काम म्हणजे जवारी काढणं. फरीद साहेब जवारी खोदण्याच्या कामात इतके निष्णात झाले की सगळ्या देशात त्यांचा हात धरणारा कारागीर नव्हता. त्याकाळी ब्रिटिशांच्या पॉलिटिकल एजंटने फरीद साहेबांना एक तंबोरा, सतार आणि ताऊस बनवायला सांगितले. फरीद साहेबांनी तयार केलेली वाद्य बघून

especially those made by Farid, are in great demand. फरीद साहेबांनंतर त्यांचे उत्तराधिकारी आणि सोबतीच्या सतारमेकर मंडळी अशा अनेक धुरंधर कारागिरांनी ही कला वृद्धिंगत केली. पुढे 1913 मध्ये धारवाडच्या अखिल भारतीय हस्तव्यवसाय प्रदर्शनात मिरजेच्या तंतुवाद्यांना कांस्य पदक मिळालं. गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सुद्धा या कलेचं तोंड भरून कौतुक केलं. आता मिरजेत या उद्योगाची एक भव्य पेठ वसली आहे. तिथल्या मुख्य रस्त्याला आद्य निर्माते फरीद साहेब मार्ग असं नाव देण्यात आलं आहे. आज 500 हून अधिक कारागीर आणि 30 हून अधिक दुकानं या व्यवसायात कार्यरत आहेत. म्युझिकल टुरिझममध्ये जेव्हा पर्यटक सतारमेकर गल्लीत जातात तेव्हा त्यांना भोपळा निवडण्यापासून, लाकूड तासण्यापासून, तारा बसवण्यापासून ते जव्हारी काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष बघायला मिळते. इतकंच नाही तर आजच्या तरुण पिढीनं मिरजेच्या या कलेचं सुंदर सोविनियर्स म्हणजे प्रतिकृती बनवले आहेत. छोट्या सुबक सतारी, तंबोऱ्याचे किचेन्स, टेबल लॅम्प्स, लहान लहान भेटवस्तू पर्यटकांसाठी मोठी आकर्षणं ठरत आहेत आणि यातूनच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. श्रोतेहो, मिरज ही केवळ भूतकाळात रमणारी भूमी नाही तर ती वर्तमानात सुद्धा तितकीच गाजणारी संगीताची पंढरी आहे. मिरजेत वर्षभरात तब्बल 10 हून अधिक भव्य संगीत महोत्सव होतात. या सर्व महोत्सवांमुळे संपूर्ण वर्षभर मिरज नगरी संगीतात न्हाऊन निघते. या म्युझिकल टुरिझम सफरीला येणाऱ्या पर्यटकांसाठी संपूर्ण दिवसभराचा प्रवास झाल्यानंतर संध्याकाळी मिरजेच्या संगीत परंपरेवर आधारित एक विशेष माहितीपट दाखवला जातो आणि त्यानंतर एखाद्या नामवंत किंवा स्थानिक कलाकाराच्या थेट गायनवादनाच्या मैफिलीनं या पर्यटनाचा गोड समारोप होतो. म्हणजे बघा, इतिहास बघणं, वाद्यनिर्मिती अनुभवणं, दुर्मिळ दस्तऐवज बघणं आणि शेवटी कानात सुरांची अमृतवृष्टी घेऊन घरी परतणं असा परिपूर्ण अनुभव जगात कुठं मिळेल? फक्त आणि फक्त आपल्या मिरजेत.

रसिक हो, इतिहास, कला, कष्ट आणि सुरांचा हा अद्भुत मिलाप म्हणजे मिरजेचं म्युझिकल टुरिझम. मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्या या संकल्पनेला मनापासून सलाम. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा पर्यटनाची आवड असणारे रसिक असाल, तर आयुष्यात एकदा तरी या संगीत पंढरी मिरजेच्या म्युझिकल टुरिझमला नक्की भेट द्या. तिथली माती, तिथले रस्ते आणि तिथली हवा तुम्हाला एकच सांगेल, संगीताला कोणताही धर्म नसतो, सुरांना सीमा नसतात. जिथं मन जुळतं तिथंच खरा रियाज घडतो. याच सुरेल विचारासह आजच्या या संगीतमय सफरीतून मी यशश्री जोशी इथंच तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती ऐकलीत. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं मानसिंगराव कुमठेकर यांनी. वाचक स्वर यशस्वी जोशी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह राज साने यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 142.
2: 102 नॉट आउट फिल्म से अरिजीत सिंह की आवाज में यह गीत जिसे लिखा हिरल ने और सलीम सुलेमान ने इसे संगीतबद्ध किया. अब लेते हैं छोटा सा विराम.

एफएमएन 101.6 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. शोधू नात्यात दोन माणसं असली की विचारही दोन असतात, स्वभावही दोन असतात आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची पद्धतही वेगळी असते. त्यामुळे कधी कधी एक जण काही सांगत असतो आणि समोरच्याला त्याचा अर्थच वेगळा लागतो. बोलणं सुरू असतं पण मनापर्यंत पोहोचणारा संदेश मात्र कुठेतरी मध्येच हरवतो. अशावेळी दोन व्यक्तींमध्ये जुळणारी फ्रिक्वेन्सी किती महत्वाची असते हे गीतशिल्प या कार्यक्रमातील पहिल्या गीतात मिश्किलपणे मांडलं आहे. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची इच्छा, सतत कुणाच्या नियंत्रणाखाली राहण्याची नापसंती आणि तरीही समोरच्याने आपल्याला थोडं समजून घ्यावं अशी अपेक्षा, या सगळ्यांची मजेदार सांगड या गीतात घातली आहे. म्हणूनच अँटेना हा शब्द इथे दोन मनांमधल्या संवादाचं मजेदार प्रतीक बनतो. समोरच्याचा सिग्नल पकडता आला नाही तरी कितीही प्रयत्न केले तरी संवाद जुळत नाही आणि हाच गमतीदार मुद्दा या गीतात वेगळी रंग देऊन जातो. तर नात्यांमधील ही न जुळणारी फ्रिक्वेन्सी आणि त्यातून निर्माण होणारी गंमत अनुभवण्यासाठी आता ऐकूया ऑलवेज कभी कभी या चित्रपटातील अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीतातून बेनीदयाल, अपेक्षा दांडेकर आणि रोशन अब्बास यांच्या स्वरात.

कधीकधी एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, तिचा आत्मविश्वास आणि तिचं मोकळा अंदाज आपलं लक्ष वेधून घेतो. तिची स्टाईल आवडते, तिचं बोलणं आवडतं आणि तिच्या सहवासात असताना मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. अशावेळी मनातलं सगळं काही गंभीरपणे सांगण्यापेक्षा थोड्या विनोदातून आणि मोकळेपणाने व्यक्त केलं जातं. त्यातून तयार होणारे क्षणही विशेष असतात. गीतशिल्प या कार्यक्रमातील पुढील गीतात हाच मोकळा आणि खोडकर स्वभाव पाहायला मिळतो. स्वतःच्या आवडीबद्दल असलेला आत्मविश्वास, समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेण्याची इच्छा आणि त्या सगळ्यातून निर्माण होणारी मजा, या सगळ्याला संगीताची साथ.

मिळते. त्यामुळे गीताचा मूड अगदी सहजपणे हलका आणि आनंदी होऊन जातो. कपूर अँड सन्स या चित्रपटातील हे गीत बादशाह फाजीपुरिया, सुकृती कक्कर आणि नेहा कक्कर यांच्या स्वरात आहे. गीत कुमार यांचं आणि संगीत अमाल मलिक यांनी दिलं आहे. ऐकूया हे गीत.

0: চল।
1: प्रेमाची सुरुवात नेमकी कधी होते हे सांगता येत नाही। कधी एखाद्या व्यक्तीचं रूप आवडतं, कधी तिचा स्वभाव मनाला भावतो, तर कधी तिच्या एखाद्या छोट्याशा अदा मनात घर करून जातात। मग त्या व्यक्तीची आठवण वारंवार येऊ लागते आणि तिचं कौतुक करावंसं वाटतं। प्रेमातला हा टप्पा तसाही खूप मजेशीर असतो। मनात बरंच काही असतं, पण ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। हिंदी चित्रपट संगीताने प्रेमाच्या अशा अनेक छटा आपल्या समोर आणल्या आहेत। कधी प्रेम गंभीर शब्दात व्यक्त होतं, तर कधी त्यात मिश्किलपणा, उत्साह आणि थोडीशी गंमतही मिसळली असते। अशाच मोकळ्या वातावरणात रंगणारं हे गीत प्रेमातल्या आकर्षणाला हलक्या फुलक्या अंदाजात मांडतं। गीताची लय, त्याची सहज चाल आणि गायक गायिकांचा उत्साही सहभाग यामुळे हा प्रसंग आणखी रंगतदार होतो। लोकाछुपी या चित्रपटातील गीत टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांच्या स्वरात आहे। गीत टोनी कक्कर आणि मेलोडी यांचं, तर संगीत आहे तनिष्क बागची यांचं। तर प्रेमातल्या या गमतीदार क्षणांना संगीताची साथ देणारं हे गीत आता ऐकूया।

शोधो दिवसभराच्या धावपळीत काही क्षण निवांती मिळाले की मनालाही बरं वाटतं. कामाची घाई थोडी बाजूला ठेवून आवडतं संगीत ऐकत निवांत बसावं आणि त्या क्षणांचा आनंद घ्यावा एवढीच साधी इच्छा असते. पण या निवांत क्षणांना जर प्रेमाची साथ मिळाली तर त्यात आणखी एक रंग भरतो. एखादी खास व्यक्ती जवळ असावी, तिच्याशी मनमोकळ्या गप्पा व्हाव्यात आणि बाकी सगळं काही काळासाठी बाजूला राहावं, या भावनेभोवती फिरणारं हे गीत आहे. प्रेमातली ओढ, भेटण्याची इच्छा आणि त्यातून येणारा मोकळा आनंद गीतात सहजपणे मिसळला आहे. मैने प्यार क्यू किया या चित्रपटातील हे गीत सोनू निगम, जयेश गांधी आणि अमृता काक यांच्या स्वरात आहे. गीत समीर यांचं तर संगीत हिमेश रेशमिया यांचं. आता ऐकूया प्रेम आणि निवांतपणाचा हा सुंदर मेळ साधणारं गीत.

0: Just chill.
1: काही गीतं ऐकताना एखाद्या ठिकाणाची आठवण होते, काही गीतं एखाद्या व्यक्तीची, आणि काही गीतं मनातला जुना प्रसंगच पुन्हा जागा करतात. प्रेमातल्या आठवणींचंही असंच असतं. एखादी भेट, एखादी गंमत किंवा एकत्र घालवलेला एखादा साधाचा क्षण काळ पुढे गेला तरी मनातून सहज जात नाही. प्रेम मिळाल्यानंतर बदललेलं आयुष्य आणि त्या प्रेमामुळे आलेला उत्साह, या दोन्ही गोष्टी या गीतात एकत्र येतात. त्यात पंजाबी ढंगाचा मोकळेपणा आहे, गीताच्या चालीत उत्साह आहे, आणि आठवणीमध्ये रमणारी एक हळवी किनारीही आहे. त्यामुळे हे गीत केवळ प्रेम व्यक्त करत नाही, तर प्रेमामुळे आयुष्याकडे पाहण्याची बदललेली नजरही दाखवतं. पटियाला हाऊस या चित्रपटातील हे गीत जसवीर जस्सी, महालक्ष्मी अय्यर आणि हरद कौर यांच्या स्वरात आहे.

गीत अन्विका दत्त गुप्ता यांचं आहे, तर संगीत शंकर अहसान लॉय यांचं. ऐकूया प्रेमाच्या आठवणी आणि पंजाबी रंगाने सजलेलं हे गीत.

शोध आयुष्यात काही नाती अशी असतात ज्याचं महत्व एखाद्या मोठ्या प्रसंगातूनही नाही तर रोजच्या छोट्या छोट्या क्षणातून जाणवत राहतं. अडचणीच्या वेळी धीर देणं, निराश झाल्यावर पुन्हा उभं करणं आणि आनंदाच्या क्षणी तो आनंद मनापासून वाटून घेणं, या सगळ्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनते. अशा नात्यामध्ये आपल्याला केवळ साथ मिळत नाही तर जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टीही मिळते. एखाद्याने दिलेला आत्मविश्वास, केलेलं प्रोत्साहन आणि तू हे करू शकतोस हा दिलासा अनेकदा आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतो. त्यामुळे काही नाती रक्ताची नसली तरी मनाच्या खूप जवळची असतात. ट्यूबलाइट या चित्रपटातील हे गीत अशाच जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या जगण्याच्या उत्साहाचा सुंदर भाव व्यक्त करतं. या गीताला संगीत प्रीतम यांचं तर गीत अमिताभ भट्टाचार्य यांचं आहे. आता ऐकूया नात्यातली साथ, आपुलकी आणि जगण्याचा उत्साह व्यक्त करणारं हे सुंदर गीत.

0: श्रोते आजच्या गीतशिल्प या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीतातील विविध रंगांची गीतं आपण ऐकली. प्रेम, मस्ती, नात्यामधली आपुलकी आणि उत्साह अशा वेगवेगळ्या भावनांना संगीताची साथ मिळाली आणि या गीतांच्या निमित्ताने काही सुंदर क्षण आपल्यासोबत राहिले. आजच्या गीतशिल्प या कार्यक्रमाला आता इथेच विराम देत आहोत. पुन्हा अशाच एका संगीतमय भेटीत आपल्या आवडत्या हिंदी चित्रपट गीतांसह नक्की भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. नमस्कार. आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन EIR या ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: परीक्षेपासून सुरू होणारं मैथिलीचं वर्ष पुन्हा परीक्षांनी संपलं. रिझल्ट लागतील तेव्हा ती इथं नसेल. सुधीर नाही. सुभद्राही हैदराबादला जाते. पॅकिंग 2 दिवसात आटोपलं. येताना आणलं तेवढे सामान आता नव्हतं. जास्त पुस्तकच होती जमा केलेली, खोकी पुस्तकांचीच. संसाराची म्हणून लागणारी सगळी भांडी कामवालीला द्यायची होती. सुरुवातीचा स्टोव्हही दिला. गॅसची शेगडी तेवढी घ्यायची. किचनचं थोडं सामान फक्त नंतर द्यायचं, जे शेवटपर्यंत लागणार होतं. सगळे कपडे एका बॅगमध्ये आले. पॅकिंग झालेलं खोकं एका कोपऱ्यात सरकवलं. इथल्या वास्तव्याची काही वर्ष अशी एका कोपऱ्यात मावून गेली. पण जे इथं मावलं नाही ते मात्र बरोबर नेत आहोत सोबत. देवस्थळी बाईंनी दिलेली ती ट्रंक लोखंडी. तिचा तळ झिजला होता, जंग चढला होता, चिरा पडल्या होत्या, कोयंडाई निखळलेलाच. तरी ट्रंक न्यावीसं वाटलं. ती देवस्थळी बाईंनी, मैथिली स्वतःशीच हसली. अजूनही त्या देवस्थळी बाईच होत्या का? शंतनूची आई असा त्यांचा उल्लेख कधी उमटलाच नाही. कामवालीनं कमलानं ती ट्रंक तिचं काम आहे का विचारलं तर तोही लोप सोडून दिला. पुस्तकं तर होतीच सगळी, ट्रंकेचंच काय एवढं.

रात्री सुभद्रा आली. रात्री थांबते म्हणाली. तिला आवडणारं उकळीचं पिठलं आणि वाफेभरला भात. तुझ्या हाताला खूप चव आहे ग, सुभद्रा म्हणाली. उद्यापासून किचन बंद. दोन दिवस काय करशील? बारीक बारीक काय काय लागतं? माझ्याकडे ये ना राहायला. जेवायला येता येईल ग.

पण तू कधी जातेस हैदराबादला? तू जातेस त्याच दिवशी, तू गेल्यावर. माझी मावशी असते तिथं, काही दिवस राहीन मी. आम्ही जाणार होतो लग्नानंतर. सुभद्रा बोलता बोलता थांबली. मैथिलीने तिचा हात धरला. सुभद्रा, ती काही म्हणायला गेली. मनात येतं ग, दुःख नाही होत, पण एखादी होणारच असलेली गोष्ट होत नसली की वाटावं तसं. मी तुझ्या आधीच मुद्दाम जाणार होते. तुलाही निरोप देण्याची वेळ म्हणजे. दोघी चटईवरच झोपल्या. व्हायोलिनचे सूर ऐकू येत होते. जवळच कुणाच्या घराचा वास्तू होता त्यानिमित्तानं. ते घर बांधताना उभं होताना मैथिली पाहत होती. आज तिथं राहायला आले होते आणि ती 2 दिवसांनी हे घर सोडत होती. येणाऱ्या लोकल, जाणाऱ्या लोकल, रूळ रिकामे थोडीच होते. रात्री बस सुटत होती. सुभद्रा सोडायला आली. वासुकीही तिचं 4 महिन्यांचं तान मूल कडेवर घेऊन आली होती. 4 वर्षांचा मुलगा हाताशी धरून. बाळ सारखा किरकिरत होता, पण वासुकी थांबली होती. तिच्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं. सर्वांसमोर असं रडताना तिला काही वाटतही नव्हतं. सुभद्रा, पत्र पाठव, फोन कर, हैदराबादचा नंबर पत्ता घेतला ना, असं सगळं बोलत राहिली वेळ भरून काढणार. आता बस फार थांबू नये असंच मैथिलीला वाटलं. अखेर बस सुटली, निघाली. सुभद्रा, वासुकी, ते शहर माग मागच होत गेलं. तिच्या युनिव्हर्सिटीची इमारत दिसते का ते तिनं पाहिलं. उद्या ती मद्रासला पोचेल सकाळी. खरं तर उद्याला कधी स्पर्श होत नाही, काल तो दुरूनच दिसतो आणि आज पुन्हा हुलकावणी देतो.

बसच्या आवाजाच्या एका लयीत काही उमटलं. राजसन्यास समुद्राच्या वाळूत चेतननं म्हटलेलं. बाजूला ती मिलिंद आणि पलीकडे कीर्ती. मावळत्या देवाच्या साक्षीनं मरणाचा मुहूर्त साधून रायगडचा राजा मनाच्या मुक्या मंत्रानं तुलसी तुझ्याशी लग्न लावित आहे. का अशी उत्कटता पुन्हा भेटली नाही? खरं तर सगळे तुकडे तुकडेच, पण ते जोडणारे आपणच असतो. त्यावर आपलीच मुद्रा असते, आपल्या सगळ्या चेतनेचा तोच तर स्रोत. आपल्या दडलेलं, आपल्या अस्तित्वाचे सगळे अर्थ समेटून घेत आपण परततो आहोत. आता हे सगळं भिन्न वेगळ्या प्रकाशात बघता येते. हे परतणं आता फक्त शंतनूच्या घरी नाही, ते तिच्याही घरी असू शकतं. शंतनूचं तिथं असणं हा तिच्या आणि त्याच्या नात्याचाच भाग आहे. त्याच्या फार मध्ये मध्ये न करता तिला वरही राहता येईल, कदाचित खालीही. शंतनूही फार एकटा पडला, कुठले दुसरे पर्यायही त्यानं शोधले नाहीत. साधी कुठल्या दुसऱ्या स्त्रीच्या स्पर्शाची आसक्ती तीही नाही. त्याचे सगळे रस्ते अंशुमन पासून निघून पुन्हा तिथंच येतात. अंशुमन आता तिथं नाही. शंतनू, त्याचा विचार मनात येतो तो एकेरी एकवचनी, पण उच्चार मात्र चुकू नाही. त्याच्याबद्दल एक करुणाच मग तिच्या मनात दाटून आली. पुन्हा आपण परतत आहोत त्याच शहरात. तिथंही अजून सगळं आहेच, समुद्र आहे. तो आता घराच्या मागच्या बाजूला नाही, एक वळसा दिला की समोर भेटणारा. पण आहेच, तिथं पद्मनाभन आहेत, त्यांची वरदलक्ष्मी आहे. त्यांना अजून बायकोला एक्सरसाइज द्यायचं आहे. डॉक्टर भारद्वाज, अरुणाचलम, कावेरी आहेत आणि शंतनूही. हे सगळं पूर्वीसारखंच आपल्याकरता नसेलही, पण ते आहे.

बस पोचली तेव्हा नुकतीच पहाट झालेली. ती घरी पोचेल तेव्हा शंतनू असेल, नाहीतर फिरायलाही गेला असेल. आवारातला दिवा लागलाच असेल. कोपऱ्यावरच्या गणेश मंदिरात ती स्वतःशीच हसली. इथं गणेश मंदिर कुठचं? ते धर्मराजांच्या घराजवळचं. तिनं तिची छोटी हँडबॅग घेतली, गळ्यात

0: तडकवली. बाकीचं सामान कुणाच्या तरी सामानाबरोबर मेटाडोरनं येणार होतं. नंतर आसपास काही वाहन नव्हतं. ती चालायला लागली. फार नाही, बस जरा कोट्टूरपुरम ब्रिजपर्यंत पोचलं की मग घरच.
1: मी अनेम आय कॉल माय सेल्फ.
0: पावलांच्या आवाजात हे शब्द मिसळले. ती पोचली तेव्हा आवारातला दिवा होता, आतही होता. शंतनूच उठला असेल. तीनपासूनच त्याला झोप नसते. तिनं बेल दाबली. जरा वेळानं पावलं वाजली ती शंतनूची. नीरजा तर साखर झोपेत असेल. पावलं जवळ आली. तिनं खोल श्वास भरून घेतला. वर आकाशाकडे पाहिलं. ते निळं, फिकट निळं पसरलेलं. अद्याप एखाद दुसरी चांदणी होतीच. त्याखाली आवारातली झाडं मंद सळसळत होती.
2: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आपुलकीचा संवाद मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
5: फोन फरमाईश.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जगन्नाथ बोडके आणि सहकार्यांनी सादर केलेली लोकगीतं.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकला जगन्नाथ बोडखे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 MHz. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 झाली आहेत. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड.

श्रोतेहो नमस्कार. आपली आवड हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांचं मी जीवकुमार खंदारी कार्यक्रमात मनस्वी स्वागत करतो. श्रोतेहो कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया लाल इश्क या चित्रपटातील आदर्श शिंदे यांच्या सुरातील सचिन पाठक यांचं गीत. संगीत आहे अमित राज यांचं. आणि हे गीत ऐकण्यासाठी आपली आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बहादरपूर जळगाव इथून संतोष कुमार सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, रवींद्र सोनार, सनी आणि मुन्ना. मुक्काम पोस्ट बीड इथून रणजित कुमार थोरात, रितेश थोरात, आकाश थोरात, रश्मी थोरात आणि रंजना थोरात. तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन,

0: 질문이.
1: 아플리 아버지 아카리키마티 야난트라이쿠야 스마일 플리즈 야 치트라바다틸 로한 프라다니엔차 수라틸 만다 쫄카리 얀차 깃 상기타해 로한 프라다니엔차 हे गीत ऐकण्यासाठी आपली आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत. काळेगाव जाफराबाद इथून सुधाकर जाधव, डॉक्टर प्रशांत जाधव, कुमारी संचिता वायाळ, मोताळा इथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, करडा रिसोड इथून सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख. मोहाली इथून टी डी मल्होत्रा, रितिका मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीरसिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप. कालका इथून शुभचंद्र बजाज, साहिल आणि बिट्टा बजाज. सेलू इथून चंदू कुलकर्णी, हेमलता कुलकर्णी आणि सी आर कुलकर्णी. ऐकूया तर या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

आपली आवडीया कार्यक्रमात यानंतर ऐकूया झेंडा या चित्रपटातील स्वप्नील आणि नेहरा जोशी यांच्या सुरातील गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अवधूत गुप्ते यांचं. या गीताला पत्रपसंती केळविणारे आमचे श्रोते आहेत वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे, बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया आणि केशव पटेल, गांधीनगर रोपड येथून हरदेव मिक्का, बलविंदर बिरक, जयतेश बिरक आणि मिक्का बिरक. ऐकूयात या श्रोत्यांच्या आवडीचं झेंडा या चित्रपटातील हे गीत.

सनई सोगडे या चित्रपटातील अवधूत गुप्ते आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या सुरातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. या गीताला पत्र पसंती कळविणारे आमचे श्रोते होते मुक्काम पोस्ट वारंगा इथून कुंडलिक मोरे, पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे आणि वैष्णवी मोरे, चांदूर बिस्वा इथून नारायण भाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता संजना खडसे, गणेश आणि कार्तिक खडसे, मालती चौधरी, स्वाती पर्याग चौधरी आणि म्हातारगाव तालुका वसमत इथून रामराव बहिरजी जाधव, दत्तराव रामराव जाधव, रामप्रसाद जाधव, चंद्रकांत नागनाथ जाधव, राजेश जाधव आणि मारुती जाधव. श्रोते आपली आवड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया 9 महिने 9 दिवस या चित्रपटातील अजित परब आणि त्यागराज खाडिलकर यांच्या स्वरातील श्रीरंग गोडबोले यांचं गीत. संगीत आहे अजित परब यांचं. या गीताला पत्रपसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत आंदेगाव पूर्व तालुका हिमायतनगर इथून गणेश काळबांडे, सचिन काळबांडे, लखन काळबांडे, वंदना काळबांडे आणि काळबांडे परिवार, वंदनानगर इंदोर इथून वंदना मराठा, भाऊ मराठा, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा, मालती चौधरी आणि मोहला चांदूर इथून विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, संजना खर्चे, उषा खर्चे, ब्रोनो खर्चे आणि कार्तिक खर्चे. ऐकूयात या श्रोत्यांच्या आवडीचं 9 महिने 9 दिवस या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बेदुनी साडेचार या चित्रपटातील अवधूत गुप्ते, वैशाली आणि अमेय दाते यांच्या सुरातील श्रीरंग गोडबोले यांचं गीत. संगीत आहे आनंद मेनन आणि अजित परब यांचं. या गीताला पत्रपसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत जळगाव सोमनाथ इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, हर्सुल सांगे इथून वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी रुद्र कोळकर आणि छत्रपती शाहूनगर इंगोली येथून रामचंद्र इंगोले, सिद्धार्थ इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, अशोकनगर वसमत येथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू आणि मोनू ठोके.

या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करण्याची जीवकुमार खंदारेस आज्ञा द्या.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 12 वाजलेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, आत्ताचे हे दिवस नवरात्रीच्या सणाच्या पूर्वतयारीचे. अनेक मैत्रिणींचे यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम ठरत असतात. त्यांची तशी तयारी सराव सुरू असतो. काय खरं ना सख्यांनो, या सराव करण्यात प्रॅक्टिस करण्यात सुद्धा अनोखी मजा असते. आजच्या सख्या तर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, पण तरीही त्यांच्यातलं ममत्व वात्सल्यभाव तितकाच टिकून आहे. साऱ्या जबाबदाऱ्या त्या तितक्याच आत्मीयतेनं हाताळतात. घरातल्या ज्येष्ठांची, आजारी व्यक्तींची देखील तितक्याच आदरानं, नम्रतेनं, मायेनं काळजी घेणाऱ्या सख्या बघितल्या की मन आनंदानं अगदी भरून येतं. सख्यांनो, परिचारिका हे क्षेत्र तर त्यांच्या या सेवेला, त्यागाला, समर्पणाला सलाम कर

करायला लावणारं. मैत्रिणींनो, आपण आपल्या घरात घराबाहेर अतिशय सुरक्षित असतो, कारण देशसेवा करणारे ते सैनिक सीमेवर खंबीरपणे उभे असतात, कर्तव्य तत्पर असतात. प्रसंगी या सैनिकांना जखम झाली, वेदना झाल्या, तर त्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या कठीण परिस्थितीत शिस्तीनं धैर्यानं माणुसकीनं त्यांना सोबत देणाऱ्या असतात या लष्करी परिचारिका. मैत्रिणींनो, आज आपण हे बोलतोय कारण 1 ऑक्टोबर हा लष्करी परिचारिका सेवा दिवस म्हणून जगभर साजरा होतो. युद्धजन्य परिस्थिती असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा लष्करी रुग्णालयातील दैनंदिन सेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची आपुलकी, त्यांचा सेवाभाव यापुढे सुद्धा नतमस्तक व्हावंसं वाटतं.

मैत्रिणींनो, आपण पाहतो की ज्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या घराची शान, त्या घराचा थाट काही वेगळाच असतो. आज आपणही या ज्येष्ठांची काळजी घ्यायला हवी, त्यांना आधार द्यायला हवा. काही मजेशीर गोष्टी, हलक्या फुलक्या गोष्टी, दैनंदिन गोष्टी याबाबत त्यांच्याशी गप्पा करायलाच हव्यात. आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. चला तर या सर्व ज्येष्ठ व्यक्तींचं जीवन निरोगी, आनंदी, आदरानं, प्रेमानं भरलेलं ठेवण्याचा प्रयत्न करूया.

मैत्रिणींनो, क्रीडा म्हटलं की अनेक खेळ डोळ्यासमोर येतात. प्रत्येक खेळाचं स्वतंत्र तंत्र असतं, वेगळी भाषा असते. काही खेळात अचूकता महत्वाची, तर काही खेळात चपळाई किंवा वेग महत्वाचा, तसंच काही खेळामध्ये असामान्य ताकद देखील महत्वाची असते. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. जिद्दीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे आज आपण यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी छान संवाद साधून या खेळाचा प्रवास जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार प्रतिमाताई.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रतिमाताई, पॉवर लिफ्टिंग हा खेळ आम्हाला या खेळाविषयी सविस्तर जाणून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने त्याचे रुल्स आहेत, कशा पद्धतीने ही स्पर्धा जिंकली जाते आणि तुमचे इंटरनॅशनल नॅशनल अनुभव सुद्धा. भारत देशासाठी तुम्ही आजवर अनेक मेडल्स मिळवलेले आहेत, तर किती त्याचा आनंद झाला आणि किती अभिमान तुम्हाला वाटतो?
1: अभिमान तर नेहमीच वाटतो. अभिमानास्पदच गोष्ट आहे, आपल्या भारताला रिप्रेझेंट करतो, कंट्रीला रिप्रेझेंट करतो आणि खेळायला जातो आणि समाजासाठी काहीतरी करतो, कुटुंबासाठी काहीतरी करतो आणि आपल्या शिक्षकासाठी काहीतरी करतो. त्यामुळे हा अभिमानाचाच विषय आहे.
0: खूप छान. मॅडम, किती वर्ष झाले तुम्ही या खेळामध्ये आहात?
1: मला साधारणतः 8-9 वर्ष झाले आहे त्या खेळात आहे.
0: सुरुवातीला आपण या मुलाखतीविषयी बोललो होतो आणि तुमच्याशी जेव्हा मी चर्चा केली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं इंटरनॅशनल वर्ल्ड रँकिंग 6 आहे आपला, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.
1: तिथपर्यंतही जायला एखाद्या खेळाडूला रक्ताचं पाणीच करावं लागतं. प्रत्येक संघर्षावर मात करून जिद्दीने तिथपर्यंत पोहोचणं ही एका खेळाडूला खूप अभिमानाची गोष्ट आहे.
0: आणि तुम्ही ते साध्य करून दाखवलंय आणि अनेक वर्ष तुम्ही हा रेकॉर्ड टिकवलेला आहे. त्यामुळे प्रॅक्टिस ही अशी दमदार चालत असेल.
1: हा, म्हणजे रोज प्रॅक्टिसला सरावाला जायचं, काहीतरी अडचणी मागे टाकून किंवा आपले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक मनुष्याला काही ना काही आपल्या समस्या असतात, तर त्या प्रॅक्टिस करताना फक्त त्याच गोष्टीवर फोकस राहून त्याच गोष्टीला फोकस करून मी माझा रोजचा सराव करत असते.
0: हो, पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे तुम्ही कशा वळलात?
1: दिव्यांगाचं सर्टिफिकेट असतं ते बनवायला मी गेलो होती. तिथनं मला अशा अशा प्रकारचे गेम्स असतात हे कळालं. मी मला घरच्यांनी असं काहीतरी न्यूनगंड किंवा असं तू आहे किंवा ह्या गोष्टी करू नको असं काही कुठेच रोकटोक केली नाही, सतत पुढे जायला प्रोत्साहितच केलं. त्यामुळे मला आधीपासून काहीतरी करायची इच्छाशक्ती होती, तर मला या खेळातनं माहिती मिळालं, त्यालाच मग मी म्हटलं की आपण याला आपलं ध्येय बनवायचं आणि यात समोर जायचं. मला हे उजव्या पायाचा पोलिओ आहे. जेव्हा मी 9 महिन्याची असताना मला हा पोलिओ झाला होता. वन साइड पूर्ण पॅरालिसिस झाला होता. त्यातून मग माझे 2 ऑपरेशन झाले.
0: बरं.
1: आणि बालपणापासून माझ्या आई बाबांनी जे काही करता येईल त्यांच्या मुलीसाठी ती व्यवस्थित चालावं, तिने आपलं काहीतरी पायावर उभी व्हावं त्याकरिता त्यांनी जे शक्य होईल ते त्यांनी माझ्यासाठी केलंय.
0: पण कुठेतरी खेळाची आवड तुम्हाला असेल, सतत तुम्ही कुठे कधी टीव्हीवर मॅचेस बघत असाल किंवा कुठल्या खेळाविषयी काही माहिती वाचत असाल, असं काही होतं का?
1: मी शाळेत असताना पण मी तिथे काही ना काही ऍक्टिव्ह राहायची, म्हणजे कुठे फुगडीची स्पर्धा किंवा कुठे काही लॉंग जम्प शालेय स्पर्धा व्हायच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तिथे मी ऍक्टिव्ह राहायची. असं

0: मला हे नाही जमत, मी हे नाही करू शकत असं कधीच मी मनात विचार केला नाही.
1: मग या खेळाची सुरुवात, त्याची प्रॅक्टिस कोणत्या वयापासून झाली?
0: साधारणतः मी असेल 25 वर्षाची असेल तेव्हापासून माझी या प्रॅक्टिसला सुरुवात झाली.
1: जेव्हा तुम्ही ठरवलं की या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये उतरायचं आहे, तशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस सुरू झाली, तर सुरुवातीला काय आव्हानांचा सामना करावा लागला?
0: एक तर हा पॅरा स्पोर्ट्स मध्ये फार मेहनती आणि ताकदीचा गेम आहे. सामना म्हणजे याचं मार्गदर्शन माझे जे गुरु आहे विजय मुनीश्वर द्रोणाचार्य, एक अर्जुन पुरस्कार, त्यांनी मला त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं. आणि सराव काय असतो, कशा म्हणजे नियोजन पद्धतीने सराव करायचा, कसं काय रूल्स फॉलो करायचे, आणि त्यांनी सगळं मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव दिला.
1: हो, मग या खेळात जेव्हा उतरला तेव्हा या खेळाविषयीची तुम्ही माहिती जाणून घेतली असेल, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो, पण मनामध्ये असं काही क्षण विचार आला का की नाही मी एवढं वजन उचलू शकेल का?
0: सुरुवातीला बरेच विचार आले की आपण त्या वजन गटापर्यंत कसं पोहोचू, काय पोहोचू, पण सातत्य ठेवून आणि नियमित सरावाने कसं टार्गेट अचीव करता येतं.
1: हो, ते तुम्ही करून दाखवलं. या खेळामध्ये प्रशिक्षकाची भूमिका किती महत्वाची ठरली?
0: मी तर माझ्या प्रशिक्षकालाच पूर्ण योगदान देईल, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि माझ्या आईमुळे. तर त्यांचं वेळोवेळी आपलं मार्गदर्शन आणि सगळं पॉझिटिव्हिटी काय असते, कसं कुठपर्यंत पोहोचायचं, रुल्स अँड रेग्युलेशन कसे ठेवायचे, पॉझिटिव्ह कसं राहायचं, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले.
1: हो, बरं, आता प्रतिमा ताई आम्हाला उत्सुकता आहे की ह्या पॉवर लिफ्टिंग मध्ये काय नियम असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: एक तर हा अतिशय महिलांसाठी ताकदीचा गेम म्हटल्या जातातच. प्रत्येक जण असं म्हणतात की अरे बापरे तुम्ही हा गेम खेळता, कसा काय खेळता, तुम्ही हाच गेम का निवडला, असे त्यांचे बरेच प्रश्न असतात. तुम्हाला दुसरा गेम नाही मिळाला का? यात असे नियम असतात की म्हणजे वजनाचा दुप्पट उचलायचं असते वजन, हा, आणि त्या मसल्स आणि त्या विशिष्ट स्नायूंची आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची असते. त्याला रेस्ट असते, त्याला डाएट असते, त्याला जपून ठेवणं, मेंटली असतो, फिजिकली असो, याला सगळ्या गोष्टींचा एक कटिबद्धता लागत असते.
1: बरं, मग तुम्ही कुठल्या वजनाच्या गटामध्ये स्पर्धेत उतरता?
0: मी 50 वजन गटात उतरते.
1: बरं, आणि सराव कशा पद्धतीने केला जातो, काय पोझिशन असते?
0: सर सांगतील, माझे जे गुरु सांगतील, लिफ्ट अशी झोपून अपर बॉडीचाच यात प्रयोग केला जातो आणि त्याची त्याच लेवलला विशिष्ट त्याची ताकद लागत असते.
1: बरं, आणि किती मिनिटाचा तो खेळ असतो आणि कसे त्याचं वर्गीकरण केलेलं असतं?
0: वर्गीकरण हे वजन गटाचं असते. या वजन गटात इतके इतके प्लेअर उतरणार आणि एक वजन असतं, त्या पलीकडे जर तुमचं 1-2 पॉईंट पुढे असलं, वजनाचा पण नियम कटिबद्धता असते की तेवढंच वजन भरलं पाहिजे. जर तुमचं 1-2 पॉईंट पुढे असलं की तुम्ही दुसऱ्या वजन गटात उतरता.
1: बरं,
0: हं, यालाही आपल्या वजनाला पण सांभाळून ठेवावं लागतं. ते कंट्रोल ठेवून आपल्याला पुढे लिफ्टला कसं वाढवायचं, आपला म्हणजे परफॉर्मन्सला कसं ग्रो करायचं, हे त्यावर फार लक्ष केंद्रित करावं लागतं.
1: बरं,
0: स्पर्धेमध्ये 3 चान्स देतात. 3 चान्समध्ये तुम्ही आपल्या तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं असते.
1: बरं,
0: आणि 3 लिफ्ट असतात आणि 3 लिफ्टपैकी मग तुम्ही एकही लिफ्ट, त्याचंही प्रेशर असते, 3 लिफ्टपैकी तुम्ही एकही गुड लिफ्ट नाही दिली तर प्लेअर हा वर्षभरासाठी स्पर्धेपासून हुकला जातो.
1: हो, जेव्हा तुम्ही सराव करत असाल तेव्हा इंजुरीज सुद्धा झाल्या असतील.
0: हो, इंजुरी झाल्या की इंजुरीचं एक वेगळं प्रेशर असते, त्याला रिकव्हर करणं, त्याला मग त्या प्रॅक्टिसपासून थोड्या दिवसांसाठी बाहेर राहणं किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात.
1: त्यामुळे काळजीपूर्वक
0: काळजीपूर्वक एकदा इंजुरी झाली की माणूस कसा थांबल्यासारखा होऊन जातो.
1: हो,
0: त्या ताकदीने आणि त्या एका याच्याने आपण सराव नाही करू शकत, म्हणून इंजुरी पासून वाचून ठेवावं लागतं स्वतःला.
1: पहिली स्पर्धा कोणती होती, कोणत्या इयर मध्ये तुम्ही पहिल्या स्पर्धेत उतरलात?
0: मी 2014 नागपूरला स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत मी पहिल्यांदा उतरले.
1: बरं, आणि किती खेळाडू होते आणि कसा तो अनुभव होता?
0: अनुभव असा चांगलाच होता, म्हणजे एक इच्छाशक्ती, म्हणजे मला माझं स्वतःचं प्रदर्शन दाखवायचं होतं की मी पण काहीतरी करू शकते, मी पण खेळू शकते. आणि होत्या त्या स्पर्धेत 7-8 मुली होत्या.
1: बरं,
0: पहिली स्पर्धा होती तर मला 3राच मेडल लागला होता, ब्रॉन्झ मेडल.
1: बरं, पहिलीच स्पर्धा आणि त्याच्यात तुम्ही ब्रॉन्झ मेडल मिळवलं, क्या बात आहे. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण स्पर्धा जिंकत जातो तेव्हा आपला उत्साह वाढत जातो. मग जसं आता तुम्ही स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये तुम्ही पुढे सहभागी होत गेलात,

0: तर स्टेट लेवलच्या किती स्पर्धेत तुम्ही भाग घेतला आणि किती मेडल्स मिळवले?
1: साधारणतः स्टेट लेवलला तर मी अजून पण खेळते, कारण की एक प्लेअर इंटरनॅशनल खेळूनही आला तरी त्याला स्टेटला पार्टिसिपेट करावं लागतं. म्हणजे जो प्लेअर वर जातो त्याला कुठेतरी म्हणजे खेळातूनच कळतं की आपल्याला खाली पण यायचं आहे.
0: बरं, खेळ किती काय काय शिकवतो,
1: कसं बॅलन्स ठेवायचं हे खेळच शिकू शकतो.
0: तर कुठे कुठे त्या स्पर्धा झाल्यात?
1: पुण्याला, नाशिकला, औरंगाबादला, नागपूरला, अशा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये स्पर्धा झाल्यात आणि मी गोल्ड मेडल मिळवले तिथे.
0: आणि नॅशनल लेवलवरचा काय रेकॉर्ड आहे?
1: नॅशनल लेवलचा रेकॉर्ड आहे माझा गोल्ड मेडलचाच राहिलेला आहे. बरे मध्ये माझी आई गेल्यानंतर मी थोडस मागे आले होते, त्यामुळे मी दुसऱ्या नंबरवर आले होते, पण तेच मी स्वतःला पूर्ण त्याच परफॉर्मन्सवर नेऊन गोल्ड मेडलवर मी स्वतःला आणून ठेवले.
0: या नॅशनल लेवलवरच्या मॅचेस आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. कुठे कुठे तुम्ही खेळायला गेला होतात?
1: कोलकाताला गेली आहे मी खेळायला, बँगलोरला गेली आहे, दिल्लीला बऱ्याचदा गेली आहे, दिल्ली, चेन्नई झालं, उत्तराखंड झालंय. नॅशनल गोल्ड मेडल मला दिल्लीमध्ये, उत्तराखंड. मॅक्झिमम टाइम आमच्या स्पर्धा दिल्लीलाच होतात नॅशनल स्पर्धा. ह्या सगळ्या सिटीमध्ये मी खेळून आलेले आहे आणि नॅशनल 9 गोल्ड मेडल मला मिळालेले आहे.
0: वा वा वा. तर आता एखादा असा त्या स्पर्धेतील अनुभव तुम्हाला आठवतोय का? तो क्षण आठवतोय का की अगदी काही पॉईंटनी तुम्ही ती स्पर्धा जिंकलात? अटीतटीचा सामना होता वजन उचलण्याच्या बाबतीत.
1: महाराष्ट्रामधनं मला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब मला 6 ते 7 वेळा मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामधनं मी एकटी अशी स्ट्रॉंग प्लेअर आहे माझ्या वजन गटामध्ये. म्हणजे ऑल ओव्हर पॅरा पॉवर लिफ्टिंग मध्ये मी एक स्ट्रॉंग आहे जिची नियुक्ती इंटरनॅशनल लेवलला होते.
0: बरं, त्यामुळे असा काही असा खूप असा अविस्मरणीय अनुभव असा नाहीये या नॅशनल लेवलवरचा, तुम्ही जिंकूनच दाखवता प्रत्येक मॅच. खूप छान, इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे, खरंच कौतुकास्पद आहे. जेव्हा एखादा खेळाडू स्टेट लेवलवर पोहोचतो, नॅशनल लेवलवर पोहोचतो, तर इंटरनॅशनल लेवलवरही जावं, तिथेही भारत देशाचं नाव उंचवावं असं स्वप्न असतंच, तुमचंही स्वप्न असेलच, प्रश्नच नाही. तर इंटरनॅशनल स्पर्धेत तुम्ही कोणत्या साली उतरलात आणि ती स्पर्धा कोणती होती?
1: दुबईला वर्ल्ड कप होता 2017 इंटरनॅशनल माझा पहिला टूर होता दुबईला वर्ल्ड कप. मी झाले साधारणतः मला 6-7 कंट्रीमध्ये जाऊन आलेले आहे मी.
0: बरं,
1: आणि काही चान्स हुकले पण काही कारणास्तव.
0: पण इंटरनॅशनल स्पर्धेत उतरणं हे किती मोठं गोष्ट आहे. त्या स्पर्धा कोणत्या होत्या?
1: त्या स्पर्धा होत्या युरोप, बीजिंग, इजिप्त, चायना, अशा त्या तिथे स्पर्धा राहिल्या आहेत माझ्या जिथे मी जाऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
0: बरं, आणि त्या खेळाडूमधले कुठले गुण तुम्हाला जास्त आवडले?
1: खेळाडू हा छोटा असो की मोठा, प्रत्येकाकडून काहीतरी सुप्त गुण असतात. ते खेळणे म्हणजे आपण प्रत्येकाने घेतलेच पाहिजे.
0: हो,
1: त्यांच्या टेक्निक्स, चिकाटी, प्रेझेंटेशन, ऑडिटोरियम मध्ये कशाप्रकारे त्यांनी उतरतात ते, त्यांच्याकडून त्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत.
0: हो, ज्ञान केवळ आपण पुस्तकातून तर मिळवतो, पण खेळाचं मैदान आपल्याला जीवनात जगायचं कसं याचे धडेही देतं.
1: हो,
0: आणि कदाचित तुम्ही अशा जेव्हा मॅचेसला जाता असाल तर त्या स्पर्धकांकडून अनेक मुद्दे तुमच्या लक्षात येत असतील आणि तुम्ही स्वतःमध्ये ते इम्प्रूव्ह करून पुढच्या मॅचेसमध्ये उतरत असाल आणि हे असे बक्षिसं मिळवत असाल.
1: हो, हो, हो.
0: तर अशा रीतीने तुमचा हा छान स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरचा स्पर्धेचा प्रवास झालेला आहे आणि एक मेडल्स तुम्ही मिळवलेले आहेत. आता जेव्हा तुम्ही या मॅचेसला उतरता तेव्हा कशा पद्धतीने तो सराव करता? म्हणजे अगदी आहाराचं नियोजन पासून सराव किती वेळ काढता दिवसातून?
1: सकाळच्या वेळेला तर सूर्यनमस्कार आणि योगा वगैरे हा माझा सेशन असतो, मेडिटेशन वगैरे. संध्याकाळी माझी म्हणजे सर सांगतील त्या पद्धतीने तो सराव असतो आणि स्पर्धेच्या वेळेला मग त्यांचंच शेड्यूल असतं की हा हा शेड्यूल आज तू फॉलो केला पाहिजे आणि या पद्धतीने तू लिफ्टिंग केलं पाहिजे. आणि डाएट म्हणजे फुल स्वतःला जपून ठेवावं लागतं की काही इजा नको व्हायला, मी मेंटली स्ट्रॉंग किती राहू शकते आणि कुठल्या प्रकारचं टेन्शन घ्यायचं, बर्डन नाही घ्यायचं आणि स्वतःला त्या स्पर्धेमध्ये कसं 100% द्यायचं, ते सगळं एक नियोजनबद्ध असतं सगळं या गोष्टी.
0: बरोबर. आणि आता इतक्या वर्ष झाले हा प्रवास सुरू आहे पण अडचणी तर येतच असतील?
1: भरपूर, रोजच असतात.
0: कोणत्या अडचणी आहेत त्या?
1: स्वतःला स्वतः सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं, म्हणजे कधी कधी माणूस खूप निगेटिव्ह पण होतो, त्यातून त्या ओरामधनं स्वतःच काढायचं, स्वतःला रोज धीर द्यायचा, हिंमत द्यायची की नाही आणि आपले मागचे दिवस बघायचे की आपण त्या दिवसात निघालोय तर आपण
0: पुढे
1: करू शकतो जिद्दीने.
0: खूप छान. खेळच आपल्याला हे सगळं शिकवू शकतो, ती शक्ती, ती ताकद देत असतं आपल्याला आणि हे तुमच्या कामगिरीने

0: दाखवून दिलेला आहे. आता तुम्ही खेलो इंडिया ही स्पर्धाही जिंकलेली आहे, त्यात तुम्ही एक गोल्ड आणि एक सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. या स्पर्धेबद्दल जाणून घ्यायचं आहे.
1: तिथे थोडासा प्रेशर होता, म्हणजे त्यावेळेला मला कसं गोल्ड मेडल मिळवणं दी म्हणजे डोक्यात होतं की मला मिळालं पाहिजे. त्या दरम्यान माझा सरावही, माझी आई गेलेली, सरावही कमी होता आणि मी मेंटली फार अतिशय डिस्टर्ब होती. तरी त्या स्पर्धेमध्ये मला त्यावेळेला ती अटीतटीची मानसिकता होती आणि मला गोल्ड मेडल मिळवणं फार म्हणजे इच्छाशक्ती होती की मला म्हणजे माझा रेकॉर्ड कुठेतरी तुटला नाही पाहिजे जो मी गोल्ड मेडल आणते आहे त्यावर मी नाही म्हटलं मी पण करू शकते आणि केलं पाहिजे. ती इच्छाशक्ती मला गोल्ड मेडल मिळवून दिलं मला त्या माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर.
0: आठवणीतील अनुभव असा कुठला स्पर्धेचा सांगता येईल?
1: आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आहे, मी इंटरनॅशनल खेळायला गेले होते त्यावेळेला माझी आई सिरियस होती, ऑक्सिजन लेवललाच होती. त्यावेळेला मी युरोपला खेळायला गेले होते आणि आई इकडे आजारी, अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष तिकडे असा हा प्रसंग राहिला. तिकडनं आल्यानंतर मग माझ्या आईची डेथ झाली 2 महिन्याने. तो एक प्रसंग आहे की आईची पण इच्छा होती की मी माझं प्रेझेंटेशन छान द्यावं, पूर्ण फोकस राहून खेळावं, ते मी केलं आणि खेळले.
0: बरं, हो, आणि जिंकून दाखवलं.
1: हा, जिंकून दाखवलं. तो एक अनुभव आयुष्यभर लक्षात राहील.
0: हो, कटुगोड आठवणींनीच तर आयुष्य असतंय. हो, आणि प्रतिमा ते त्यातून तुम्ही निघता आणि पुढे जाता. हो, आणि इतके छान स्पर्धा गाजवून येता ही आम्हा सारख्या प्रेक्षकांसाठी मैत्रिणींसाठी एक जमेची बाजू आहे की काय गुण एखाद्या प्लेअरमधनं घ्यावेत. आज जेव्हा आपली ही मुलाखत आपल्या मैत्रिणी ऐकतील तेव्हा नक्कीच त्यांना कौतुकही वाटेल आणि या मुलाखतीतून त्या काहीतरी नक्कीच शिकतील हेही तेवढंच खरंय. पुढचं ध्येय काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण इथवर तुम्ही थांबणार नाहीये. पुढचं ध्येय तुम्हाला हाक घालतंय आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस सुरू आहे. कुठल्या स्पर्धेत उतरायचंय?
1: मला पुढे ऑलिम्पिक खेळायचं आहे आणि असे बरेच मोठे गेम खेळायचे आहे आणि त्यात तो मेडल मिळवायचा आहे.
0: वा,
1: आणि आयुष्यात इथेच नाही थांबायचं, इथून पुढे माझा प्रवास कुणाला घडवायचा म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात मला उतरून काहीतरी समाजासाठी पण करायचं आहे कारण की आपण समाजाचा एक भाग लागतोय आणि काहीतरी देणं लागतंय. त्यामुळे मला सोशली एखाद्या एनजीओला जॉईन करायचंय, काहीतरी स्वतःचं आयुष्य सार्थकी लावायचंय. आणि आता इथून माझा पुढचा प्रवास पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, नॅशनल गेम्स आहे, खेलो इंडिया आहे, असे बरेच गेम्स आहेत, त्यामध्ये मला प्रॅक्टिस करून मला उतरायचं आहे.
0: वा वा, आणि नक्कीच तुम्ही मेडल घेऊन याल.
1: हो,
0: या शुभेच्छा आमच्या आहेतच तुम्हाला. या खेळात येणाऱ्या मुलींना काय संदेश द्याल तुम्ही?
1: एक महिला सगळं काही करू शकते. एका महिलेजवळ जी जिद्द इच्छाशक्ती असते की ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो ते करायलाच पाहिजे नक्की.
0: बरोबर. आता पुरस्काराविषयी जाणून घ्यायचंय तुमच्या. अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ती शाबासकीची पावतीच असते आणि एखाद्या खेळाडूला पुढे जाण्यासाठी ती एक प्रेरणाही ठरते. कोणते पुरस्कार मिळालेत?
1: मला सर्वोत्तम महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर असे बरेच छोटे मोठे पुरस्कार मिळाले आहे. एकलव्य पुरस्कार म्हणजे खूप मोठी अभिमानाची बाब आहे आणि ते मी करून दाखवलंय.
0: बरोबर. आणि स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा 6 वेळा तुम्हाला मिळालेला पुरस्कार आहे. केवढं कौतुक करावं तुमचं खरंच. आणि प्रत्येक महिलेनी कशीही परिस्थिती असो किंवा कितीही संकटल्यावर आलेत तरी स्ट्रॉंग राहणं आणि पुढे जाणं हा संदेश आपल्या या मुलाखतीतून नक्कीच जाईल.
1: प्रत्येकच महिला कुठल्या तरी क्षेत्रात निपुण असते, तिने स्वतःचा सुप्त गुण ओळखायला पाहिजे आणि एखाद्या कार्यक्षेत्रात हम किसी से कम नाही ही बाजू लक्षात ठेवून आपलं कार्यक्षेत्र घडवायला पाहिजे.
0: खूप छान. वजन कितीही जड असो ते उचलण्याची जिद्द जर मनात असेल तर प्रत्येक आव्हान हलकं वाटू लागतं. असं कितीतरी अशा छान मनाला उभारी देणाऱ्या आपल्यामध्ये शक्ती जागवणाऱ्या असे वाक्य असतात, ओळी असतात, त्या आपल्याला ताकद देत असतात आणि ही ओळ तुमच्यासाठी तर अगदी खूपच सूट होणारी आहे. आणि आज तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घेऊन आम्हालाही खूप छान वाटतंय. तर प्रतिमा बोंडे, आपण इथे आलात, आकाशवाणी नागपूरच्या वतीने आपले आभार आणि पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
0: आणि गाणी ऐकायला आवडतं का तुम्हाला? तर तुमच्या आवडीचं एखाद्या गाण्याने या मुलाखतीचा शेवट करूया.
1: चक दी इंडिया मधलं मला हे गाणं फार आवडतं, बादल पे पाव है या छोटा गाव है.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, प्रत्येक क्षेत्राचं आगळं वेगळं आव्हान असतं. आपलं काम करता करता देशासाठी सुद्धा काही करण्याचा त्यांचा मानस असतो, किंबहुना या देशासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं असतं. चला तर आज नवी वाट या मालिकेत भेटूया लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांना. त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणीने.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या नवी वाट या मालिकेमध्ये एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्या एक डॉक्टर तर आहेतच, शिवाय एक लेफ्टनंट म्हणूनही आहेत. लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे या सहाय्यक प्राध्यापक पशुपोषण शास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय तसंच महाविद्यालयात त्यांच्या युनिटच्या ANO आहेत. तसंच त्या NCC ऑफिसर सुद्धा आहेत. मुलींसाठी NCC मधील संधी, प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि करिअरच्या दृष्टीनं त्यांचे अनुभव केंद्रस्थानी ठेवून आपण त्यांच्याशी आज गप्पा करणार आहोत. आणि विषय आहे मुलींसाठी NCC, संधी, प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास. तर सर्वात आधी लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार. धन्यवाद.
1: शीतलताई, एक डॉक्टर आणि एक लेफ्टनंट म्हणून वेगळी करिअर आहेत ही दोन, पण उद्देश मात्र सारखाच आहे की समाजाची सेवा करणं, देशाची सेवा करणं. यासाठी बरेचदा बऱ्याच गोष्टींची तडजोडही करावी लागलेली असेल, कारण लेफ्टनंट होणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. अनेक परीक्षा यासाठी द्याव्या लागतात. शारीरिक फिटनेस सुद्धा तेवढाच आवश्यक असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मनातून सुद्धा तयारी असावी लागते. तर हे वेगळं करिअर म्हणून आपण कसं निवडलं, याकडे तुम्ही कशा वळलात?
2: सर्वांना नमस्कार. मुळात मी एक व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. आणि यासोबतच मी आमच्या कॉलेजचं जे युनिट आहे वन महाराष्ट्र R&V स्क्वाड्रन NCC जे महाराष्ट्रातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेलं एकमेव युनिट आहे.
1: अच्छा.
2: महाराष्ट्रात या प्रकारचं हे पहिलं आणि एकमेव युनिट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना NCC प्रशिक्षण दिलं जातं.
1: अच्छा.
2: तर मला सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य करत असताना संधी मिळाली आणि मी असोसिएट NCC ऑफिसर या पदासाठी परीक्षा दिली.
1: अच्छा.
2: आणि ह्यातून मग मला एक बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं असोसिएट NCC ऑफिसर बनण्यासाठी,

0: ते पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली. तर सुरुवातीला तुम्ही एक केअरटेकर ऑफिसर म्हणून काम करता एनसीसी मध्ये तुमच्या युनिटसाठी, ज्यामध्ये तुम्हाला या प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो. त्यानंतर एक पुण्याला इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीए म्हणून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे, तिथेच असोसिएट एनसीसी ऑफिसरचे ट्रेनिंग होतात आणि हे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं. ते 3 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि त्यानंतर मी सन 2019 पासून लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहे.
1: अच्छा, मग शीतल ताई यासाठी कुठलं कुठलं शिक्षण घ्यावं लागलं?
0: मुळात एक व्हेटरनरी डॉक्टर म्हणून मी बीव्हीएससी अँड एच एमव्हीएससी आणि पीएचडी इन अॅनिमल न्यूट्रिशन हे माझं मूळ एज्युकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर लेफ्टनंट बनण्यासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे वुमन ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वालियर येथून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि ह्या पदावर मी 2019 पासून असोसिएट एनसीसी ऑफिसर म्हणून काम करते.
1: अच्छा, पण जेव्हापासून तुम्ही या एनसीसी प्रशिक्षणामध्ये गेल्यात किंवा या लेफ्टनंट म्हणून तुम्ही जो आता तो कार्यभार जो तुम्ही सांभाळताय, तर याकडे जेव्हा तुम्ही गेला तर प्रशिक्षण जेव्हा तुम्ही घेत होता तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता?
0: नक्कीच खूप थ्रिलिंग अनुभव होता, कारण हे मिलिटरी ट्रेनिंग असल्यामुळे तिथे काहीही भेदभाव नसतो. स्त्री असो, महिला असो, पुरुष असो, त्यांचं ट्रेनिंग सगळ्यांना सारखंच असतं. आणि ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं फायरिंग आहे किंवा मॅप रिडिंग आहे किंवा वेगवेगळे टास्क दिले जायचे. आणि हे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की आमची जी ट्रेनिंगची बॅच होती 100 जणांची, त्याच्यामध्ये मी एकमेव व्हेटरनरी डॉक्टर होती.
1: अच्छा,
0: आणि त्याच्यामुळे मला तिथे पण थोडंसं वेगळं ट्रीट केलं जायचं. आणि बाकीच्या माझ्यासोबत ज्या होत्या त्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षिका किंवा लेक्चरर महिला होत्या आणि मी एकटी त्यामध्ये व्हेटरनरी डॉक्टर होती.
1: अच्छा,
0: तर ट्रेनिंग खूप कठीण असतं, पण तेव्हा तुम्ही स्वतः जर संयम ठेवला आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास जर असेल तरच तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण करू शकता. त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला काही असाइनमेंट्स दिल्या जायच्या, जसं तुम्ही इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग एक प्लॅन करून देणे किंवा ह्या कॉम्पिटिशन्स असायच्या किंवा, आणि तेव्हा माझा त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असायचा. आणि मी ते इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग प्लॅन करत असताना माझं जे युनिट आहे ते स्पेशलाइज्ड युनिट असल्यामुळे मी माझं ते इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंगचं जी असाइनमेंट होती ती माझा कोर्स करिक्युलम लक्षात ठेवून ती केली, त्यामुळे इतर 99 मुलींनी जी केली, शिक्षिकांनी जी केली ती वेगळी होती आणि माझी वेगळी होती. आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे मला अनपेक्षित असं त्यामध्ये मला मेडल मिळालं होतं आणि त्याच्यासाठी मला एक्सलन्स अवॉर्ड पण मिळाला होता.
1: अरे वा, खरंच खूप छान. आता तुम्ही म्हणाले की एनसीसी एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ते कसं महत्वाचं आहे आणि कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं?
0: एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर, म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. आता एनसीसी मध्ये एनरोल केलेले जे आमचे छात्र आहेत ते इतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी उठून दिसतात, कारण एनसीसी मधून आम्ही त्यांना शिस्त, आत्मविश्वास हे शिकवत असतो किंवा त्यांच्यामध्ये काही गुण जे आहेत ते आपोआप आत्मसात केले जातात, जसं नेतृत्व गुण आहे, देशभक्ती आहे, जबाबदारीची भावना आहे किंवा युनिटी आहे. तर एनसीसीचा हा मूळ उद्देश आहे. केवळ सैनिकी प्रशिक्षण एवढ्यापुरतं एनसीसी मर्यादित नाही, तर मला हे इथे सांगणं महत्वाचं वाटतंय की एनसीसी म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. एनसीसीमध्ये मुख्य म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती किंवा प्रथमोपचार असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा शस्त्र प्रशिक्षण असेल, नेतृत्व प्रशिक्षण असेल, ह्या सगळ्यांबद्दल मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि आमचं जे युनिट आहे त्यामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो.
1: अच्छा, खूप छान. बरं, मग मुलींसाठी हे कसं महत्वाचं आहे, एनसीसीमध्ये सहभागी होणं कसं महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे?
0: आजच्या काळात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाणं आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर एनसीसी मुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि या व्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुद्धा विकसित होते. त्यांना आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जाण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता सुद्धा मिळते. त्यामुळे मुलींसाठी एनसीसी मधून पुढे जाणे ही एक खूप चांगली संधी आहे.
1: खरंच आहे. बरं, मग एनसीसी मध्ये मुलींना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं?
0: एनसीसी मध्ये मुलींना आम्ही परेड आहे, ड्रिल आहे, त्याच्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती, नकाशा वाचन आणि प्राथमिक उपचार, सोशल अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या आम्ही त्यांना वेळोवेळी शिकवतच असतो, कारण ह्या त्यांच्या परीक्षेसाठी सुद्धा एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि याशिवाय त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं,

0: ते वेगळं. सुरुवातीला काही मुलींना परेड किंवा प्रशिक्षण हे खूप कठीण वाटू शकतं, पण नियमित प्रशिक्षणामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास आणि शिस्त वाढते आणि सर्वांसमोर उभं राहून बोलण्याचा जो आत्मविश्वास आहे तो येतो. वेळेचं नियोजन कसं करायचं ह्या गोष्टी त्या शिकतात. संघामध्ये काम करणे, एकत्रितपणे काम कसं करायचं, नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे त्यांना, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यांना पुढे जाऊन शिक्षण आणि नोकरीच्या मध्ये सुद्धा खूप उपयोगी पडतात.
1: खरंच आहे. म्हणजे एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व विकास हे घडतं, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं आपल्याला म्हणता येईल, हो ना? नेमके कुठले बदल होतात त्यांच्यात?
0: एनसीसी मध्ये असलेलं जे योग्य प्रशिक्षण आहे, शिस्त आहे, सातत्य आहे, आत्मविश्वास आहे, याच्या बळावर मुली अनेक कामं करू शकतात जी एरवी आपल्याला शक्य होत नाही. आणि जसं आता आमच्याकडे ज्या मुली आहेत, रायडर आहेत त्या, तर त्या हॉर्स रायडिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. किंवा इतर आम्ही एनसीसी मध्ये जे एक सिनियर म्हणून हे करतो, त्या सिनियर ज्या व्यक्ती असतात त्यांना आपोआपच आपण कसं आपल्या संघाला पुढे न्यायचं हे गुण त्यांच्यामध्ये विकसित होतात. आता एक उदाहरण मी सांगते. आमची एक व्हेटरनरी डॉक्टर आमची स्टुडंट आहे, होती डॉक्टर हर्षिता, ती आता कॅप्टन हर्षिता राघव आहे आणि ती आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेली आहे. तर ती पहिली लेडी आरव्हीसी ऑफिसर आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुलींना सुद्धा सैन्य दलामध्ये संधी मिळत आहे आणि बऱ्याचशा मुली आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सुद्धा जॉईन करत आहेत. तर त्याच्यासाठी ह्या जे कॅप्टन हर्षिता राघव ज्या आहेत त्या पहिली महिला आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाली आहे. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की ह्या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये तिने परेड कमांडंट म्हणून पूर्ण कॉन्टिंजंटचं लीडर म्हणून काम केलेलं आहे.
1: खरंच खूप छान आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे, हो ना? तसंच आणखी मला हे विचारायचं आहे की एनसीसीमुळे मुलींना करिअरच्या दृष्टीने सुद्धा संधी उपलब्ध आहेत का?
0: एनसीसी मधील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रांचा विविध करिअर क्षेत्रामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. आता जे आपण गुण बोललोत की एनसीसीमुळे हे गुण सगळे आपल्यामध्ये अंगीकृत केले जातात, तर त्या गुणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अर्थातच जे संवाद कौशल्य किंवा इतर गुणही विकसित होतात त्याचा त्यांना करिअरसाठी निश्चितच उपयोग होतो. आणि एनसीसीकडे केवळ अतिरिक्त उपक्रम म्हणून न पाहता जर त्याच्याकडे व्यक्तिमत्व आणि करिअर विकासाच्या संधी म्हणून पाहिल्या तर आपल्याला जसं सैन्य दल आहे किंवा इतर कुठले क्षेत्र असतील यामध्ये निश्चितच मुली आमच्या एनसीसी कॅडेट्स पुढे जातात.
1: शीतलताई, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एनसीसी युनिटची स्थापना कधी झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे?
0: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये वन महाराष्ट्र आर एन व्ही स्क्वाड्रन एनसीसी या युनिटची स्थापना सन 2004 साली झाली.
1: अच्छा.
0: आणि हे महाराष्ट्रातील, आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील हे एकमेव रिमाउंट अँड व्हेटनरी स्क्वाड्रन युनिट आहे. तर या युनिटमध्ये आपण विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो आणि त्यासोबतच त्यांना एनसीसीचे इतर नेतृत्व गुण सुद्धा शिकवले जातात. आमच्या युनिटमध्ये सध्या 13 घोडे आहेत जे आर्मी डेपोकडूनच येतात आणि यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बेसिक तसंच स्पेशलाइज्ड इक्वेस्ट्रियन ट्रेनिंग देतो आणि याच्यामध्ये मुलं शो जम्पिंग किंवा टेंट पेगिंग किंवा ड्रेसाज या घोडेस्वारीमधल्या काही गोष्टी आहेत त्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. घोडेस्वारीसोबतच घोड्यांची निगा राखणे, घोड्यांचं मॅनेजमेंट करणे या सुद्धा किंवा त्यांची ट्रीटमेंट करणे ह्याचं सुद्धा प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.
1: अच्छा. आताच आपण एनसीसी युनिटच्या स्थापनेबद्दल बोललोय शीतलताई, तर एनसीसीमध्ये बरेच कॅम्प जातात बाहेर आणि त्यात मुली पण असतात, तर हे उपक्रम मुलींसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात?
0: या आधी मी हे सांगू इच्छिते की एनसीसी हा 3 वर्षाचा उपक्रम आहे. पहिल्या वर्षी आपण त्यांना बेसिक ट्रेनिंग देतो, मूलभूत ट्रेनिंग प्रशिक्षण, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण त्यांना बी सर्टिफिकेट या एक्झामसाठी त्यांची तयारी करतो, ज्यामध्ये त्यांना आपण विविध प्रकारचं प्रशिक्षण तर देतोच शिवाय एक परीक्षा द्यावी लागते आणि एक कॅम्प करावा लागतो. तसंच थर्ड इयरमध्ये त्यांना एक कॅम्प करावा लागतो, एक परीक्षा द्यावी लागते आणि तेव्हा त्यांना सी सर्टिफिकेट मिळतं. तर ह्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये जेव्हा मुली कॅम्पमध्ये जातात तर तेव्हा त्यांना विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांसोबत राहण्याची संधी उपलब्ध होते, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं प्रशिक्षण मिळतं किंवा वेळेचं नियोजन कसं करायचं, टीमवर्क कसं करायचं, नवीन नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं, किंवा जे 11th hour आपल्याला काही टास्क दिले जातात त्याच्यासाठी आपण कसं नेहमी तयार राहायचं. आणि ह्या सगळ्या कॅम्पमुळे मुलींमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतो, कारण आमच्या कॅम्पमध्ये ज्या मुली येतात त्या बरेचदा घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या असतात.
1: खरंच आहे.

0: शीतलताई, आपण स्वतः सहाय्यक प्राध्यापक म्हणून तसंच एनसीसी मध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहात, तर या दोन्ही भूमिकांमधला अनुभव कसा आहे तुमचा?
1: मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून जेव्हा काम करते तेव्हा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हा एक वेगळा अनुभव आहे, आणि एनसीसी अधिकारी म्हणून त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी प्रामुख्याने काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे. पण ह्या दोन्ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. वर्गामध्ये मी माझ्या विषयाचं ज्ञान मुलांना देते, तर एनसीसीच्या माध्यमातून इतर सगळ्या गोष्टी जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासापर्यंत आम्ही त्यांना धडे देत असतो. तर विशेषतः या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याची जी संधी मिळते त्याचं मला खूप समाधान वाटतं. आणि विशेषतः मुलींना आत्मविश्वासाने पुढे जाताना बघणे हा एक अनुभव खूप छान असतो.
0: खरंच आहे. आणि साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
1: मी 8 वर्षापासून एनसीसीशी निगडीत आहे.
0: अच्छा. शीतलताई, आताच आपण कॅम्प बद्दल बोललो आहे, तर आरडीसी या कॅम्प मध्ये तुमच्या युनिटच्या पण विद्यार्थिनी असतात का?
1: अर्थातच, आमच्या युनिटचे आतापर्यंत दरवर्षी 5 मुलं आरडीसी कॅम्पला जायचे. आरडीसी म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प, जो नवी दिल्लीला असतो जानेवारीमध्ये. तर हा एकूण 40 दिवसाचा कॅम्प असतो. आणि सध्या स्थितीत आमच्या युनिटचे 3 कॅडेट्स म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी हे आरडीसीला जात असतात. आणि आरडीसीसाठी आमच्या युनिटचे घोडे सुद्धा दिल्लीला जातात. तिथे जे इक्वेस्ट्रियनच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचे विद्यार्थी जातात, कॅडेट जातात, आणि दरवर्षी ते काही ना काही मेडल सुद्धा घेऊन येतात. तर सन 2008 पासून आमच्या आरएनव्ही स्क्वाड्रनचे प्रशिक्षित जवळपास 50 च्या वर कॅडेट्स आमचे नवी दिल्ली येथे आरडीसी मध्ये सहभागी झालेले आहेत.
0: अच्छा, खूप छान. आणि हा एक वेगळा अनुभव सुद्धा राहत असेल ना?
1: निश्चितच.
0: तर कसा अनुभव आहे
1: या कॅम्पच्या दरम्यान? त्यांना खूप साऱ्या
0: गोष्टी
1: शिकायला तर मिळतातच, पण बऱ्याच जणांच्या भेटी म्हणजे त्यांना अगदी गव्हर्नर पासून तर पीएम पर्यंत, कधी कधी प्रेसिडेंट हाऊसला सुद्धा नेलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपोजर त्यांना आरडीसी कॅम्प मधून मिळतं. आणि अर्थात हे नॅशनल कॅम्प आहे, जसं नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे, एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प, आरडीसी हे जे कॅम्प आहे, किंवा बेसिक लीडरशिप कॅम्प, ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, हे जर कॅम्प आपण बघितले तर हे नॅशनल लेवलला होतात. त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मुलं तिथे आलेले असतात. आणि हे सगळे मुलं जे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून सहभागी होतात, तो एक अनुभव एवढ्या वेगवेगळ्या मुलांशी इंटरॅक्ट करण्याचा. जसं माझ्या ट्रेनिंगमध्ये पण आम्ही 100 प्रशिक्षणार्थी पूर्ण भारतातून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्या एरियातून आम्ही सगळ्याजणी आलेलो होतो. तर हे अनुभव आपण जेव्हा नॅशनल लेवलला कुठेतरी रिप्रेझेंट करतो तर तो एक अनुभव खूपच सुंदर असतो.
0: खरंच आहे. तर शीतलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपल्या या कार्यक्रमात ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: मला ने मज सीने परत मातृभूमीला.

0: तर मैत्रिणीनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आज आपण आपल्या नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांच्याशी आपण गप्पा करतोय. शीतल, ते वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर आता आपण एनसीसी बद्दल बोलत होतो, तर प्रशिक्षण हे किती वर्षाचं असतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं?
1: एनसीसीचं प्रशिक्षण हे 3 वर्षाचं असतं. खरं तर शाळेतील एनसीसी प्रशिक्षण आहे ते 2 वर्षाचं असतं. त्याच्यामध्ये मुलं 2 वर्षांमध्ये पहिल्या वर्षी मूलभूत प्रशिक्षण घेतात आणि दुसऱ्या वर्षी एक परीक्षा देऊन त्यांना ए सर्टिफिकेट मिळतं.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा कॉलेजमधले मुलं, जसं आमचं कॉलेजचं युनिट आहे, तर कॉलेजमधले मुलं जेव्हा एनसीसीला भाग घेतात तर तेव्हा ते प्रशिक्षण 3 वर्षाचं असतं. याच्यामध्ये पहिल्या वर्षी फक्त मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं, दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षणासोबतच एक कॅम्प अटेंड करावा लागतो आणि ह्या कॅम्प नंतर त्यांना एक परीक्षा द्यावी लागते ज्यामध्ये त्यांना बी सर्टिफिकेट मिळतं. आणि तिसऱ्या वर्षी त्यांना एक प्रशिक्षण, याशिवाय एक कॅम्प, आणि कॅम्प झाल्यानंतर एक परीक्षा, यानंतर त्यांना सी सर्टिफिकेट एक्झाम देऊन सी सर्टिफिकेट मिळतं. तर ह्या सी सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे
0: तसंच मग या युनिटमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची संधी मिळते का? मग
1: होय, आमच्या युनिटमधून प्रशिक्षित कॅडेट्सना राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रम याच्यामध्ये सहभागी होण्याची नेहमीच संधी मिळते. जसं मी आत्ताच उदाहरण दिलं आरडीसीचं, तर रिपब्लिक डे कॅम्प हे सुद्धा राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प आहेत. याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प असतो, ज्याला आत्ता एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प म्हणतात. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही कॅम्प असतात, ज्यांना बेसिक लीडरशिप कॅम्प किंवा अॅडव्हान्स लीडरशिप कॅम्प किंवा वेगवेगळे ट्रेकिंग कॅम्प असतात किंवा माउंटेनियरिंग कॅम्प असतात. याच्यामध्ये आम्ही काही कॅडेटचं सिलेक्ट करून त्यांना, कारण याच्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन खूप असते, तर मग मुलं युनिटला पहिल्यांदा आम्हाला स्पर्धा घ्याव्या लागतात आणि मग त्यातून योग्य त्या मुलाला आम्हाला तिकडे पाठवतो आम्ही.
0: बरोबर.
1: हा, जसं आमच्याकडे आता माउंटेनियरिंग किंवा ट्रेकिंग कॅम्पसाठी खूप मुलं इच्छुक असतात, पण त्यांचा फिजिकल फिटनेस किंवा त्यांच्यातील क्षमता बघून आम्हाला त्या त्या मुलांना, किंवा या व्यतिरिक्त आम्हाला ज्या ट्रेनिंग अकॅडमीज आहे, जसं इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, जी वुमन ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे चेन्नईला, तर त्यांचे अटॅचमेंट कॅम्प सुद्धा येतात. किंवा मेरठला जे आमचं आरव्हीसी कॉलेज अँड सेंटर आहे, तर तिथे आमचं जे आर अँड व्ही स्क्वाड्रन, जे मी म्हटलं रिमाउंट अँड व्हेटरनरी स्क्वाड्रन, तिथल्या ऑफिसर्सचं ट्रेनिंग तिथे दिलं जातं त्यांना. तिथे सुद्धा आमच्या कॅडेटला अटॅचमेंट कॅम्पसाठी एक संधी मिळते आणि दरवर्षी आमचे 13 कॅडेट्स 10 दिवसासाठी मेरठला सुद्धा जातात.
0: अरे वा, खूप छान. आता शीतल, ते तुम्ही पण यात काम करताय आणि एवढ्या दिवसांपासून कॅम्प सुद्धा बरेच अरेंज केले असतील किंवा कॅम्पसाठी पण बाहेर गेला असाल, तर या सगळ्या गोष्टी करताना आपल्या घरातल्या

0: लोकांचा सहभाग या सगळ्यांमध्ये खूप महत्वाचा असतो किंवा त्यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. कशी मदत होते या सगळ्यांमध्ये घरातल्या लोकांची?
1: अर्थातच मला घरातून सपोर्ट आहे म्हणूनच मी ही नोकरी करू शकते किंवा हे काम करू शकते. आणि जेव्हा आपण एनसीसी म्हणतो तर तेव्हा तुम्हाला किती वेळासाठी बाहेर जावं लागेल ह्याला काही मर्यादाच नसते.
0: बरोबर.
1: जसं पहिल्यांदा बोलली की माझं जे प्री कमिशन ट्रेनिंग होतं ते 3 महिन्याचं होतं, त्याच्यानंतर मी एक रिफ्रेशर कोर्स केला आहे तेव्हा मी 1 महिना बाहेर होती. आणि दरवर्षी आमचे 10 दिवसाचे कॅम्प्स असतात तेव्हा आम्हाला कॅडेट्सला घेऊन बाहेर जावं लागतं. आणि ह्या व्यतिरिक्तही आमचं जे युनिट आहे ते स्पेशलाइज युनिट आहे जिथे घोडेस्वारीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळे इतर युनिटमध्ये जर शुक्रवार शनिवार परेड असेल तर आमचं जे युनिट आहे तिथे आठवडाभर प्रशिक्षण सुरू असतं. आणि जे मुलं घोडेस्वारीमध्ये मुलं किंवा मुली जे सहभागी होतात त्यांचं रोज सकाळी 5:30 आमचे छात्र जे घोडेस्वार आहेत किंवा घोडेस्वारीमध्ये इच्छुक आहेत ते रोज सकाळी 5:30 युनिटला येतात आणि 6 ते 7:30 ते रायडिंग करतात आणि 8 वाजता परत जातात. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की मला 6:30 घर सोडावं लागतं आणि मी 6:30 सुद्धा ग्राउंडवर असते. तर या घरच्यांच्या सपोर्टशिवाय ह्या गोष्टी शक्यच होत नाही.
0: अगदी बरोबर आहे. शीतलताई, तुमच्या कॅडेट्सच्या काही अचीवमेंट सांगता येतील का?
1: अर्थातच आमचं हे युनिट सुरू झाल्यानंतर आमचे 3 एक्स कॅडेट्स म्हणजे माझी आमचे कॅडेट्स जे आरव्हीसीमध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले आहे. अरिमाउंट अँड व्हेटनरी स्क्वाड्रन हे जे आर्मीचं एक स्पेशलाइज्ड विंग आहे तिथे आमचे 3 कॅडेट आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले आहे. त्यातील 3ही माझे विद्यार्थी आहे. एक विद्यार्थी सध्या मेजर आहे आणि 2 विद्यार्थी कॅप्टन आहेत. या व्यतिरिक्त या वर्षी सुद्धा आमचा 1 कॅडेट तो रेग्युलर आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाला. आणि अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे माझा एक विद्यार्थी जो आमचा 1 कॅडेट होता तर तो यावर्षी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालाय. आणि त्याने सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही त्याचं इथे मुलाखत घेतली किंवा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेक्चर ठेवलं तेव्हा त्याने सांगितलं की एनसीसीचा त्याच्या आयएफएस होण्यामध्ये सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे, खूप मोठं योगदान आहे आणि एनसीसीने जे त्याचं व्यक्तिमत्व विकास घडवून आणला आहे त्यामुळे त्याला आयएफएस होणं शक्य झालं. याशिवाय माझा एक विद्यार्थी असिस्टंट कमांडंट बीएसए बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये सुद्धा सिलेक्ट झालेला आहे.
0: खूप छान. आता एवढ्या सगळ्या अचीवमेंट्स करून झाल्यावर किंवा आता तुम्ही करताय तर कसं वाटतं, म्हणजे अनुभव कसा आहे?
1: खूप अभिमान वाटतो. आणि आमचे विद्यार्थी जेवढे मोठे होतात तेवढेच शिक्षक मोठे होतात त्यामुळे खूप या मुलांचा अभिमान वाटतो. आणि हे मुलं जेव्हा जेव्हा इथे नागपूरला येतात तेव्हा ते इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतात.
0: खरंच. शीतलताई, आजच्या तरुण पिढीला भारतीय सैन्यात येण्यासाठी सहभागी होण्यासाठी काय सांगणार? आपल्या मैत्रिणींना सुद्धा काय सांगणार?
1: मी विशेष करून महिला किंवा मुलींना हे सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. नवीन संधी स्वीकारण्यास कधीही घाबरू नये. आणि जर ते एनसीसीच्या कॅडेट असतील तर एनसीसी म्हणजे केवळ गणवेश आणि परेड इतक्यापुरतं मर्यादित न ठेवता आत्मविश्वास, नेतृत्व, देशसेवेची भावना विकसित कशी करता येईल यासाठी ही एक खूप सुंदर संधी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना एनसीसीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते त्यांनी ती नक्कीच स्वीकारावी आणि पूर्ण उत्साहाने त्याचा अनुभव घ्यावा. हेच मी मुलींना आणि महिलांना सांगू इच्छिते.
0: खरंच खूप छान. तर लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि नवी वाट या मालिकेमध्ये आपल्या मैत्रिणींना खूप छान आपली मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सख्यांनो, ऋतू कोणताही असू देत आपल्या आरोग्याची काळजी घेऊया. आजूबाजूचा परिसर

काळजी घेऊया. आजूबाजूचा परिसर सुंदर स्वच्छ ठेवूया. सख्यांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आता सबने ऐकला महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं. फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10:00.
5: फोन फरमाईश.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिवस. तसं पाहायला गेलं तर आपण रोजच आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर करतो, पण आजचा दिवस विशेष आहे आपल्या घरातल्या त्या अनुभवाच्या खजिन्यासाठी. तुम्हाला माहितीये का मित्रांनो, 14 डिसेंबर 1990 ला संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं की 1 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करायचा, आणि तेव्हापासूनच जगभरात 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिवस साजरा केला जाऊ लागला. पण मित्रांनो, हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख किंवा शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर समाजातील ज्येष्ठांचं असलेलं योगदान अधोरेखित करणं आणि त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक वृद्ध व्यक्तींना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. खरं तर त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात, आपल्याला आपल्या पायावर उभं केलेलं असतं, आणि त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना हवी असते ती फक्त आपली थोडीशी साथ, प्रेम आणि आपण दिलेला वेळ. आपल्या घरातील किंवा समाजातील आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांमधला स्पर्श आणि त्यांनी दिलेल्या सुरस गोष्टी हाच आपल्या संस्कृतीचा आणि आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आजपासून एक गोष्ट नक्की करूया, आपल्या आजी आजोबांसोबत बसून दिवसातून किमान एकदा तरी एक कप चहा किंवा कॉफी घेऊया आणि त्यांच्या जुन्या आठवणी ऐकूयात, थोडा वेळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सोबत घालवूया. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही आज दिवसभरात किती वेळा फोनवर, लॅपटॉपवर कुठलं सोशल मीडिया ॲप वापरलं किंवा गुगल AI वर जाऊन काही गोष्टी सर्च केल्या आहेत किंवा चॅट GPT वर जाऊन नुसता संवाद केला आहे? विचार करा, आजकाल आपल्या हातातला छोटासा फोन आपल्याला काय करू, कुठे जाऊ, काय खाऊ हे सगळं सांगतो. आणि हा जो भाग आपल्या आयुष्यात आला आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. तंत्रज्ञान इतिहासातला एक मोठा आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा हा चमत्कार, जणू काही अलीबाबाची गुहाच. आणि अर्थातच हे येतं अनेक धोके, तोटे आणि त्याच्या मर्यादांसहित. AIचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे अनेक वेळा खोटी, चुकीची आणि असंबद्ध माहितीचा प्रसार. त्यामुळे त्याच्यावरचं 100% अवलंबित्व हे धोकादायक ठरू शकतं, आपल्याला संकटात टाकू शकतं. आणि ही माहिती बरेचदा कुठल्या तरी जुन्या, चुकीच्या किंवा बनावटी माहितींच्या आधारावर असते. आजकाल AIने बनवलेले फोटो, व्हिडिओ, आवाज सगळं इतकं खरं दिसतं की आपल्याला काय खरं काय खोटं सांगता येत नाही. यालाच म्हणतात डीप फेक. एका चांगल्या आवाजाच्या क्लिपमधून तुमचा आवाज चोरून तुमच्या नावानं खोटं बोलता येईल. हे केवळ व्यक्तीच्या नाही तर संपूर्ण समाजाच्या, विश्वाच्या संकटाचं लक्षण आहे. दुसरी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे AI आणि इतर सगळ्या डिजिटल ॲप्सवरचं तंत्रज्ञान हे कायम आपल्या खाजगी गोष्टींवर, बारीक सवयींवर जणू पाळत ठेवून असतं. थोडक्यात काय, तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असा हा काळ आहे. त्यामुळे सदैव सजग राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स हे अशा तऱ्हेने तयार होतात जेणेकरून आपण जास्तीत जास्त त्याच्यात गुंतल्या जाऊ. माणसाच्या मनात जे सुरू असतं किंवा त्याला जे हवं असतं असंच सगळं त्याला सारखं त्याच्या स्क्रीनवर दिसत असतं. त्यामुळे नकळत आपली तुलना सतत

0: दुसऱ्यांशी होते, आपल्याला असुरक्षित वाटतं आणि यातूनच बऱ्याचदा मानसिक आजारांची सुरुवात होऊ शकते, ज्यामध्ये एकटेपणा, चिंता, नैराश्य किंवा अधिक गहिरे संकट असू शकतात. आणि हे सगळे घटक जसं एकटेपणा, चिंता, नैराश्य आजच्या पिढीचे सर्वात मोठे संकट आहे. AIमुळे आपण आपली कल्पकता तर विसरणार नाही ना, अशी एक सार्थ भीती वाटायला लागली आहे. जसं निबंध लिहायचंय, गाणं बनवायचंय, चित्र बनवायचंय, तर ChatGPT आहे ना. या सगळ्यात त्याच्या आधाराशिवाय आजकाल आपण पुढे जात नाही. अजून भयानक गोष्ट म्हणजे AIचा गैरवापर. फसवणुकीसाठी, चोरीसाठी, खोटी माहिती पसरवण्यासाठी, या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांसाठीही AIचा वापर होऊ शकतो. आणि या सगळ्या दुष्परिणामांसोबत निसर्ग आणि पर्यावरणाची होणारी हानी ही तर आपल्या म्हणजेच मानवजातीच्या अस्तित्वालाच तुरुंग आहे. त्यामुळे लवकर यातून शहाणं होणं हाच एक उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या एका AI सर्चमुळे जवळजवळ 1000 लिटर पाणी वाया जातं. तेव्हा AIला आपला चाकर किंवा जास्तीत जास्त सहकारी या मर्यादितच ठेवूया आणि ते आपला कधीही ताबा घेणार नाही आणि आपण त्यांच्या नियंत्रणाखाली जाणार नाही याची काळजी घेऊया. पुन्हा भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिकेअंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई म्हणजे काय तर नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द. आजची तरुण पिढी ही फक्त सोशल मीडिया किंवा करिअरच्या पारंपरिक वाटांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती मातीशी नातं जोडत निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही पुढाकार घेत आहे. आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये अशाच दोन खास पाहुणे आलेले आहेत, अंजली आणि दीपाली राठोड. अवघ्या 11वी आणि 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या, अभ्यासासोबतच अत्यंत यशस्वीपणे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती करणाऱ्या दोन युवा शेतकरी उद्योजक. वयाच्या या टप्प्यावर जिथे अनेक जण भविष्याचा विचार करत असतात, तिथे या मुलींनी प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग आणि आरोग्याचा संदेश दिलेला आहे. चला तर मग गप्पा यांच्यासोबत सुरू करूया. तुम्हा दोघींचं पण तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: सगळ्यात आधी तर मला कौतुक वाटतंय तुम्हा दोघींचं आणि जाणून घ्यायला आवडेल की 11वी 12वी मध्ये असताना तुम्ही या ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कशा वळले.
3: नमस्कार, माझं नाव दीपाली श्रीपत राठोड. आज आपण बघतो दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हेल्थच्या समस्या भरपूर आहेत. आईच्या दुधामध्ये एन्डोसल्फॅन म्हणजे 800% पेस्टिसाइड आलेला आहे. आणि अशा भरपूर अशा बाबी जेव्हा आमच्या लक्षात आल्या तेव्हा आम्हाला वाटलं की हेल्थ इज वेल्थ. आणि आज शहरामध्ये राहत असताना नेबर्स असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्हाला एक भयावह अशी परिस्थिती समोर येते की हेल्थचा सिनेरिओ जे आहे दिवसेंदिवस त्याचा रेकॉर्ड घसरत चाललेला आहे.
2: अगदी बरोबर.
3: आपण आजी आजोबांच्या काळामध्ये गेलो तेव्हा तंत्रज्ञानाची काहीच सोय नव्हती. रस्ते नव्हते, वीज नव्हता, मोबाईल फोन सुद्धा नव्हता. आणि त्या काळात म्हणजे आपण त्यांना मागासलेली पिढी म्हणतो, त्यात काही विकास नाही या पिढीमध्ये, पण ते 100 वर्ष जगायचे.
2: बरोबर.
3: आज युग असं आहे की करलो दुनिया मुठ्ठी में, सोशल मीडिया आहे, इन्फ्लुएन्सिंग आहे किंवा भरपूर असे तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनाला सोपं करतात, पण जीवनच कमी होत चाललेलं आहे.
2: अगदी.
3: भारतीय माणूस हा जेव्हा 65-67 हा ऍव्हरेज त्याचा आयुर्मान झालेला आहे, तर हा कसा झाला या विषयावर आम्ही अभ्यास केला. आणि हा अभ्यास 11वी आणि 12वी मध्ये सुरू झाला नाही, हा अभ्यास 6वी आणि 7वी मध्ये सुरू झाला.
2: अच्छा.
3: हो. आणि त्या अभ्यासामधून आम्हाला भरपूर अशा गोष्टी कळाले, आम्हाला भरपूर अशा गोष्टी आमच्या निदर्शनात आले. आणि आई बाबांचे संस्कार

0: असे होते की आम्हाला लहानपणापासूनच जिज्ञासा होती नवीन काही जाणून घेण्याची. सहावी आणि सातवी मध्ये नॅशनल चिल्ड्रन सायन्स मध्ये आम्ही नॅशनल लेवल पर्यंत आमचा हा प्रोजेक्ट घेऊन गेलो. आणि या प्रोजेक्ट माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगच का तर ही आत्ताची गरज आहे. या सगळ्या वक्तव्याला जर मी एका वाक्यामध्ये सांगेल तर ते हे आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलं आहे, हे ना म्हणावे साधारण अन्न हे ब्रह्मरूप जाणं जे जीवन हेतू कारण विश्वाया. कोणताही माणूस खाऊन झोपतो आणि झोपल्या उठल्यानंतर ते काही ना काही खातो.
1: बरोबर.
0: और हिंदी में ऐसा कहते हैं जैसा अन्न वैसा मन.
1: बरोबर.
0: आपण जसं खातो तसंच आपली हेल्थ राहते आणि हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे. आज जेव्हा आम्हाला हे सगळं नैसर्गिक ऑर्गॅनिक आम्ही करत असतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की 10-12 वर्ष आम्हाला नागपूरमध्ये झाली आणि आमचा हॉस्पिटलचा खर्च 5,000 सुद्धा नाही.
1: वा.
0: म्हणून ऑर्गॅनिक ही एक गरज आहे आणि केमिकल किती हानिकारक आहे, किती आजार त्याच्याने होतात हे सगळं आम्हाला कळालं म्हणून ऑर्गॅनिकची आम्ही वाट धरली.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. पण दीपाली तू खूप बरोबर बोललेली आहे. ऑर्गॅनिक शेती कशी तुम्ही तयार केली किंवा कसा प्रवास तुमचा झाला हे तर आम्हाला कळलंय, पण ऑर्गॅनिक शेती म्हणजे नेमकं काय हे आजकालच्या तरुणांना आणि बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, तर तू आम्हाला सांग ना.
2: ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जैविक शेती हे एक असं कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये शेतीत आजकाल आम्ही बघत असतो की ग्रीन रिव्होल्युशन नंतर केमिकल यांचा खूप उपयोग केला जातो. HYV सीड्स असतात त्यांचा उपयोग केला जातो, पण त्याने फक्त यील्ड्स हे वाढतात पण त्याने जे गुणधर्म आहेत खाण्याचे आणि अन्नाचे किंवा फळांचे भाज्यांचे ते गुणधर्म कमी होत असतात. त्या न्यूट्रिएंट्स ते सिंथेटिक न्यूट्रिएंट्स आपण कधीही त्यात टाकू शकत नाही. तर ऑर्गॅनिक फार्मिंगने आपण नॅचरलरित्या नॅचरल पद्धतीने जे फुलं किंवा फळं किंवा भालेभाज्या हे सगळे जे आपण वाढवतो त्यात काही रसायन असतात, काही केमिकल्स नसतात आणि तेच शेतीत न करता आम्ही आपल्या टेरेसवर केलंय. आम्ही जाणून बुजून जे खूपच महागायचे किंवा एक्सपेन्सिव्ह त्या रीती आम्ही नाही केलं. सगळ्यांना कसं करता येईल ह्याचं आम्ही बघितलं आहे. त्यावर जे कुंड्या आम्ही वापरले किंवा जे आम्ही सीड्स वापरले फर्टिलायझर्स वापरले ते पण आम्ही कधी कधी फर्टिलायझर्स वरच बनवतो. कंपोस्ट आम्ही वरच तयार करतो. जीवामृत आम्ही वरच तयार करतो
1: छतावर.
2: हो, आपल्या टेरेस गार्डनवर. माती आम्ही बाजारातून आणत नाही. माती आम्ही शहराच्या बाहेर जाऊन 3 फुटावरची आम्ही माती घेतो कारण त्यात न्यूट्रिएंट्स असतात, ह्युमस असतो आणि ते जे झाडाला जेवढे पण लागतात ते न्यूट्रिएंट्स ते त्या मातीत असतात, ते आम्ही माती तिथूनच घेतो. हे सगळे जे गोष्टी आहे हे आम्हाला आमच्या आईबाबांनी हे सांगितले होते त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो असं मला वाटते.
1: आता तुम्ही दोघांनी पण सांगितलं की आईबाबांनी तुम्हाला हे सगळं शिकवलं आहे किंवा हे संस्कार त्यांचे आहेत, तर आईबाबांकडनं तुम्ही म्हणजे ही त्यांनी खरं तर ही त्यांची कॉन्सेप्ट होती की ही तुमची कॉन्सेप्ट होती?
2: ऍक्च्युली इनिशियली ही आईबाबांची कॉन्सेप्ट होती. तेच त्यांनी ही जे लेगसी आहे ते आम्हाला दिलेली आहे. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला हे कळून चुकवलं की प्रत्येक व्यक्तीकडे एक मॉरल ऑब्लिगेशन असतं, एक सोसायटल ऑब्लिगेशन असतं की सोसायटीला आम्ही काय देऊ शकतो. आपला अभ्यास असेल, आपली हॉबीज असेल, ह्याच्या व्यतिरिक्त आपण सोसायटीसाठी काय करू शकतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यावरूनच बाकी सगळे जे प्रकल्प आहेत ते लोक राबवत असतात. त्यातच ऑर्गॅनिक फार्मिंग हेच या देशाचा किंवा जगाचा हे भविष्य आहे असं त्यांनी आम्हाला कळून चुकवलं. त्याचीच लेगसी आम्ही चालवत राहू.
1: नक्कीच, क्या बात आहे, खूप छान आहे हे सगळं. तुम्ही दोघे पण आता कॉलेजमध्ये आहात, अंजली 11वीत आहे आणि दीपाली 12वीत आहे, पण हे सगळं शाळेत तुम्ही आहे, तुमचा अभ्यासही सुरू आहे, तर कुठला विषय तुमचा आहे हेही आम्हाला सांगा. आणि अभ्यास सुरू असताना हे सगळं करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, सो तुमचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करतात हे पण आम्हाला सांगा.
0: अगदी लहानपणापासूनच आम्हाला ट्युशन्स नाहीत, नो ट्युशन्स नो क्लासेस, त्यामुळे ट्युशनचा टाइम एकतर वाचला. आणि टाइम मॅनेजमेंट असा की शाळेच्या नंतर आम्ही जो अभ्यास करायचा तो अभ्यास आता आमची जी परसबाग आहे त्याबद्दल सांगायचं असेल तर ती आमच्या फ्लॅटच्या जस्ट टेरेसवरच आहे. टेरेसवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही फक्त झाडं जगवायसाठी जात नाही तर स्वतः सुद्धा जगतो तिथं. जेव्हा आम्ही टेरेसवर जातो तेव्हा अभ्यासाविषयी चर्चा होते तर कामही होऊन जातात, अभ्यास

0: असंही होऊन जातो. चर्चा झाली म्हणजे स्पीकिंग स्किल्स सुद्धा वाढतात आणि अनेक अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्हाला, म्हणजे पुस्तकी नॉलेज हा तर एक पार्ट झालाच, पण आईबाबांसोबत जेव्हा आम्ही बोलतो, त्यांच्या अनुभवाला जेव्हा आम्ही त्या सब्जेक्ट सोबत जोडतो, तेव्हा एक सकस असा दृष्टिकोन निर्माण होतो. मॅथ्स असो, माझी आई मॅथ्स मध्ये खूप चांगली आहे, तर एक डेव्हलपमेंट म्हणजे एक म्हणजे आम्ही एकमेकांसोबत एक डिपेंडन्सी आहे. आम्ही जेवढं वेळ आमच्या परसबागेला देतो तेवढंच वेळ आम्ही आईबाबांना देतो, तेवढंच वेळ आम्ही आमच्या हॉबीजला देतो. टाइम मॅनेजमेंट असं आहे की आम्ही एका आजीकडे गेलो होतो आणि त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं होतं की एका माठात तुम्ही सगळं दगड भरली तर त्या माठामध्ये जागा नाही, पण तुम्ही पाणी टाकलं तर पाणी बरोबर त्याची जागा घेईल. तर टाइम असाच असतो, आपण ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो त्याचा टाइम आपणच बिल्ड करू शकतो.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मला असं कळलं आहे की अॅग्रोविजन सारख्या मोठ्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता आणि या वयात ही अचीव्हमेंट मिळणं किंवा कमवणं खूप कौतुकास्पद आहे. सो ही संधी तुम्हाला कशी मिळाली आणि अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता?
0: गेल्या 4 वर्षापासून आम्ही सतत अॅग्रोविजनमध्ये स्पीकर्स आहोत. तिथे आमची ट्रेनिंग वर्कशॉप असते, आमच्या सगळ्यांची असते, आम्ही दोघी आणि आईबाबा. ही अपॉर्च्युनिटी आम्हाला सीडी माई सर, जे अॅग्रोविजनचे ऍडवायझर आहेत आणि कृषी शास्त्रज्ञात भरपूर त्यांनी काम केलं आहे, त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली होती. आणि मागील 2 वर्षापासून अॅग्रोविजन फाउंडेशन ते आमच्या इथे येऊन ट्रेनिंग घेतात. एक पेड ट्रेनिंग असते आणि आमच्याच टेरेसवर ते एक ट्रेनिंग घेतात, टेरेस गार्डनिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग अवेअरनेसची. अॅग्रोविजन मध्ये आम्हाला एक भरपूर मोठी संधी मिळाली, एक चांगला क्राऊड आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. त्याशिवाय मी जर सिरियल वाईज सांगत असेल तर 6th आणि 7th मध्ये नॅशनल प्रोजेक्ट झाला आमचा. आम्ही नागपूर जिल्ह्यामधून त्यामध्ये प्रथम होतो, मग स्टेट आणि मग नॅशनल. त्याशिवाय या विषयाशी संबंधित आम्ही रिजनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सुद्धा 5th ऑफ डिसेंबर सॉइल डेच्या दिवशी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि भरपूर असे संस्था आहेत ज्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो, ते आमच्या इथं येतात, अभ्यास दौरे होतात. की एक परसबाग जी आहे ती फक्त झाडे न लावता त्याचा सिस्टम कसा असावा, जसं अंजलीनी सांगितलं, आम्ही कंपोस्ट, जीवामृत ते सगळं सुद्धा घरीच निर्माण करतो. आणि जागा असं ऐकायला गेलं तर आपल्याला वाटते भरपूर जागा असेल, पण मी असं सांगू इच्छिते की 1100 स्क्वेअर फीटचा आमचा फ्लॅट आहे, त्यामध्ये जीना, लिफ्टचा हे एरिया सुद्धा मायनस करून तेवढ्याशा जागेमध्ये फक्त झाडच नाही आहेत, 4 वॉकिंग ट्रॅक्स आहेत, 4 योगासन स्पॉट्स आहेत आणि 20 to 30 people कॅन इझिली गिव्ह अ मीटिंग. त्यामध्ये अॅक्युप्रेशर पॉईंट आहे. अॅक्युप्रेशर पॉईंट इज ऑल्सो बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट. तिथं खर्चिक काहीच नाही. आम्ही कूलरचा ट्रे तुटला त्याच्यामध्ये पालक काढली आहे, सुटकेस तुटला त्याच्यामध्ये गोभी काढली आहे, असे अनेक प्रयोग आम्ही तिथं करत असतो. आता अजून काही म्हणायचं असेल तर या विषयावर मी आणि अंजली आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे, वसंत बहार, कार्विंग द लाईफ विथ हेल्थ. आणि भरपूर अशा आम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटत राहतात ज्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट अजून समोर घेऊन जातो.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच खूप मस्त आहे. हे सगळी कल्पनाच मुळात खूप छान आहे. पण अंजली मला सांग, मी आम्ही असं ऐकलंय की तुमची जी लाईफस्टाईल आहे ती जरा इतर मुलांपेक्षा वेगळी आहे, तर ती नेमकी काय आहे आणि तुमच्यावर जे पॅरेंटिंग झालेलं आहे ते सुद्धा वेगळं आहे असं आम्हाला कळलंय. सो ते काय आहे आम्हाला सांग ना.
2: ऍक्च्युली फॉर पॅरेंटिंग आईबाबांनी लहानपणापासूनच आम्हाला खूप सपोर्ट केलाय. ते आमची हॉबीज असो किंवा स्कूल असो, स्कूलमध्ये जेवढे पण प्रोजेक्ट असायचे, सपोज ताईने म्हटले की बेस्ट आउट ऑफ वेस्ट, हे ताईने त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यात पण आईबाबांनी आम्हाला खूपच इन्स्पायर केलं. ते कूलरचे ट्रे आणि ब्रीफ केस असो, आम्हाला आधी असं वाटायचं की ओ माय गॉड, आय मीन एवढं संकल्पना कशा येतात त्यांच्या डोक्यामध्ये, पण त्यांनी आम्हाला ते पण करून दिलं. आमच्यावर ते त्यांनी जे संस्कार केले त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे असं मला वाटायचं, असं सांगायचं वाटतं. मला खूप आवडते जेव्हा आमच्या आई वडिलांबाबत कोणी आम्हाला विचारतं, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यापासून जे आम्हाला मोटिवेशन भेटतं किंवा जे इन्स्पिरेशन भेटतं तेच आम्ही यूज करतो आपल्या लाईफमध्ये, लोकांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद करताना.

0: जनरली काय असतं, आमच्या एजच्या जे मुलं आहेत त्यांना त्यांच्याशी तर संवाद करताना आम्हाला खूप ईज असतोच, पण आमच्याशी मोठे असतील किंवा लहान असतील त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांचे काय विचार असतील, हे आम्हाला त्याच्याबद्दल खूप माहिती असते, कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे आई वडिलांनी, आणि हे सगळंच आम्ही त्याच्यापासून इन्स्पायर होत असतो.
1: मला सांगा, तुम्ही घरीच तुमची शेती आहे आणि तुम्ही घरीच हे सगळं करताय, तर तुमचे काय काय पीक तुमच्या इथे उत्पन्न होतं?
2: शहरी भागामध्ये परसबाग ही संकल्पना म्हणजे शोभेची झाडं हे खूप जनरलाइज झालेलं आहे, पण आमच्या गच्चीवर आम्ही फक्त शोभेची झाडं नाही तर फळं, फुलं, भाज्या, मेडिसिनल प्लांट्स, ऑक्सिजन प्लांट्स हे सगळं घेत असतो. असा फ्लावर्समध्ये आम्ही बघितलं 9 प्रकारचे गुलाब आहेत, मोगरा आहे, निशिगंधा आहे, मॅरीगोल्ड आहे. आपण मेडिसिन प्लांट्समध्ये बघितलं शतावरी आहे, 3 प्रकारच्या गुंज आहे, हळद आहे पांढरी, काळी आणि पिवळी, अशा 3 हळद पण आहेत आमच्याकडे. असं एक स्पेसिफिकेशन मी सांगू इच्छिते की मागच्या वर्षी आम्ही मार्केटमधून फक्त 1 किलो मिरची पावडर आणलं, फक्त 1 किलो, आणि बाकीचं सगळं मिरची जी आहे ती वरची होती. हळद पावडर आम्ही घेत नाही मार्केटमधलं. वांगे, टमाटर, मक्का, दुधी, काकडे, कोथिंबीर, आलू, शेवगा, पपई, पेरू, संत्रा, आंबा, चिकू, सीताफळ, इवन दिवाळीमध्ये 7 फळं आमच्या गच्चीवरची असतात.
3: वा वा वा.
2: दिवाळीमध्ये लागणारा वाती जी असते ती कपासाचं एक झाड आमच्याकडे असतं. ज्वारी असते, 5 प्रकारची आत्ता भेंडी आहे, वांगे आहेत, असे 10 महिने पुरेल एवढा भाजीपाला 4 लोकांसाठी तिथे आम्ही काढतो. मागच्या वर्षी 10 किलो भुईमुग आली होती.
1: 10 किलो
2: भुईमुग. आमच्याकडे 130 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, फळे, भाज्या आहेत, आणि त्या आम्ही जैविक पद्धतीनेच उगवतो.
1: क्या बात आहे. खरंच हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. किती कौतुक करावं, इतकं कमी आहे तुमच्यासाठी खरंच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही हॉबीज आहेत का?
0: ऑफकोर्स, प्रत्येक व्यक्तीला हॉबीज असतात. मला स्केचिंग करायला खूप आवडते, आणि मला पोएट्री कलेक्ट करायला खूप आवडते, मला स्टोन कलेक्ट करायला खूप आवडते. स्टोनमधून जे आपण लोकांना संदेश देत असतो ते पण मी त्यातून संदेश देते, आणि ताईचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं. तिला बोलायला, स्पीच द्यायला खूप आवडते. कधी कधी ताई आणि मी टेरेसवर जातो असंच गोष्टी करायला, तेव्हा बोलताना पण ताई ज्या प्रकारे बोलते ते एवढं ऐकावंसं वाटतं की एवढं इन्स्पायर करते ताई मला. ताईला बोलायला आवडतं, ताईला वाचायला पण आवडतं. ताई खूप काही करू शकते, एडिटिंग पण करू शकते. जेव्हा आम्ही प्रोग्राम्स घेत असतो त्यात जे लोक आहेत किंवा जे लोक येऊ शकले नाहीत प्रोग्राममध्ये, त्यांचं जे AI व्हॉइस ओव्हर आहे ते पण ताई स्वतः करते. एडिटिंग असो किंवा बोलणे असो किंवा रीड करणे असो, हे एवढे सगळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे माझी बहीण, असं मला वाटते.
1: क्या बात आहे. म्हणजे तुमच्या घरी सगळे सर्व गुण संपन्न तुम्ही सगळे आहात असं म्हणायला हरकत नाही. काय सांगशील दीपल?
2: आमच्या घरी असं आहे की सगळ्यांमध्ये जी कला आहे ती कला आपण कशी जोपासली पाहिजे याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. अंजलीनी माझ्याबद्दल खूप सांगितलं, पण तिच्याबद्दलच तिने सांगितलं नाही असं मला वाटते. अंजलीची स्केचिंग खूपच सुंदर आहे. वॉटर कलर तिने काहीच क्लासेस लावली नाही, पण 1 ग्रेड एलिमेंटरी. शी इज रिअली अ गुड आर्टिस्ट. आणि त्यासोबतच आम्हा दोघांना स्पीकिंगचा खूप आवड आहे. इंग्लिशमध्ये तिला 100 आहेत, मला 99 आहेत. आणि स्केचिंग, कलेक्टिंग स्टोन्स अँड सिंगिंग, एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा सुद्धा डिबेट्स असेल, ॲलोकेशन्स असेल, स्पीच कॉम्पिटिशन्स, ऑलिम्पियाड, मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही पार्ट घेतला आहे, आणि सगळ्यांमध्ये गोल्ड मेडल्स आम्हाला भेटलेले आहेत. त्यासोबतच ट्रेनिंग्स असोत, अनेक अशा प्रोग्राम्स असतात जे आम्ही घेत असतो ज्यामध्ये आमचा सहभाग असतो. वेगवेगळ्या स्किल्स आहेत ते आम्ही अपस्किल करत असतो आपल्या स्वतःला, आणि आईबाबांचा त्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट असतो. मला असं वाटते की पुस्तक ही खूप इम्पॉर्टंट आहे, वाचणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट माझे बाबा एक शब्द सांगतात सगळ्यांना, भिंती बाहेरची शाळा. आपण पुस्तक

0: ज्ञान घेतलंच पाहिजे. त्यासोबतच आपली एक स्किल, आपली एक आवड, हे सगळं सुद्धा आपण जीविकेसाठी प्रवास करत आहोत. आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ही आमची जीविका आहे आणि ही आमची उपजीविका आहे. खरं असेल तर आवड ही उपजीविका नसली पाहिजे, आवड ही जीविका असली पाहिजे. जसं आम्ही नैसर्गिक शेती आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग आहे यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे, त्यासोबतच आम्हाला जे आवडते त्याच्यासोबत आम्ही टाइम मॅनेज करून हे सगळं करत असतो.
1: खूप छान तुम्हा दोघींशी पण बोलून मला तर खूप मजा आलेली आहे आणि खूप छान तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही असंच पुढे करत रहा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अवघ्या 17व्या 18व्या वर्षी निसर्गाचे महत्व समजून, माहिती गोळा करून, मातीशी घट्ट नातं जपत ही सगळी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही सगळे करत आहात ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: आकाशवाणी नागपूरचे खूप खूप धन्यवाद आणि आभार की त्यांनी आमच्या प्रयोगाला एक संधी अशी उपलब्ध करून दिली की आम्ही युवांना या प्रयोगाबद्दल सांगू शकलो. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हिअर.
1: थँक्यू. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतीलच, तेव्हा नव्या गोष्टींचा विचार करा, शिकत रहा, आनंदी रहा. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेअंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पण तुम्हाला आपला आजचा युवा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com ह्या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉ मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काही व्यवस्थापन करायचं आहे

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिता मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती

असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायला तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदा

0: न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करावेत आणि त्यातून वाचलेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणं सहज शक्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारमधल्या 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचं या महिन्यातलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं याबाबतचं अधिकृत निवेदन दिलं आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केले. ही सरकारी जमीन अत्यंत कमी दरात खरेदी करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीत मोठा हिस्सा असूनही राज्यसभा खासदार पार्थ पवार हे या व्यवहाराचे लाभार्थी नाहीत का अशी तोंडी विचारणा उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारकडे केली. या प्रकरणात कंपनीत केवळ 1% हिस्सा असलेल्या व्यक्तीला आरोपी केला आहे, परंतु ज्या व्यक्तीकडे 99% हिस्सा आहे त्याच्याबाबत तपास यंत्रणेनं काहीही भाष्य केलेलं नाही किंवा तपास त्या दिशेनं झालेला नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं नोंदवलं. या वादग्रस्त व्यवहाराला चालना देण्यासाठी अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तहसीलदार येवली यांच्यावर आहे. मात्र या व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नसून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा येवली यांनी केला आहे. या प्रकरणात पार्थ पवार अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असल्यानं त्यांना आरोपी केलं नसल्याचा दावा त्यांनी आपल्या अर्जात केला होता. त्यावर न्यायालयानं पोलीस महासंचालकांचं म्हणणं मागवलं होतं. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की या प्रकरणाचा अधिक व्यावसायिक आणि सविस्तर तपास होणं गरजेचं आहे, त्यामुळे पुढचा तपास करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगानं पुढे जाऊ शकतील का हा असल्याचं ते म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत मॅपिंग न झालेल्या किंवा मॅपिंगमध्ये

0: संगती असलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता सूचित केलं होतं त्या मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ती कागदपत्रं जमा करून घेतील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसंच नोटीस मिळालेले मतदार व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही बीएलओकडे आवश्यक कागदपत्रं सादर करू शकतील असंही या पत्रकात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगार इथं समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा आज मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण पुण्याचे असल्याचं वृत्त आहे. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हेरगोज यांनीही कॅप्टन स्मिथ यांचे आभार मानले आणि विमानातल्या 4 प्रवाशांची प्रेसिडेंट्स मेडल फॉर सिव्हिलियन ब्रेव्हरीसाठी शिफारस केली. स्मिथ हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी काढलेत. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज मच्छर यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मिथ यांची कौतुक केलं. स्वतः गंभीर जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावर काढले. कॅप्टन स्मिथ यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन स्मिथ यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार त्यांना कॅप्टन स्मिथ यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. कॅप्टन स्मिथ यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. भारताच्या पदकांची एकूण संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरु यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. रायगड जिल्ह्यात दिवे आगार इथल्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या कामगारांचे कल्याण आणि सक्षमीकरणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. नरेंद्र मोदींनी शासन प्रमुख म्हणून कामगार कायद्यांबाबत एक स्पष्ट भूमिका घेतली, ती म्हणजे कायदे कामगारांना संरक्षण देतील पण त्याचवेळी ते रोजगार निर्मितीला अडथळाही ठरणार नाहीत. याच भूमिकेतून त्यांनी कालबाह्य कायद्यांचं एकात्मीकरण घडवून 4 नव्या कामगार संहिता आणल्या. हा बदल केवळ कायद्यातल्या सुधारणांचा नव्हता तर कामगारांच्या हक्कांच्या परिभाषा नव्याने लिहिणारा होता. याचबद्दल अधिक सांगतायत भारतीय मजदूर संघाचे नेते अॅडव्होकेट अनिल धुमणे.
1: गेली 25 वर्ष नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशात काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक बदल झाले, त्यातील कामगार क्षेत्रातील महत्वाचे बदल आपण

0: प्रमाणे सांगू शकतो.
1: कामगार विषयक महत्वाचे बदल म्हणजे नवीन कामगार कायदे. जुन्या कामगार कायद्यांची संख्या 54 कायदे आणि विविध राज्य सरकारांनी केलेले 100 कायदे असे एकूण 150 कामगार कायदे लागू होते. त्यामुळे सामान्य कामगाराला हे समजणं मुश्किल होतं. आवश्यकता होती ती नवीन कामगार कायदे सुसूत्रीकरण करण्याची, समान विषयाचे कायदे एकाच पुस्तकात आणण्याची आणि सामान्य कामगारांना देखील आपले हक्क आणि अधिकार समजतील या पद्धतीने कामगार कायदे तयार करण्याची. दुसऱ्या श्रम आयोगाच्या अनुषंगाने ह्या प्रोसेसला सुरुवात केली आणि सर्व कामगार संघटना मालक यांच्याशी चर्चा करून जवळपास 10 वर्ष चर्चा चालली आणि त्यानंतर हे कामगार कायदे अस्तित्वात आले. आता 54 कामगार कायद्यांच्या ऐवजी 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून 4 कोड तयार करण्यात आलेले आहेत. ते कामगारांना सूट झालेले आहेत. संबंधातील वेतन, किमान वेतन, समान काम समान वेतन, वेळेवर वेतन या संबंधातील कायदे आणि बोनस एकच कायद्याच्या पुस्तकात पाहायला मिळतील. तर दुसरा कोड आहे तो सामाजिक सुरक्षे संबंधित आहे. त्यात ESI, EPF, ग्रॅच्युटी, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन आदी सर्व सुविधा त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अन्य 2 कामगार कायदे हे औद्योगिक संबंध आणि सुरक्षा या संबंधित आहेत. त्यामुळे जुन्या कामगार कायद्यांमध्ये आवश्यक कालानुरूप बदल करण्याची आणि सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता होती, जी नवीन कामगार कायद्याने पूर्ण केलेली आहे. या कामगार कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी सरकारबरोबर कामगार संघटना सातत्याने भारतीय मजदूर संघ प्रयत्न करीत आहे. नवीन कामगार कायद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना किमान वेतनाची हमी आता मिळालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फ्लोर मिनिमम वेजेस जाहीर केले जाणार आहेत. समान काम समान वेतनाचा विषय सुटसुटीत झालेला आहे. कामक प्रत्येक कामगाराला अपॉइंटमेंट लेटर या नवीन कामगार कायद्यांमध्ये देणे सक्तीचे झालेले आहे. वेळेवर वेतन हा त्या ठिकाणी मिळणारा एक महत्वाचा अधिकार आहे. ESI ही योजना आता सर्व देशभरामध्ये लागू करण्यात आलेली आहे. 10 कामगार असलेल्या सर्व ठिकाणी ही योजना लागू राहील. EPFचा विषय हा देखील आता सोपा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये 1 वर्ष जरी काम केले तरी ग्रॅच्युटीचा अधिकार त्या कामगारांना मिळणार आहे. अशा अनेक चांगल्या सुविधा ज्या आहेत या नवीन कामगार कायद्यांच्या माध्यमातून या कामगारांना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा म्हणजे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा नवीन कायदा सरकारने आणलेला आहे, ज्याचा लाभ देशातील सुमारे 30 ते 35 कोटी कामगारांना त्या ठिकाणी मिळेल. अशा रीतीने कामगार कायद्यांमध्ये केलेले हे नवीन बदल कामगार हिताचे आहेत. काही तरतुदींबाबत सरकार आणि कामगार संघटनांमध्ये मतभेद आहेत, ते देखील चर्चेने सोडवले जातील अशा प्रकारची अपेक्षा आहे. प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे ऑनलाईन काम करणारे, स्विगी झोमॅटो सारखे सेवा देणारे, ओला उबर सारख्या सेवा देणारे हे ज्या संस्था आहेत, या कामगारांना देखील सामाजिक सुरक्षा मिळण्याचा अधिकार नवीन कायद्याने करण्यात आलेला आहे. केवळ या कामगारांची जबाबदारी सरकारवर न राहता या संस्था ज्यांच्या माध्यमातून या योजना चालवल्या जातात त्यांना देखील आपल्या नफ्याचा 1% भाग हा या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी देण्याची सक्ती या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीने असंघटित क्षेत्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फेरीवाले, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, स्वतंत्र रोजगार करणारे कामगार, विणकर अशा सर्वच प्रकारच्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा, त्यामध्ये निवृत्ती वेतन, आरोग्याविषयक लाभ, शिक्षण विषयक लाभ या नवीन कायद्याने देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर टाकलेली आहे. हा एक अत्यंत महत्वाचा बदल सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर बोनसच्या कायद्यामध्ये देखील आधी किमान 3,500 रुपये मिळणारा बोनस हा किमान 7,000 करण्यात आला. वेतनाचा एवढा बोनस किमान दिला पाहिजे अशाही प्रकारची बंधन घातण्यात आलेले आहे. त्यामुळे कामगारांना कमीत कमी मिळणारा 3,500 बोनस ते मॅक्झिमम मिळणारा 10,000 बोनस आता किमान 15,000 रुपये इतका मिळू लागलेला आहे. हा देखील एक सकारात्मक बदल झालेला आहे. ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी कामगार, आशा कामगार यांचे मानधन देखील या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले. ही देखील एक महत्वाची बाब आहे. महिला कामगारांच्या साठी देखील अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत. 6 महिन्यांची प्रसूती रजा ही याच सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. ही देखील एक महत्वाची बाब आहे. महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्यास अनुमती देताना त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या आवश्यक कन्सेंटची जबाबदारी देखील मालकावर टाकण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विविध बदल त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. कामगार क्षेत्रात देखील त्यांनी अनेक महत्वाचे बदल केले. त्यामुळे कामगारांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत. त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल. त्याचबरोबर कामगारांना सन्मान आणि प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.
2: श्रोते हो, विकासाच्या वाटचालीत रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा या 2 महत्वाच्या बाजू असतात. नरेंद्र मोदींनी 25 वर्षाच्या शासन कारभारात रोजगाराला आकडेवारी न मानता

0: सामाजिक सुरक्षेचा आणि प्रगतीचा निर्देशक मानलं. त्यादृष्टीनंच त्यांनी लाखो नवीन कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत आणलं. कोविड सारख्या संकट काळातही रोजगारविषयक विशेष योजना राबवल्या. त्यांच्या अशाच कामांची माहिती देत आहेत भारतीय मजदूर संघाचे नेते अॅडव्होकेट अनिल धुमणे.
1: भविष्य निर्वाह निधीची वेतन मर्यादा जी 15,000 होती ती आता 25,000 पर्यंत वाढवलेली आहे. ह्याचा परिणाम ज्या कामगारांना केवळ 15,000 पगार आहे त्यांचा भविष्य निर्वाह कपात होत होता आणि त्यामुळे अनेक कामगार हे या मर्यादेच्या बाहेर गेलेले होते. त्यांना आता 25,000 पर्यंत ही मर्यादा वाढवल्याने ते सुद्धा या मर्यादेमध्ये येणार आहे आणि त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होणार आहे. ह्याचा परिणाम म्हणजे कामगारांना निवृत्तीच्या वेळेला जास्त रक्कम तर मिळेलच, त्याशिवाय पेन्शन मध्ये देखील त्यामुळे वाढ होणार आहे आणि त्याचा देखील चांगला लाभ हा कामगारांना होईल. ही अनेक दिवसापासून सरकारकडे केली जाणारी मागणी होती की भविष्य निर्वाह निधीची या ठिकाणी मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता आहे, वेतन मर्यादा. आणि ती सरकारने 17 सप्टेंबर म्हणजे विश्वकर्मा जयंतीच्या दिवसापासून त्यामध्ये बदल केलेला आहे, याचे देखील भारतीय मजदूर संघाने स्वागत या ठिकाणी केलेले आहे. आणखी एक या काळामध्ये झालेला महत्वाची घटना म्हणजे कोविडच्या काळामध्ये अनेक उद्योग धंदे त्या काळात बंद होते, मात्र या काळामध्ये उद्योगांना सहकार्य म्हणून भविष्य निर्वाह निधीचे मोठा भार हा सरकारने त्या काळात उचललेला होता आणि सरकारला उद्योगही चालू ठेवता यावेत आणि उद्योगांवर भारही आर्थिक कमी व्हावा या दृष्टीने मालकांचा असणारा आणि कामगारांचाही असणारा भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही सरकारकडनं त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे उद्योगांना देखील एक चांगली मदत त्या ठिकाणी झालेली होती. सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे झालेला महत्वाचा बदल म्हणजे देशात सुमारे 50 कोटी पेक्षा जास्त कामगार काम करतात, त्यात संघटित क्षेत्रात साधारण 8-10%, असंघटित क्षेत्रातले 90%, जे आतापर्यंत सामाजिक सुरक्षेच्या बाहेर होते हे सर्व कामगार आता सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणार आहे आणि त्यामुळे एक मोठा कामगार वर्ग की ज्यांना आजपर्यंत कुठलेही सामाजिक सुरक्षाचे लाभ लागू होत नव्हते किंवा हक्क नव्हते त्यांना देखील ते हक्क आता मिळणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. नरेंद्र मोदी जी एक अनुभवी राजनेता आहेत, समाजाच्या सर्व क्षेत्राची त्यांना जाण आणि जाणीव आहे. समाजातील श्रमिक हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले पाहिजे असेही त्यांना वाटते. त्याच्यातून अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्याचाच भाग म्हणून आपण या बदलांकडे पाहू शकतो.
0: श्रोते हो, भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात असंघटित क्षेत्र म्हणजे कामगारांचं सर्वात मोठं विश्वच आहे. दशकांपासून या कामगारांना स्वतंत्र ओळख नव्हतीच, मात्र नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं ई श्रम पोर्टल सारखा उपक्रम हाती घेतला, त्यामुळेच आज 31 कोटींपेक्षा जास्त असंघटित कामगारांना डिजिटल ओळख मिळाली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे वृद्धापकाळासाठी निवृत्ती वेतनाची हमी मिळाली आहे, सामाजिक सुरक्षेचे कवच लाभले आहे. या कामगारांच्या जगण्याला नवी दिशा देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीबद्दल अधिक सांगतायत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अविनाश दौंड.
2: माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळामध्ये असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने काही योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची म्हणजे ई श्रम पोर्टल. या पोर्टलवरती या देशातल्या वय वर्ष 16 ते 59 वर्षापर्यंत कुणीही कामगार, मग तो असंघटित क्षेत्रातील असेल, बांधकाम कामगार असेल, घरकाम करणारा असेल, रिक्षा चालक असेल, शेतमजूर असेल, मोलमजुरी करणारे आहेत, हॉटेल बॉईज आहेत, ते कुणीही नोंदणी करू शकतात आणि नोंदणीची प्रक्रिया सुद्धा तशी सोपी आहे. आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल नंबर हे लिंक असणं आवश्यक आहे. त्याचे फायदे मात्र असे आहेत की यावरती 2 लाखांचा मोफत विमा आपल्याला मिळतो. जे नोंदणी करतात त्यांना हा विमा आहे. अपघाती जर मृत्यू झाला तर 2 लाखापर्यंतची मदत त्यांना मिळते. अंशतः जर अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयापर्यंत त्यांना ते मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याचा थेट लाभ ई श्रम पोर्टलवरती ज्यांनी नोंदणी केली आहे त्या देशातल्या सर्व कामगारांना मिळेल अशी तरतूद केलेली आहे. दुसरं जे आहे ते पीएम श्रमयोगी मानधन योजना. तर या योजनेमध्ये ज्यांची नोंदणी होणार आहे किंवा केलेली आहे त्यांना 60 वर्षानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळण्याची सुविधा केलेली आहे. आणि जर त्या कामगाराचा मृत्यू झाला 60 वर्षानंतर तर या 3,000 50% रक्कम म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या पत्नीला मिळू शकते अशी ही योजना आहे. त्याचबरोबर ह्याची पात्रतेची अट जी आहे ती मात्र वय वर्ष 18 ते 40 या वयापर्यंत आहे. आणि दुसरी एक महत्वाची अट त्याला आहे की ही नोंदणी होत असताना महिना 15,000 पेक्षा उत्पन्न त्या कामगाराचं कमी असलं पाहिजे. त्याने नोंदणी केल्यानंतर

0: ई श्रम कार्ड काढावं लागेल आणि शासकीय धोरणानुसार केंद्र शासनाच्या त्यांनी एक तक्ता तयार केलेला आहे आणि दरमहा वयानुसार त्यांना ऑनलाईन हप्ते भरावे लागतात दरमहा आणि तेवढीच रक्कम केंद्र सरकार सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करते आणि त्याचा हा जो लाभ आहे तो 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन अशी त्यांना मिळू शकते आणि ह्या दोन्ही योजना ज्या आहेत ई श्रम पोर्टल असेल किंवा पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल या नव्यानं सुरू झालेल्या आहेत आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. दुसरं असं की केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून 29 जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन लेबर कोड लागू केलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा या असंघटित कामगारांसाठी काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत. विशेषतः वेतन संहिता असेल, औद्योगिक संबंध संहिता असेल, सामाजिक सुरक्षा संहिता असेल किंवा शेवटची सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता असेल, यामध्ये गिग आणि असंघटित कामगार जे आहेत त्यांना पहिल्यांदाच कव्हरेज दिलेले आहे. म्हणजे पहिल्यांदाच त्यांची सुरक्षा यामध्ये पाहिली गेलेली आहे. मग ते झोमॅटोचे असतील, स्विगीचे असतील, उबेरचे असतील, म्हणजे मी उदाहरण देतो, हे ऍप आधारित जी डिलिव्हरी आहे त्याचे बॉय असतील किंवा ड्रायव्हर्स असतील त्यांना सुरक्षा कवच दिलेलं आहे. महत्वाचं सुरक्षा कवच म्हणजे ESIC जे कव्हरेज आहे ते पूर्वी फक्त कामगारांनाच लागू होतं, आता असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग जो आहे तो यात समावेश होऊ शकतो. दुसरं असं की महिलांसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा काही चांगले नियम नवीन संहितांमध्ये केलेले आहेत. विशेषतः महिलांना समान काम आणि समान वेतन आणि सन्मानही देण्याची योजना त्यामध्ये आहे आणि या सर्वांना 40 वर्षांवरील जे कामगार आहेत त्यांची नियमित मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला तर नुकसान भरपाई यापूर्वीच्या कायद्याने मिळत होती ती आताही मिळेल, परंतु वर्क ऍक्सिडेंटची व्याप्ती वाढवून कामावर येताना किंवा जाताना जर अपघात झाला तर त्याला सुद्धा ESIची भरपाई मिळेल. अशा प्रकारच्या या काही नवीन योजना केंद्र सरकारने लागू केलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितपणे लाभ या असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम पोर्टल असेल, पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल किंवा कामगार संहिता ज्या नवीन आलेल्या आहेत त्याद्वारे होऊ शकतो आणि त्याद्वारे अनेक लाखो असंघटित क्षेत्रातील कामगारांचं जीवनमान राहणीमान सुधारण्यास मदत होईल, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा निश्चित मिळेल अशा या योजना आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो.
1: श्रोते हो, कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून त्यांच्या भविष्याला स्थैर्य देणं हीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक वाटचालीची मुख्य दिशा राहिली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.
2: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
3: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: ये वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते। तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल। हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो। किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो। वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत। अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो। हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो। पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते। अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं। पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोषावस्थेत जाऊन आपला बचाव करतात। पतंगवर्गी किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात। आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं। किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो। किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते। अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो। वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो। याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, कर्बवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो। कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो। त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो। या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते। जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो। अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो। साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात। त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो। मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात। किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो। अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं। पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं। उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो। भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो, उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो। खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे। मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोषावस्थेतून भुंगेरे बाहेर

0: पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत, तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो. हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं, म्हणजे नांगरून पूर्ण जमीन काढायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
2: अच्छा अच्छा. पण आता सर, त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
3: हिरवळीची खतं जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, देंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार, ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये त्यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात.
2: बरोबर.
3: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची, साधारण महिनाभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो, जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणे आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेनच्या, बरसी ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
2: बरोबर.
3: तसेच ग्लिरीसिडिया, ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं, अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असं म्हटलं जातं. म्हणजे असे दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
2: अच्छा. आता सर, हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
3: हिरवळीच्या खतं हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
2: बर.
3: जमिनीची जी रचना आहे म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते, कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो.
2: बरोबर.
3: तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीची खते वापरतात त्याच्या काही शेंगवर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो, जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व

0: हिरवळच्या खतांमुळे हा असा
1: फायदा होत असतो. बरोबर. पण सर, ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का, की म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
0: ही जी हिरवळची खतं ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते, आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचंय त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड करणे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल. आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, तर ह्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण नाही.
1: बरोबर. म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो, नाही का?
0: येस.
1: सर, आता या हिरवळींच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खतं म्हणजे काय?
0: जैविक खतं म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार केली त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे मार्केटमध्ये, आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चाललेली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत, तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत, आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खत ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. जीवाणू खत ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असतं, कारण की तुम्ही जी खतं जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खतं ही लगेच उपलब्ध होत नसतं, आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतं. आज काय झालेलं आहे, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीची जी जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खतं टाकली तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहे, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: सर, आता जैविक खतं जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे, आपण बोललो आहोत. तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये, आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग यासाठी बरेचसे जे खतं आहेत म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं, कारण की त्या वरचा जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात जास्त
1: असते,
0: आणि तोच थर आपण काढला तर दोन तीन वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं मिळतं.
1: बरोबर.
0: हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे, आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करावा लागेल आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खतं ही पर्यावरणपूरक आहेत, चांगल्या रीतीने
1: पर्यावरण संवर्धन
0: होईल. तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खतं ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडॉल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात, आणि व्हिटॅमिन बी सारखी अन्नद्रव्ये ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात त्याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर.
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली, आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर.
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकारमध्ये

0: नत्रस्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, एझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहेत. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे किंवा उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील ऍझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15-20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खत आहे एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये कोणत्या ऍझोटोबॅक्टरचा. द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ती जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे अशी गुलाबी रंगाची दिसतात ती. जर का तुम्ही मुळं पाहिली तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50-200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसीम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा. त्यानंतर येतो ऍझोस्पिरिलम. हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे ऍझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरिन्किया जीवाणू खत. हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगवर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं अझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. अझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अॅनाबेना अझोली या शेवळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे मुक्त नत्र आहे तो स्थिर करते. याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100-150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो, होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणार? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला, साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आकाराचा आणि उंचीला 15 सेंटीमीटर, खूप खोल नाही, अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20-25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे साधारण प्रति एकरी डोस आहे आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची. यामध्ये 500 ग्रॅम अझोला कल्चर सोडा.
1: अच्छा.
0: हा, फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा. तर एक साधारण 1-2 आठवड्यामध्ये अझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता. आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे. अझोला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे जुने पाणी काढून. आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: मग ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे. आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही कारण की साधारण 25-35 डिग्री सेल्सिअस या वातावरणातच आपलं हे होत असतं आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी म्हणजे साधारण 5.5-7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का अझोलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तमरित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. अझोलाचा दुसरा फायदा असा आहे का, हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.

0: त्यामुळे
1: दुहेरी फायदा आहे
0: याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा
0: होऊ शकतो.
1: बरोबर,
0: हे झाले आपण आता स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू, कारण की खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो, तो जमिनीमध्ये स्थिर होतो आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला जातो.
1: बरोबर,
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम, बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास क्लोरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा ही जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो, किंवा बुरशीजन्य सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, या पीएसबी म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो, पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान, जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती, जीवाणू खत हे आपण बियाण्यांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाण्यावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे, त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूने लागेल अशा रीतीने चोळायचंय आणि ते चोळलेले जे बियाणे आहेत ते बियाणे एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर करायचा. दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता, जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल, त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे.
1: बरं,
0: आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल, ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील.
1: बरोबर,
0: त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खतं आहेत म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खतं ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्यामध्ये मिक्स करून आपण ते जमिनी मध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
1: नक्कीच,
0: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खतं जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो,
1: जेणेकरून
0: रोप आहेत त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्याही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर, एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडंसं नियंत्रण आणू शकतो की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसे काय बियाणं घ्यायला, यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुख सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना.
1: ते काय
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
1: बर,
2: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय
2: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
2: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटकनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पतीतील स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न। दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार। रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू। विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते।
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा। हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो। इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है।
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही। नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत। त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगाने पुढे जाऊ शकतील का हा आहे असं ते यावेळी म्हणाले। प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली। परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळी

पूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर वन मध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायचा तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांचं यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांशिवाय आणखी 19 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नांदेडमधले मुदखेड, मुखेड, अर्धापूर, चंद्रपूरमधले जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदियातले आमगाव, देवरी, सालेक्सा आणि गोंदिया, नाशिकमधले त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, भंडाऱ्यातले मोहाडी आणि तुमसर, सांगलीतला शिराळा आणि वाळवा, याशिवाय वर्धा जिल्ह्यातला कारंजा आणि सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे. या तालुक्यांमधल्या प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड ट्रुथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिव्यागरच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातल्या आळंदी इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाच्या 11वी आणि 12वीच्या एकंदर 42 विद्यार्थ्यांची सहल इथं आली होती. यातले काही विद्यार्थी पोहायला समुद्रावर गेले होते, त्यातले 8 जण बुडाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मित हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी काढले. इस्रायल सरकार त्यांचा विशेष सन्मान करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना हिरो असं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज वैमानिक स्मित मच्छार यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वैमानिक स्मित मच्छार यांचं कौतुक केलं. स्वतः जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात काढले. वैमानिक स्मित यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक स्मित यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज वैमानिक स्मित यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार वैमानिक स्मित यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. वैमानिक स्मित यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आगामी दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारला आहे. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. सणासुदीच्या काळात वाजवी दरात साखरेचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी सरकारने आज साखर विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची कमाल मर्यादा 1,000 क्विंटलपर्यंत कमी केली. हा निर्णय 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी

0: लागू असेल. विक्रेत्यांना फक्त 15 दिवसांचा साठा करण्याची परवानगी असेल. केंद्र सरकारनं पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सवलत प्राप्त फास्टॅगचा वैधता कालावधी 1 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवला आहे. फास्टॅग जारी करणं आणि त्यांच्या नूतनीकरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार 70 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 1 ऐवजी 5 वर्षांनी तर इतर दिव्यांगांना 3 वर्षांनी नूतनीकरण करावं लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. भारताच्या पदकांची एकंदर संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर भारतीय महिला हॉकी संघानं चीन विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: यंदाच्या मोसमात हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात 48% घट होण्याचा अंदाज आहे. वातावरण बदल, अवकाळी पाऊस, वादळी वारे, बर्फवृष्टी यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत 2 कोटी 18 लाखांहून अधिक खोके बाजारात आले होते. यंदा हे प्रमाण 1 कोटी 15 लाख खोक्यांपेक्षा कमी असल्याचं राज्याचे फलोत्पादक संचालक सतीश कुमार यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आप सुन रहे हैं विविध भारती, हर दिल से जुड़ी देश की सुरीली धड़कन, हर लम्हा हर पल आपके साथ. कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.